लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: Oh no!

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.
3: नमस्कार, मी अनिल कुमार दापशिडे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी आहे अर्जन तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग, सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि मी आहे अर्जन तुमच्या सोबत. आज आहे 27 ऑगस्ट 2026, आजची तारीख आणि आज आहे वार गुरुवार. आपल्या आठवड्याला तर सुरुवात झालेली आहेच, लवकर लवकर वीकेंड सुद्धा येतो आहे आणि त्याचबरोबर श्रावण महिना सुद्धा सुरू आहे. श्रोते हो, आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात एका सुंदर अशा संस्कृत श्लोकानं. काकः कृष्णः पीकः कृष्णः को भेदो पीक काकयो हो वसंत समये प्राप्ते काकः काकः पीकः पीकः. हा संस्कृत श्लोक किंवा हे संस्कृत सुभाषित आपल्याला काय सांगतं? इथे कावळ्याचं वर्णन केलंय, कोकिळेचं वर्णन केलेलं आहे. कावळा काळा आहे आणि कोकिळा सुद्धा काळी आहे, इथे रंगांनी सांगितलंय. पण कावळ्या आणि कोकिळेमध्ये काय फरक आहे? बरं, जेव्हा वसंत ऋतू येतो, वसंत ऋतूचं आगमन होतं, तेव्हा कावळा कावळाच राहतो आणि कोकिळा तिच्या मधुर सुरांनी ओळखली जाते. या श्लोकात बाह्य रूपावरून केलेल्या तुलना आणि अंतरंगाच्या महत्वाचं वर्णन केलं. बरं का, म्हणजे रंग कितीही सारखा असला तरी सुद्धा तुमचा अंतरंग किती महत्वाचा आहे हे सांगण्याचा इथे प्रयत्न केलाय. वसंत ऋतूच्या आगमनानं कोकिळा तिच्या मधुर गाण्यानं एक आपली वेगळी ओळख निर्माण करते, तर कावळा मात्र तसाच ओळखला जातो, त्याच गुणवैशिष्ट्यांनी ओळखला जातो. आणि या श्लोकातून स्वभाव गुण आणि अंतर्गत वैशिष्ट्य खरी ओळख निर्माण करतात हे सांगण्याचा फार महत्वाचा प्रयत्न केलाय. आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. आज आहे, पुन्हा एकदा सांगते, 27 ऑगस्ट 2026, आजची तारीख. गुड मॉर्निंग.
3: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूया तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
4: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
3: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरसंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि त्याचबरोबर सुंदर अशा सार्थ दासबोधातील काही निरूपणाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात. शुद्ध नेटके त्याहावे, लेहोन शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुको नये. जो महंत, जो खूप मोठा गुरु, त्यानं शुद्ध लिहावं, नीटनेटकं वागावं, लिहावं आणि लिहून झाल्यावर त्यातल्या अशुद्ध किंवा काही चुका शोधून काढाव्यात आणि त्या शुद्ध कराव्यात किंवा त्या दुरुस्त कराव्यात आणि अशा रीतीने तपासून शुद्ध केल्यावर ते व्यवस्थित शुद्ध वाचावे, या सर्व बाबतीत चुका करू नये, असं या सुंदर या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. बघा की शुद्ध लिहावं, नीटनेटकं बोलावं, नीटनेटकं लिहावं, नीटनेटकेपणाने वागावं, असं आपल्याला आपले वडिलो पार्जित सगळी मंडळी सांगत असतात. आपल्या घरातली मोठी वडीलधारी मंडळी आपल्याला सांगत असतात आणि इथे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सार्थ दासबोधातील पुढच्या निरूपणामध्ये काय सांगितलेलं आहे याकडे आपण वळूयात. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110071. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 104 FM आवाज तुमचा, नगर संतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे आरजे अनु तुमच्यासोबत. सार्थ दासबोधातील निरूपणाकडे आपण आता वळत आहोत पुढच्या. आणि पुढे असं सांगितलं आहे की विष्कळीत मातृका नेमस्त कराव्या, धाट्या जाणून सदृढ धराव्या, रंग राखून भराव्या नाना कथा. अर्थात विस्कळीत काना मात्र तपासून व्यवस्थित त्या कराव्यात. आता सुरुवातीच्या निरूपणामध्ये सांगितलं होतं की शुद्ध लिहावं, नीटनेटकं लिहावं, अशुद्ध लिहिलं असेल तर ते दुरुस्त करावं आणि पुन्हा त्याचं शुद्ध वाचन करावं. आणि आता पुढे असं लिहिलंय की विस्कळीत काना मात्रा तपासून व्यवस्थित कराव्यात, चुकलेल्या काही काना मात्रा पुन्हा दुरुस्त करा, लेखनाची शैली एकदा स्वीकारली असेल तर ती सुदृढ करा. बघा किती सुंदर हे वाक्य आहे की आपल्या लेखनाची जी शैली आहे ती जर आपण स्वीकारली असेल तर ती शुद्धच असायला हवी असा अट्टहास धरा, ती सुदृढ करा. लिहिताना कथा प्रसंगाच्या अनुरोधानं मध्ये मध्ये सुंदर चित्र काढून ती उत्तम प्रकारे रंगवा, त्याचं वर्णन करा. किती सुंदर हा निरूपण आपल्याला सांगतोय नाही का, लेखनीच्या बाबतीमधला हा निरूपण आहे. श्रोते हो, या सगळ्या गोष्टी अगदी आपण शालेय काळामध्ये अनुभवलेल्या आहेत. आपण जेव्हा शाळेमध्ये जातो आणि तेव्हा आपण जेव्हा लिखाण करतो किंवा आपण अभ्यास करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी सातत्यानं आपल्याला सांगितलेल्या असतात नाही का. आणि याच या निरूपणामध्ये पुन्हा सांगू पाहताय. आरजे अनु तुमच्यासोबत आहे नगरसंतरंग या कार्यक्रमात. गुड मॉर्निंग.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदे सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता. ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: एक तास स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. आणि श्रोते हो, सार्थ दासबोधातील सुंदर सुंदरशा निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात केलेली आहे. पुढे सांगितलंय, जाणा याचे सांगता नये, सांगा याचे नेमस्त नये, समजल्या विन काहीच नये, कोणी एक शुद्ध लिहावं, नीटनेटकं लिहावं, अशुद्ध लिहिलं असेल तर ते शुद्ध करून दुरुस्त करून पुन्हा शुद्ध वाचावं. आणि त्यानंतर आपण जाणून घेतलं की काना मात्रा चुका ज्या काही वेलांटे आहेत त्या दुरुस्त कराव्यात, सुंदर आपलं अक्षर आणि लेखन सुदृढ करावं आणि सुंदर चित्र काढून त्याचं वर्णन करावं. पुढे लिहिलंय की ज्याला जे सांगायचंय जाणायचं ते नीट सांगता येत नाहीये, जे सांगायचं असेल ते व्यवस्थितपणे मांडता येत नाहीये, त्याला काहीच नीट समजत नाहीये, असा माणूसच महंत होऊ शकत नाही असं या सार्थदासबोधातील निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. बघा किती सुंदर लेखनासंबंधी इथे वेगवेगळ्या गोष्टी खूप चांगल्या धाटनीनं मांडलेल्या आहेत आणि सार्थदासबोधातील या निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करतोय. दिनविशेषकडे वळूयात, एकत्र आहे रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय स्नेहाल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि आज आहे 27 ऑगस्ट, आजचा दिनविशेष. मोल्डावोने सोव्हिएत युनियनपासून 1999 स्वतंत्र मिळालं. वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारवेकर दीक्षित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईमधला पहिला प्रयोग 1966 यशस्वी. मलेशियाची राज्यघटना अंमलामध्ये आणली 1957 घटना. सर फ्रँक व्हिटल आणि हॅन्स होआय निर्मित हेनिकल हे या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचं उड्डाण आजच्या दिवशी 1939 झालं. आज आहे भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि दूरचित्रवाणी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध नेहा धुपिया यांचा जन्म. मोहम्मद युसुफ पाकिस्तानी क्रिकेटपटू 1974 जन्म. द ग्रेट खली मल्ल दिलीप सिंग राणा भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू 1972 जन्म. इस्टोनिया देशाचे 14वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी जुहान भाग 1966 जन्म. गुजरातचे मंत्री हरेन

यांचा 1961 मध्ये जन्म. वैयक्तिक जेट पॅकचे शोधकर्ते यवेस रॉसचे 1959 मध्ये जन्म. चीन प्रजासत्ताक देशाचे उपाध्यक्ष, तैवान देशाचे राजकारणी लिन चॅन 1936 मध्ये जन्म. महत्वाच्या दिनविशेषकडे आपण वळूयात. एकत्र रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

ॲडव्होकेट आसमान नासिर पठाण ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचा अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आणि आजचा दिनविशेष आपण जाणून घेतोय। सेतू माधवराव पगडी, भारतीय इतिहासकार, विचारवंत, संशोधक आणि वक्ते, 1910 जन्म। सर डोनाल्ड ब्रॅडमन, ऑस्ट्रेलियन फलंदाज, 1908 जन्म। वीरा करंदीकर, संत साहित्याचे अभ्यासक, 1919 जन्म। नारायण धारप जे रहस्य कथाकार होते आणि त्यांच्या अनेक रहस्य कथा कथासंग्रह प्रसिद्ध आहेत, 1925 जन्म। इंग्लिश अभियंते आणि उद्योगपती रोल्स रॉयस लिमिटेड कंपनीचे चार्ल्स रॉयस यांचा 1877 जन्म। कार्ल बॉश, जर्मन रसायनशास्त्रज्ञ, यांना 1874 नोबेल पुरस्कार। सर दोराबजी टाटा उद्योगपती, 1859 जन्म। दादासाहेब खापर्डे, प्रख्यात कायदे पंडित आणि विद्वान, 1854 जन्म। दिनविशेष आणि महत्वाच्या नोंदी याकडे आपण वळूयात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
3: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे। स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुके यांच्या पावन स्मृतीमध्ये आयोजित करण्यात येत आहे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026।
1: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत। गट क, इयत्ता 5वी आणि 6वी। विषय, पंछे हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है। गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी। विषय, मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती। अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है। गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी। विषय, देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि, भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य।
3: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा। निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026।
1: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत। गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये। यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसे आणि प्रमाणपत्र देण्यात येतील।
3: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी व्हा।
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91-56-34-30-43 किंवा 99-21-81-01-79।
4: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: नमस्कार, मी श्रेया पासलकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तर आपण ऐकताय स्नेहालयच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. महत्वाच्या दिनविशेष आणि काही नोंदींकडे आपण वळतोय. ऋषिकेश मुखर्जी भारतीय चित्रपट दिग्दर्शक, संपादक, साध्या कथांसाठी प्रसिद्ध होते. त्यांना पद्मविभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2006 त्यांचं निधन. काझी जफर अहमद बांगलादेश देशाचे 8वे पंतप्रधान, राजकारणी, 2015 जन्म. अरुणाचलम लक्ष्मणन भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, 2020 निधन. स्वातंत्र्यसैनिक आणि विचारवंत समाजसेवक पत्रकार दादासाहेब पोतनीस, 1998 जन्म. जगन्नाथ रघुनाथ आसगावकर संत चरित्रकार, 1955 निधन. हंगेरियन अभियंते पेटोफी यांचं निधन, 1945. बँक ऑफ कॅलिफोर्नियाचे संस्थापक विलियम चॅपमन राल्स्टन, 1875 मृत्यू. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज
2: आपली. सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
3: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
2: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
3: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
2: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
3: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
2: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: माझे नाव अजित शांतीलाल भंडारी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर वरतुडांच्या 4 FM, आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी आहे आर्जन तुमच्यासोबत. FDA ची कारवाई आपण रोज जाणून घेतोय. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये FDA च्या धडक कारवाया आणि मोहिमा सुरू आहेत. नागपुरामधल्या इंदिरा गांधी शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये मेयो या परिसरामध्ये बालाजी उपहारगृह वैध अन्न परवाना नसल्यानं बंद करण्यात आलाय. तपासणीमध्ये स्वच्छता, अन्न हाताळणी, कचरा व्यवस्थापन, पाण्याच्या गुणवत्तेचा अहवाल आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यात. अन्न सुरक्षा विभागानं या बाबींची गंभीर दखल घेत कारवाई सुद्धा केली आहे. तुकाराम मुंडे यांच्या FDA च्या नागपुरामधल्या धडक कारवाईची सध्या चर्चा होती. मेडिकल कॉलेजमधले अनेक विद्यार्थी या कॅन्टीनला जात होते. आता या मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनला टाळं ठोकण्यात आलंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV/AIDS बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अग नायग घाम ही फुटला घाम ही फुटला अंगा लाया सुटलाय ग थर थराट घाम ही फुटला अंगा लाया सुटलाय ग थर थराट
1: मग बस थर थर हे मिठाले
2: अग अग अग

नमस्कार, आपण ऐकता स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. कंट्री म्युझिक या दिग्गज गायिका आणि अभिनेत्री डॉली पार्टन यांच्या वयाच्या 80व्या वर्षी निधन झालंय. कॅन्सर कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर त्यांचं निधन झालं. जागतिक स्तरावर या दिग्गज गायिका आहेत, ज्यांचं नाव आहे डॉली पार्टन. कंट्री म्युझिकच्या त्या दिग्गज गायिका आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. संपूर्ण अमेरिकेमध्ये 1 आठवड्यासाठी अमेरिकेचा ध्वज अर्ध्यावर फडकवण्याची घोषणा करण्यात आली. पार्टन यांच्या कारकिर्दीमध्ये 11 ग्रॅमी पुरस्कार त्यांनी जिंकले होते. हॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी गायकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुम्ही.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. मराठा कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा 1 वर्षाची मुदतवाढ शासन निर्णय जारी करण्यात आलाय. राज्य सरकारनं हा एक महत्वाचा निर्णय घेतलाय. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू करणार असं सांगितलंय. कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठी जात प्रमाणपत्रासाठीच्या वंशावळ जुळणीला समितीला आणखी 1 वर्ष मुदतवाढ दिली आहे. 1 जुलै 2024 ते 30 जून 2027 असा समितीचा कार्यकाळ वाढवण्यात आला असून काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये वंशावळ जुळवणीचं काम अजूनही अपूर्ण आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्देशानंतर समितीला मुदतवाढ सुद्धा देण्यात आली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. मराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ आता पुन्हा एकदा दिली. राज्याचे परिवहन मंत्री यांनी या संदर्भात माहिती दिली. मराठी रिक्षा टॅक्सी चालक जे मुंबईमधले आहेत, व्यावहारिक भाषा मराठी येण्यासाठी काही महिन्यांची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आणखी 3 महिन्यांची ही मुदत वाढवण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या काळात बॅज रद्द केला जाणार नाही. मात्र मुदत संपल्यानंतर मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिला तर कायद्यानुसार बॅज रद्द करण्याची कारवाई होऊ शकते असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे. प्रशिक्षणाचा 1,65,800 चालकांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे आणि ही सगळ्यात महत्वाची पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
3: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुके यांच्या पावन स्मृतीमध्ये आयोजित करण्यात येत आहे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
1: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
3: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
1: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसे आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
3: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी व्हा.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91-56-34-30-43 किंवा 99-21-81-01-79.
4: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर जग बदलतंय तसं आपलं नगरही बदलतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. एमपीएससी कडून औषध निरीक्षक भरती परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षेमधले काही गैरप्रकार उघड आले. आपण गेल्या काही महिन्यांपासून पाहतो आहोत की नीट परीक्षा असेल, त्याचबरोबर TET परीक्षा असेल, या सगळ्या पेपरफुटी प्रकरणानंतर MPSC कडून अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक गट ब या पदासाठीचा 22 मार्च 2026 रोजी झालेली चाळणी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या तक्रारीनंतर प्राथमिक चौकशीमध्ये एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं आणि त्याला लाभ झाल्याचं प्रथमदर्शी उघड झालं आहे. फेरपरीक्षा घेण्यात येणार असून उमेदवारांना पुन्हा अर्ज किंवा शुल्क भरावं लागणार नाही अशी MPSC कडून माहिती देण्यात आली आहे. चौकशीअंती आयोगानं हा महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्यासोबत. श्रोते हो, नेपाळमध्ये काल अचानक झालेल्या महापुरामुळे सीमावर्ती भागामधल्या वस्त्यांमध्ये प्रचंड हाहाकार माजलाय. या आलेल्या आपत्तीमुळे सखल भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी केलाय. स्थानिक वेळेनुसार काल सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास भोटेकोशी नदीला अचानक भीषण पूर आलाय आणि या पुराचा पाण्याचा लोट तिबेटच्या बाजूनं आल्याचंही कळत आहे. त्याचबरोबर नेपाळी सैन्याच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार 7 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय तर 25 जणांना वाचवण्यामध्ये आत्तापर्यंत यश आलेलं आहे. काल दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत 25 ते 30 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळालंय. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे रसुआ जिल्ह्यामधल्या तिमोरी आणि लगतच्या सायोफ्रुफसी या ठिकाणी प्रचंड नुकसान झालंय. अनेक लोकांचं सामान आणि मालमत्ता वाहून गेल्यात. तर रसुआ जिल्ह्यामध्ये काठमांडूच्या ईशान्येकडे सध्या तिबेटच्या सीमेपासून सुमारे 125 किलोमीटर अंतरावर हे फ्लूड स्थित आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं रसुआ नुआकोट या सगळ्या भागामध्ये अलर्ट जारी केला आहे. नेपाळमध्ये पुराचा हाहाकार बघायला मिळतो. यामध्ये काही भारतीय लोकसुद्धा आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लहसा लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमामध्ये मी आर्जन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. FDA ची कारवाई गेल्या अनेक दिवसांपासून आपण जाणून घेतो आहोत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे जे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे यांच्या वेगवेगळ्या आपण ज्या काही मोहीम आहेत त्या पाहतो आहोत आणि कारवायासुद्धा पाहत आहोत. सुटं खाद्यतेल विक्रीवर बंदीची कडक अंमलबजावणी करण्याचं जाहीर केल्यानंतर अनेक विक्रेत्यांकडून विरोध झाला. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी सरसकट बंदी नसल्याचं सांगत नियमावली स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं आहे. यावरून तुकाराम मुंढे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये मतभेद झाल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. यावर मुंडे यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं. सुट्टं खाद्यतेल विक्रीबंदी प्रकरणी FDA आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. दोघांचाही उद्देश सारखाच आहे, नियमांची अंमलबजावणी सुरूच राहील, असं आयुक्त अन्न आणि औषध प्रशासनाचे तुकाराम मुंडे यांनी सांगितलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी. सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग, दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी अर्जुन तुमच्यासोबत आहे. नगरचं अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये अहिल्यानगर ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय आहे. या वस्तूसंग्रहालयामध्ये अनेक वस्तू, पुरातन काही जुन्या वस्तू आणि त्याचबरोबर काही साहित्यकृतीसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत, विदुषी आणि समाजसुधारक पंडिता रमाबाई यांनी एक अनुवादित केलेलं बायबल 1924 साली हे प्रकाशित झालं होतं आणि याची दुर्मिळ प्रत आपल्या अहिल्यानगरमधल्या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय आणि संशोधन केंद्रामध्ये कायमस्वरूपी जतन करण्यासाठी जमा करण्यात आलं आहे. पंडिता रमाबाई यांच्या विद्वत्तेची, भाषांतर कार्याची आणि सामाजिक सुधारणांच्या व्यापक कार्याची साक्ष देणारा हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. इतिहासप्रेमी रवींद्र ठोंबरे यांनी हे ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय अहिल्यानगर आणि संशोधन केंद्र या ठिकाणी दिला आहे. हा ग्रंथ खरं तर सामाजिक सुधारणांच्या व्यापक कार्याची साक्ष देणार आहे आणि संग्रहालयाच्या ऐतिहासिक ठेव्यामध्ये नक्कीच हा महत्त्वाची भर घालणारा ठरला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनु सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एज लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी आहे अर्जन तुमच्यासोबत। नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार। आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये अनेक सांस्कृतिक सांगीतिक क्षेत्रामधले महत्त्वाचे कार्यक्रम होत असतात। नगर शहरात राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 3 दिवसीय संगीत नाट्य महोत्सव सध्या सुरू आहे। आपल्या नगर शहरामध्ये संगीत नाट्य विश्वाला ऊर्जा देण्याचं काम या महोत्सवामुळे होते आणि एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतामध्ये असलेली संगीत नाटकं मागं पडली आणि त्याला पुन्हा एकदा ऊर्जित अवस्था आणण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत। आणि आपल्या अहिल्यानगरच्या संगीत नाट्य विश्वाला नक्कीच राज्य शासनानं ही खरीच नवी उर्मी आणि ऊर्जा दिली आहे असं म्हणायला हरकत नाही। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहाला संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मी आहे अनु तुमच्यासोबत. सणासुदीचे दिवस लवकरच सुरू होत आहेत, गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होत आहे आणि त्याचबरोबर गौरी गणपतीचे हे दिवस आहेत. यंदा गणपती बाप्पा 12 दिवस असणार आहे आपल्या सगळ्यांसोबत आणि सणासुदीचा हा हंगाम सुरू होतो ना होतो तर साखरेचे भाव अगदी गगनाला भिडलेत. सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लावणारे हे साखरेचे भाव आहेत आणि गेल्या काही दिवसांमध्ये साखरेच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. पण या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे काही डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा डिजिटल मार्केट आहेत, ते म्हणजे डीमार्ट असेल, बिग बास्केट असेल, ब्लिंकिट असेल, स्विगी इन्स्टामार्ट असेल, यांसारख्या रिटेल आणि क्विक कॉमर्स कंपन्यांनी सुद्धा साखरेच्या विक्रीवर मर्यादा घालायला सुरुवात केली आहे. साखरेच्या खरेदीवर डीमार्टमध्ये, बिग बास्केटमध्ये, ब्लिंकिटवर सुद्धा काही मर्यादा आलेल्या आहेत. 5 किलोपेक्षा जास्त साखर आपल्याला ब्लिंकिट असेल किंवा त्याचबरोबर इतर काही शॉपिंग जे काही ॲप आहेत, त्याचबरोबर डीमार्ट असेल, बिग बास्केट असेल, स्विगी इन्स्टामार्ट असेल, या सगळ्यांनी हे साखरेच्या विक्रीवर सुद्धा काही निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे अगदी लिमिटेड 5 किलोपर्यंतच साखर आपल्याला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विकत घेता येते आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्यासोबत. श्रोते हो, माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना अर्थात माय भारत आणि NSS यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या शनिवारी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा होतो आहे आणि नॅशनल स्पोर्ट्स दिवसानिमित्त आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी आभासी पद्धतीनं संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आपल्या नगर जिल्ह्यामधल्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर, स्वायत्त विभाग, संगमनेर नगरपालिका, कला, दाज, मालपाणी, वाणिज्य आणि बना सारडा विज्ञान महाविद्यालय संगमनेर या दोन निवडक महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम होतो आहे. येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हा एक खूप महत्त्वाचा आणि खूप विद्यार्थ्यांशी संवाद साधणारा एक चांगला कार्यक्रम आपल्या नगर जिल्ह्यामध्ये होतो आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्यासोबत नगरसेंतरंग. या कार्यक्रमात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल अरेस्ट या विषयावर सायबर अवेअरनेससाठी एक शॉर्ट फिल्म रिलीज करण्यात आली आहे, ज्याचं नाव आहे 1930 महाराष्ट्र सायबर अँथम. याचं लोकार्पण झालंय नुकतंच सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी. राज्यमंत्री डॉ पंकज भोयर लघुपट व 1930 महाराष्ट्र सायबर अँथम मध्ये योगदान देणारे काही कलाकार जे आहेत, हे कलाकार सुद्धा होते. अगदी या फिल्मसाठी गायिका सुनिधी चौहान यांनी सुद्धा काम केलेलं आहे. शरद केळकर, सोनाली बेंद्रे, आशिष विद्यार्थी, जावेद जाफरी, अभिषेक बॅनर्जी, मंगेश देसाई, समय रैना हे कलाकार या सिनेमामध्ये आहे. सायबर गुन्हेगारी आपण सगळेजण पाहतो किंवा अगदी नकळतपणे यामध्ये आपण अडकतो. फसवणूक आपली होते. पोलीस, सीबीआय आणि न्यायाधीश यांच्या नावानं नागरिकांना भीती दाखवून घाबरवून कधीकधी फसवणूक केली जाते. आणि अशा खरं तर या गोष्टींना अनेक नागरिक जे आहेत ते बळी पडतात. आणि याला बळी न पडता जर आपण सायबर फसवणुकीला तातडीनं 1930 म्हणजे 1930 या जर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला तर आपण नक्कीच यामधून वाचू शकतो. याबाबत अवेअरनेस करण्यासाठी या शॉर्ट फिल्मचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याचं लोकार्पण सोहळा नुकताच झाला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज
1: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे आरजे अनु तुमच्यासोबत. श्रोते हो, अनेक वेळा अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण अडकतो. कधी कधी आपली फसवणूक झाली आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही आणि बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगारीच्या प्रकारामध्ये असं होतं. म्हणजे सायबर फसवणूक जेव्हा आपली होत असते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे? वेळ, ज्याला आपण गोल्डन अवर म्हणतो. म्हणजे फसवणूक झाल्यानंतरचा जो काही एक तास आहे, कारण एका तासामधला जो काही महत्त्वाचा वेळ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि याच काळामध्ये जर आपण तक्रार केली 1930 या टोल फ्री क्रमांकावर, तर ती फसवणुकीची रक्कम किंवा आपलं जे काही झालेलं नुकसान आहे ते रोखण्याची किंवा परत मिळण्याची शक्यता खूप जास्त असते, चान्सेस असतात. 3 ते 15 दिवसांचा उशीर झाला, पैसे आपल्या बँक अकाउंटमधून अचानक वळवले जातात, मग रिकव्हरी होणं अत्यंत कठीण होतं. त्यामुळे जेव्हा केव्हा आपली डिजिटल स्वरूपामध्ये, बँकिंग स्वरूपामध्ये फसवणूक झाली असेल तर तात्काळ 1930 या क्रमांकावर संपर्क साधा. आणि या क्रमांकाचा अवेअरनेस करण्यासाठी एक शॉर्ट फिल्म जी आहे ती नुकतीच रिलीज झाली आहे आणि या शॉर्ट फिल्मचं नाव 1930 महाराष्ट्र सायबर अँथम आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते याचं लोकार्पणसुद्धा झालेलं आहे आणि त्यामुळे आपणसुद्धा सावध असायला हवं. बऱ्याच वेळा आपल्याला रॅन्डमली खूप SMS येत असतात, बऱ्याचशा लिंक्स आपल्याला मेलवर पडत असतात आणि आपण कधीकधी हे बघत नाही, पण अचानकपणे जेव्हा आपण ओपन करतो किंवा क्लिक करतो आणि काही क्षणातच आपल्यालाही कधीकधी कळत नाही की आपली फसवणूक झाली आहे. बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगारीमध्ये फसवणूक झाल्याचंसुद्धा खूप उशिरा निदर्शनास येतं आणि त्यानंतर घेतली जाणारी ॲक्शन ही फारशी कामी ठरत नाही. त्यामुळे गोल्डन अवर, जसा मी उल्लेख केला की फसवणूक झाल्यानंतरचा सुरुवातीचा एक तास अत्यंत महत्त्वाचा असतो. सो विसरू नका 1930 या क्रमांकाला. सो थोड्याच वेळात आरजे ऋतू तुम्हाला भेटायला येते गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. बऱ्याच गोष्टींचा खजिना घेऊन ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार, सकाळचे 11 वाजलेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये. तुमची मैत्रीण आरजे ऋतू. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी खूप छान दिवस आहे, दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि मंडळी आपल्या शो ची सुरुवात सुद्धा एकदम पॉझिटिव्ह करण्यासाठी हा पॉझिटिव्ह विचार तुमच्यासाठी. मंडळी आयुष्याच्या या नव्या दिवस मध्ये नव्या आशेसह तुम्हा सर्वांचं तर मनापासून स्वागतच आहे. रोजच्या धावपळीमध्ये आपण बाहेरचं जग जिंकण्याचा प्रयत्न करत असतो, पण खरी शांतता आणि आनंद हा आपल्या आतच लपलेला असतो. अध्यात्म दुसरं तिसरं काही नसून स्वतःच्या आत डोकावून पाहणं आणि निसर्गाशी देवाशी एकरूप होणं. आपल्या विचारांमध्ये प्रचंड ताकद असते मंडळी. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, जे होतंय तेही चांगल्यासाठीच होतंय आणि पुढे जे होईल ते सुद्धा उत्तमच होईल. मंडळी जेव्हा आपण मनातून नकारात्मकता काढून श्रद्धेचा दिवा लावतो तेव्हा प्रत्येक कठीण रस्ता सोपा वाटायला लागतो. आणि म्हणूनच मंडळी स्वतःवरती आणि त्या ईश्वरावरती विश्वास ठेवा, चेहऱ्यावरती एक छानस हास्य ठेवा आणि प्रसन्न मनानं आपल्या दिवसाची सुरुवात करा. मंडळी आपला शो याच सकारात्मक ऊर्जेसह आपण सुरू करणार आहोत, पण मंडळी भेटणार आहोत आपण एका सुंदर अशा म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आरजे ऋतू तुमचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, रोजच्या धावपळीतून थोडासा वेळ काढून आपल्या या गप्पांच्या मैफिलीमध्ये तुम्हा सर्वांचं फार फार स्वागत. आजचा हा दिवस तसा खासच आहे मंडळी. हवेत मस्त गारवा आहे, समुद्राला मस्त उधाण आलंय आणि मनामध्ये एक वेगळाच असा उत्साह आहे. कारण मंडळी, आज आहे नारळी पौर्णिमा. आपल्या अथांग सागराचे आणि कोळी बांधवांचे नाते सांगणारा हा एक सुंदर आणि पवित्र असा सण आहे. आजच्या दिवशी आपले कोळी बांधव पूर्ण श्रद्धेनं समुद्राला नारळ अर्पण करतात, त्याला शांत होण्याची प्रार्थना करतात आणि नव्या हंगामासाठी पुन्हा एकदा दर्यामध्ये उतरतात. हा सण फक्त दर्याची पूजा करण्याचा नाहीये मंडळी, तर तो शिकवतो निसर्गाचा आदर करायला आणि कृतज्ञता व्यक्त करायला. मंडळी, तुम्हा सर्वांना आणि विशेषतः आपल्या कष्टकरी कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट आणि सुखसमृद्धी घेऊन येऊ हीच सदिच्छा आहे. मंडळी, आजच्याच दिवशी घरामध्ये बनलेल्या मस्तपैकी गरमागरम ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भाताचा आणि मस्तपैकी नारळाच्या वड्यांचा आस्वाद घ्या. आपण भेटूयाच एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

श्रोतेहो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, रक्षाबंधन म्हटलं की भावा बहिणीचं ते निखळ प्रेम, रेशमी धागा आणि आपुलकी आठवते. पण विचार करा, हाच प्रेमाचा धागा जर निसर्गाचं रक्षण करणारा आणि देशाच्या रक्षकांशी जोडणारा बनला तर. असाच एक अत्यंत सुंदर आणि कौतुकास्पद उपक्रम राबवलाय आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोल्याच्या बीजमाता म्हणजेच पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी. रक्षाबंधनानिमित्त राहीबाईंनी गावरान बियाणांपासून अत्यंत अनोख्या बीज राख्या तयार केल्यात. आणि विशेष म्हणजे एक धागा राष्ट्र बांधणीचा ही भावना मनामध्ये ठेवून त्यांनी या बीज राख्या देशाच्या सीमेवरती अहोरात्र पहारा देणाऱ्या आपल्या शूरवीर सैनिकांना भेट म्हणून पाठवल्यात. गावरान बियाणांच्या संवर्धनातून निसर्गाचं जतन आणि सीमेवरील जवानांप्रती कृतज्ञता असा दुहेरी संदेश राहीबाईंनी या एका धाग्यातून दिलेला आहे. बहिणीचं प्रेम आणि मातेशी असणारं घट्ट नातं या दोन्ही गोष्टी त्यांनी या उपक्रमातून जपलेल्या आहेत. राहीबाईंच्या या अनोख्या उपक्रमाला आणि आपल्या देशाच्या सैनिकांना मनापासून सलाम. तुम्हाला राहीबाईंचा हा विचार कसा वाटला मंडळी, नक्की सांगा आपल्या 90111 2390 या संपर्क क्रमांकावरती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे. मंडळी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या अनेक तरुण मित्रांसाठी आज एक मोठी आणि अत्यंत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं म्हणजेच MPSC अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक म्हणजेच गट ब या पदासाठी झालेली भरती परीक्षा अखेर रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. 29 जुलै 2025 रोजी या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि त्यानुसार 22 मार्च 2026 रोजी ही परीक्षा पार देखील पडली होती. मात्र या परीक्षेमध्ये गैरप्रकार आणि पेपर फुटीच्या गंभीर तक्रारी समोर आल्या होत्या आणि यानंतर आयोगानं घेतलेल्या प्राथमिक चौकशीअंती ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय. दिवस रात्र अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हा निर्णय किती महत्वाचा आहे हे आपण सगळेच जाणतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही खचून जाऊ नका. तुमचं अभ्यासातील सातत्य आणि मेहनत वाया जाणार नाहीये. पुढील अधिकृत अपडेटसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरती लक्ष ठेवूनच राहा मंडळी आणि अशाच अपडेटसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल हे तो जीवन हे. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृती का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 1

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आरजे ऋतू तुमचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, नारळी पौर्णिमेचा सण आला की घरोघरी ओल्या नारळाच्या खमंग पदार्थांचा सुवास दरवळतो. मग तो नारळी भात असो किंवा खुसखुशीत अशा करंजा असो. पण आज आपल्या या खास सेगमेंटमध्ये आपण ऐकणार आहोत नारळी पौर्णिमेची सर्वात लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी खमंग ओल्या नारळाची.

आता मंडळी, ही वडी बनवणं अतिशय सोपं आहे. यासाठी आपल्याला लागणारे 2 वाट्या ताजं किसलेलं ओलं खोबरं, वरचा जो काळा भाग आहे तो काढून घ्यावा. त्याचसोबत 1 ते 1.25 वाटी साखर, 2 चमचे साजूक तूप, 1/2 वाटी घट्ट दूध, 1/2 चमचा वेलची, जायफळ पूड आणि सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स. मंडळी, कृती अत्यंत सोपी आहे. तुम्ही मस्त पैकी नोट डाऊन करून घ्या, वही पेन पटकन घ्या. तर मंडळी, सर्वात आधी एका कढईमध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं मंद आशेवरती 1-2 मिनिट हलकंच परतून घ्या, जेणेकरून त्याचा ओलसरपणा थोडासा कमी होणार. आता त्यामध्ये साखर आणि दूध घालून मिश्रण मस्तपैकी एकत्र करा. मध्यम आचेवरती हे मिश्रण सतत ढवळत राहा. हळूहळू साखर वितळेल आणि मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल. मिश्रण कढईच्या कडा सोडू लागलं आणि त्याचा एक गोळा बनू लागला की समजावं आपलं मिश्रण तयार झालंय. शेवटी यामध्ये वेलची, जायफळ पूड घालून छानपैकी मिक्स करा. एका ताटाला आधीच तुपाचा हात लावून ठेवा. त्यामध्ये हे गरम मिश्रण काढून चमच्यानं नीट छान थापून घ्या. वरून ड्रायफ्रुट्सचे काप लावून हलकेच दाबा. मिश्रण कोमट असतानाच त्याच्या छान चौकोनी वड्या कापून घ्या आणि पूर्ण थंड झाल्यानंतर ताटातून वेगळ्या काढा. बस तर मग तोंडात विरघळणारी मऊ आणि चवदार नारळाची वडी तयार आहे. यंदाच्या नारळी पौर्णिमेला ही रेसिपी नक्की ट्राय करा मंडळी, आणि आपल्या माणसांचं तोंड गोड करा. मंडळी, अशाच गोड आणि भन्नाट रेसिपीजसाठी आणि अपडेट्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आरजे ऋतू तुमचं स्वागत करते। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, कधी मनामध्ये विचार आलाय का की आपल्याकडे सांगण्यासारखं एवढं काहीये पण आपण सुरुवातच करत नाही? कधी वाटतं वय निघून गेलंय, तर कधी वाटतं आपल्याला कॅमेरा किंवा तंत्रज्ञान जमणारच नाही। पण खरं सांगू का मंडळी, डिजिटल जगामध्ये वयाचं कोणतंच बंधन नसतं बरं का। तुमच्याकडे उत्तम रेसिपीज असोत, अनुभवांचा खजिना असो, पुस्तकांची आवड असो किंवा फक्त गप्पा मारण्याची कला असो, तुमच्या प्रत्येक विचाराला ऐकणारा एक वर्ग बाहेर वाट पाहतोय मंडळी। यूट्यूब चॅनल असो, स्वतःचा पॉडकास्ट असो किंवा एखादा छोटासा ब्लॉग असो, सुरुवात करायला खूप मोठ्या सेटअपची अजिबात गरज नसते। हातातला एक साधा स्मार्टफोन, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा अस्सल आवाज, बस एवढंच पुरेस आहे। त्यामुळे मंडळी, इतरांचा विचार सोडून द्या आणि स्वतःच्या आवडीला एक नवीन मंच द्या। चला तर मग आजच तुमचा पहिला व्हिडिओ किंवा पॉडकास्ट रेकॉर्ड करा, ऑल द बेस्ट। आणि तुमचा जो पहिला व्हिडिओ असेल कोणत्याही टॉपिकवरती असो, तर त्या व्हिडिओची लिंक असेल किंवा तो व्हिडिओ असेल आम्हाला नक्की शेअर करा 90111 2390 या संपर्क क्रमांकावरती। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार. गोष्ट तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, लहानपणी सर्दी खोकला झाला की आजी लगेच हळदीचं दूध द्यायची किंवा जेवणानंतर बडीशेप आणि ओवा हातावरती टेकवायची. आठवते का? तेव्हा वाटायचं की हे फक्त जुने पायंडेत. पण मंडळी, आजचं आधुनिक विज्ञान सुद्धा आजीच्या या बटव्याला अगदी मनापासून सलाम करतं. हळदीमध्ये असणारे घटक शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात. जेवणानंतर ओवा किंवा बडीशेप खाण्यामागे पचनक्रिया सुधारणारी आणि पोटामध्ये गॅस होऊ न देणारी नैसर्गिक पाचक तत्व असतात. तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर ठेवलेलं पाणी पिण्यामागे तांब्याचा ऑलिगोडायनेमिक गुणधर्म असतो जो की पाण्यातील घातक जीवाणूंना नष्ट करतो. आणि म्हणजेच मंडळी, आपल्या आजीचं हे घरगुती उपाय म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा नाहीये तर पिढ्यानपिढ्या चालत आलेलं एक परिपूर्ण आणि सोपं विज्ञान. आजच्या या धावपळीच्या आणि केमिकलच्या युगात बाजारातल्या महागड्या औषधांकडे वळण्यापेक्षा आजीच्या या बटव्यातलं हेच नैसर्गिक विज्ञान आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आवर्जून वापरायला हवंय मंडळी. तर मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या आजीच्या बटव्याचा नक्कीच वापर करा, ट्रिक्स वापरा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
0: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
1: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
0: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
1: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल हे तो जीवन हे. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदते अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभ और हानि. भारतीय संस्कृती का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
0: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
1: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
0: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घर काम कुटुंब या सगळ्या धावपळीत आपण अनेकदा स्वतःलाच विसरून जातो. मला माझी आवड जपायला वेळच मिळत नाही ही तक्रार आपल्या प्रत्येकीचीच असते, पण सखी स्वतःला आनंद देण्यासाठी तासन तास घालवायची गरज नाहीच. आजकाल एक खूप छान संकल्पना लोकप्रिय होती आणि ती म्हणजे मायक्रो हॉबीज, म्हणजे अगदी रोजच्या घाई गडबडीमध्ये फक्त 5 ते 10 मिनिट काढून जपायची छोटीशी आवड. आता उदाहरण द्यायचं झालं तर मंडळी, रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटांमध्ये डायरीत मन मोकळं करणारं जर्नलिंग असो, किंवा गॅलरीमध्ये एखाद्या छानशा कुंडीतल्या रोपाला पाणी देऊन त्याचं नवीन पान न्याहाळणं असो, त्याचसोबत मिनी गार्डनिंग असो, इतकंच काय तर एखादा सुंदर विचार कागदावरती नीटनेटक्या अक्षरामध्ये लिहून काढणं, सुलेखन असो, तर हे सुद्धा खूप छान आहे मंडळी. फक्त 5 मिनिटांचा हा छोटासा ब्रेक तुमच्या दिवसभराचा सगळा ताण पळवून लावतो आणि मनाला एक वेगळीच ताजीतवानी ऊर्जा देत असतो. त्यामुळे मंडळी, आजपासूनच रोजच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी 5 मिनिटं काढायची आणि एखादी मायक्रो हॉबी सुरू करायची आहे तर अशाच टेक्निकसाठी आणि अशाच अपडेट्ससाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज काय घालू हा प्रश्न रोज सकाळी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा असतो. पण नवीन लुक मिळवण्यासाठी दरवेळी नवीन कपडे खरेदी करण्याची अजिबात गरज नसते. याच संकल्पनेला म्हणतात शाश्वत फॅशन आणि स्मार्ट वॉर्ड्रोब. तुमच्या कपाटामध्ये असलेल्या जुन्या कपड्यांना थोडासा नवीन ट्विस्ट देऊन तुम्ही एकदम स्टायलिश दिसू शकता. जसं की आईची किंवा तुमची जुनी काठपदराची साडी, तिचं सुंदर लॉंग जॅकेट, कुर्ता आणि अनारकली ड्रेस शिवून घेता येतो. एखादा साधा कुर्ता असेल तर त्यावरती एखादी रंगीबेरंगी कॉटनची ओढणी किंवा वेस्टर्न श्रग मॅच करून बघा, पूर्ण लुक बदलून जातो मंडळी. अगदी जुन्या जीन्सचा वापर करून छान ट्रेंडी बॅग किंवा जॅकेट सुद्धा तयार करतात. त्यामुळे मंडळी, हे नक्की ट्राय करा आणि आत्मविश्वासानं कॅरी करा. अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मित्रांनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या

श्रोते हो, गोष्टी तुमच्या आमच्या या शोच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आता आपण आज भरपूर साऱ्या गप्पा मारल्या आहेत, खूप साऱ्या चर्चा केल्यात आणि आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. थोड्याच वेळात स्नेहवार्ता हा शो घेऊन आरजे वैशाली येते तुम्हाला भेटायला. तर मंडळी, आपण भेटूयात उद्याच्या शोमध्ये, उद्याच्या सेगमेंटमध्ये, ठीक सकाळी 11 वाजता आपल्या नेहमीच्याच वेळेत. आणि मंडळी, उद्यासुद्धा आपण खूप छान धमालमस्ती करणार आहोत. आणि मंडळी, उद्या आहे रक्षाबंधन, त्यामुळे तुम्ही सुद्धा रक्षाबंधनला काय स्पेशल करणार आहात हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगर 90.4 FM वरती 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस आपल्या स्नेहालय परिवारासाठी खास आहे, कारण आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आणि स्नेहालयाशी गेल्या अनेक वर्षापासून जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या जिष्णा घट ताई यांचा आज वाढदिवस आहे। जिष्णा ताई, तुम्हाला रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। तुमचं स्नेहालयाशी असलेलं हे प्रेमाचं नातं आणि आपुलकीचं नातं असंच कायम राहो। तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि सुखाचे असंख्य क्षण येत राहोत हीच मनापासून सदिच्छा। तर जिष्णा ताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत आणि जे आपण आपल्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण ते गाणं एन्जॉय करत असतो, तर आपण ऐकूया त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं हे गीत फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृती का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, काल आपण सर्वांनी महिला समता दिन अतिशय उत्साहाने साजरा केला, पण नगरकरण हो, महिला समानता दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता महिलांचा सन्मान, समान हक्क आणि समान संधी याचा विचार आपण रोजच्या जीवनातही केला पाहिजे. महिला म्हणजे केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नाही, तर ती समाजाच्या प्रगतीची ताकद आहे. त्यामुळे तिच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि तिच्या मतांचा आदर हा केवळ एका दिवसाचा विषय नसून तो आपल्या रोजच्या वागण्यात दिसला पाहिजे. महिला समानता दिनानिमित्त आपल्या सोबत आहे स्नेहालय संचलित प्री स्कूल स्नेहवात्सल्य या प्रकल्पातील केंद्र समन्वयिका सुप्रिया वाकळे मॅडम. सुप्रिया मॅडम, रेडिओ नगर 90.4 FM च्या स्टुडिओ मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे.
1: मी संचलित स्नेहवात्सल्य प्री स्कूल मध्ये कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहे. आज मी महिला समानता या महत्वपूर्ण विषयावर काही विचार मांडणार आहे. महिला ही कुटुंबाची, समाजाची आणि देशाची एक महत्वाची शक्ती आहे. आई, मुलगी, पत्नी, शिक्षिका अशा अनेक भूमिका महिला समर्थपणे पार पाडतात. त्यामुळे महिलांना कमी लेखणे नव्हे तर त्यांना समान संधी आणि समान सन्मान देणे या जबाबदारी आहे. महिला समानता म्हणजे फक्त महिलांना अधिकार देणे नाही, तर मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव न करता दोघांनाही समान शिक्षण, समान आदर देणे होय. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. शिक्षण, अनेक क्षेत्रात महिलांनी मोठी कामगिरी केली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, सन्मान कोणतेही क्षेत्र गाजवू शकतात. महिला समानतेची सुरुवात आपल्या घरापासूनच झाली पाहिजे. मुलांना जेवढे प्रेम, शिक्षण आणि स्वातंत्र्य दिले जाते तेवढेच मुलीलाही मिळाले पाहिजे. घरातील कामे ही फक्त मुलींची जबाबदारी नसून मुलगा मुलगी दोघांचीही समानपणे केली पाहिजे. लहान मुलांच्या मनातही समानतेची भावना रुजवणे खूप महत्वाचे आहे. हे मुलींचे काम आहे किंवा हे मुलांचे काम आहे असा भेदभाव न करता प्रत्येक मुलाला आपल्या आवडीप्रमाणे शिकण्याची, पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे. आपण मुलींना सुरक्षित वातावरण, चांगले शिक्षण, आत्मविश्वास दिला पाहिजे व त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठीचे प्रोत्साहन दिले पाहिजे. चला आज आपण एक संकल्प करूया, मुलगा मुलगी भेदभाव करणार नाही, महिलांचा सन्मान करू, प्रत्येक मुलीला शिक्षण आणि प्रगतीची समान संधी देऊ आणि समानतेचा विचार आपल्या घरापासून समाजापर्यंत पोहोचूया. मी शेवटचं वाक्य एवढेच म्हणेल, मुलगी शिकली तर कुटुंब शिकते, मुलगी पुढे गेली तर समाज पुढे जातो आणि महिला सक्षम झाल्या तर देश अधिक सक्षम बनतो. समान हक्क, समान संधी, समान सन्मान, हीच खरी महिला समानता. या सगळ्यांचं सर्वात महत्वाचं उदाहरण म्हणजे आमची स्नेहालय संस्था. स्नेहालय संस्थामध्ये महिलांना समान हक्क तसेच स्वतःला विकसित करण्याची संधी महिलांना प्राप्त करून दिलेली आहे. ते स्वतः काम करून, स्वतः कष्ट करून ते आपले आयुष्य सुकर बनवण्यासाठी स्नेहालय संस्था अशा एकल महिलांना खूप चांगल्या प्रकारे मदत करत आहेत. ज्यांची शिकण्याची स्वप्न अधुरी राहिलेली आहेत त्यांना पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये असलेले कौशल्य यांचा विकास करण्यासाठी स्नेहालय संस्था या एकल महिलांना मदत करत आहेत व स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठीचे मदत करत आहेत. खरोखरच आपली न्यायालय संस्था ही एकल महिलांसाठी अहोरात्र काम करत आहे, याचा खूप आम्हाला अभिमान वाटत आहे. आणि या संस्थेमध्ये काम करताना आम्ही स्वतः खूप सुरक्षित आणि मजबूत बनवण्याचं आणि आमची जी स्वप्न आधी गेली आहे ती पूर्ण करण्यासाठी स्नेहालय संस्था आम्हाला एक मजबूती देत आहे. सक्षमी करण्यासाठी आपल्या स्नेहालयामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत, जेणेकरून ज्या महिलांना आपले आयुष्य सक्षम बनायचे आहे ते त्या प्रोजेक्ट मध्ये अहोरात्रपणे आपले काम करू शकतात. धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
0: नगरकरांनो, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, महिला समानता दिन एक दिवस साजरा करण्यापेक्षा महिलांचा सन्मान आणि समानता वर्षाचे 365 दिवस आपल्या कृतीतून जपूया. महिलेला समान संधी देऊया, तिच्या स्वप्नांना बळ देऊया आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करूया. या सुंदर विचारांसाठी सुप्रिया वाकळे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आत्ताच आपल्या सोबत होत्या. स्नेहालय संचलित प्री स्कूल स्नेहवात्सल्य येथील केंद्र समन्वयिका सुप्रिया वाकळे मॅडम, यानंतर याच प्रकल्पातील शिक्षिका जयंती पाटील आपल्या सोबत आहेत. तर नगरकर, हे खरं आहे, महिला समता दिन हा एक दिवस साजरा करण्यापेक्षा महिलांचा सन्मान हा आपण वर्षातील 365 दिवस आपल्या कृतीतून जपला पाहिजे. तर आता आपल्या सोबत आहे जयंती पाटील मॅडम. नमस्कार मॅडम, आपले रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
2: नमस्कार, मी जयंती पाटील बोलतीये. मी स्नेहालयात स्नेहवात्सल्य प्री स्कूल मध्ये काम करते. आज मी महिला समानता या विषयावर दोन शब्द सांगणार आहे. महिला ही कुटुंबाची आणि समाजाची महत्वाची शक्ती आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव न करता दोघांनाही समान शिक्षण, समान संधी आणि समान सन्मान मिळायला हवा. आज महिला शिक्षण, क्रीडा, विज्ञान, व्यवसाय आणि प्रशासन अशा प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहेत. त्यामुळे मुलींना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. मुलगा असो वा मुलगी, संधी मिळाली तर दोघेही यशस्वी होऊ शकतात. चला, महिला समानतेचा विचार आपल्या घरापासून सुरू करूया. समान हक्क, समान संधी आणि समान सन्मान हीच खरी महिला समानता. मी स्नेहालयाची रहिवासी आहे. स्नेहाधार म्हणून महिलांसाठी काढलेला एक प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टला महिलांना आपल्या पायावर उभा करणे, त्यांच्या विषयीचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांना कसं आपण आपल्या हिमतीवर उभे राहू शकतो हे शिकवणे हे स्नेहालय करते. सर्व महिलांना आपल्या पायावर उभा करून कसं आपण स्वतः करू शकतो आणि एक हिंमत देते की आपण एकटं जरी असलं आणि महिला जरी असलो तरी आपण काही ना काही करू शकतो स्वतःच्या हिमतीवर. सर्वांनी महिलांचा सर्व महिलांचा सन्मान केला पाहिजे हीच अपेक्षा आहे. धन्यवाद.
0: नगरकर आत्ताच आपल्या सोबत होत्या. स्नेहालय संचलित प्री स्कूल स्नेहवात्सल्य या प्रकल्पातील शिक्षिका जयंती पाटील. महिला समानता दिन हा फक्त एका दिवसापुरता मर्यादित न राहता आपली स्नेहालय संस्था ही महिलांना सक्षम करण्यासाठी अहोरात्र कार्य करत आहे. तर नगरकर, यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही. दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने रक्षाबंधनाचा सण साजरा करतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या सणाला अतिशय सुंदर आणि मानाचं स्थान आहे. भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि एकमेकांच्या साथीचा हा सण आहे. पण या वर्षीच्या रक्षाबंधनला काहीतरी वेगळं करूया, असं काही करूया जे केवळ एका दिवसापुरतं मर्यादित न राहता ते आपल्या आयुष्यभर लक्षात राहील. या रक्षाबंधनाला आपण एक छोटासा संकल्प करूया, बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि तिच्या स्वप्नांना साथ देण्याचा. कारण राखीचा धागा फक्त मनगटावर बांधायचा नसतो, तर तो विश्वास, जबाबदारी आणि प्रेमाच्या नात्याने मनाशी बांधायचा असतो. या सुंदर विचारांसह आज आपल्या सोबत आहेत स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर. नमस्कार सर. रेडिओ नगर 90.4 FM च्या स्टुडिओ मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार नगरकरांनो, आज मी प्रवीण कदम, मी आज रेडिओ नगर या माध्यमातून रक्षाबंधन या अनुषंगाने मी आपल्यासोबत संवाद साधणार आहे. आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही उपक्रम राबवत असतो, तर त्या महत्त्वाचं जे आता पुढील येणारे जे रक्षाबंधन आहे त्याच अनुषंगाने आम्ही एक सुरक्षाबंध म्हणून असा उपक्रम आम्ही राबवत असतो. तर त्याच माध्यमातून आपल्यालाही आव्हान करतो की त्या अभियानामध्ये आपण सहभागी व्हावा. त्यामध्ये तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की जे भाऊ आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेत आहात त्यांना आम्ही आव्हान करतो आहोत की जे तुम्ही राखी बांधत आहात त्यांना तुम्ही वचन देत आहात तुमच्या सुरक्षतेचा, तर एक एवढे एक आणखीन एक असं वचन द्यावं की तुझा 18 वर्षातील बालविवाह आम्ही करणार नाही आणि मी सुद्धा 18 वर्षातील मुलीसोबत विवाह करणार नाही, हे वचन तुम्ही द्या आणि त्याच अनुषंगाने ती प्रतिज्ञा घ्या की त्या प्रतिज्ञेच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल की आपल्याला काय करता येईल कशापद्धतीने. ते मी प्रतिज्ञा तुम्हाला समजावर मी सादर करतो की तुम्हाला ही प्रतिज्ञा प्रत्येक शाळेत असेल, प्रत्येक समाजातील असेल, प्रत्येक भावाने ही प्रतिज्ञा घ्यायची आहे. आज मी ही प्रतिज्ञा हे करतो की मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिनाचा संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहील आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला बालविवाह होत असल्यास त्याला विरोध करेल. मी माझ्या बहिणीचा सुरक्षेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आधार करेल. मुलीवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ मी आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने घेत आहे. तर हीच अशा प्रकारची शपथ जशाप्रमाणे मी आज घेतोय त्याप्रमाणे आपणही त्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या बहिणीच्या सुरक्षेसाठी घ्यावी आणि त्याच अनुषंगाने या अभियानाला पाठबळ द्यावं आणि आपला समाज बालविवाह मुक्त करावं, आपला समाज बालअत्याचार मुक्त करावं यासाठी पाठबळ द्यावं. धन्यवाद.
0: नगरकर आत्ताच आपल्या सोबत होते स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर. तर नगरकरांनो, चला तर मग या रक्षाबंधनाला फक्त राखी बांधू नका तर एक सुंदर संकल्पही करा. बहिणीच्या सन्मानासाठी, सुरक्षिततेसाठी आणि तिच्या स्वप्नांच्या भरारीसाठी मी सदैव तिच्या सोबत राहीन. कारण रक्षाबंधनाचा खरा अर्थ राखीच्या धाग्यात नाही तर नात्यातील विश्वास आणि आयुष्यभराच्या साथीमध्ये आहे. या सुंदर विचारांसाठी प्रवीण कदम सरांचे मनपूर्वक आभार. नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी सुकन्या कुलकर्णी मोने. तुम्ही ऐकत आहात 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत, आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. नगरकर दुपारी 3 वाजता आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकणार आहोत एक कलाकार गायक मुकेश स्मृती दिन. त्याचबरोबर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये शायरी, फॅशन टिप्स, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, त्याचबरोबर महत्त्वाच्या दिवसभरातील घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम आपण ऐकणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत आरजे कोमल. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार

आहोत नगर डायरी हा कार्यक्रम। नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे। यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची। पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे विशेष मालिका संचित अहमदनगरचं। आजचे पाहुणे आहेत सुंदर हस्ताक्षर आणि गझलांसाठी ओळखले जाणारे कविवर्य खलील मोमीन। त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख। या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी। ऐकूया संचित अहमदनगरचं।
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आज आपल्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलेले पाहुणे आहेत प्रसिद्ध कवी श्रीयुत खलील मोमीन सर। कविवर्य खलील मोमीन यांना ओळखत नाही असा एकही रसिक आता असणं शक्य नाही। सर आपल्या नगर जिल्ह्यातल्या पारनेरचे वर्जेरे गावचे मूळचे रहिवासी आहेत। अनेक वर्ष ते मनमाडला होते नोकरीच्या निमित्तानं आणि सध्या ते कोल्हापूरला आपल्या मुलीकडे असतात। सरांची ओळख खरं म्हणजे त्यांच्या कवितेतून आपल्याला होणार आहे। त्यांचे 4 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत। पहिला निरालय, दुसरा अक्षराई, तिसरा बिंब प्रतिबिंब आणि नुकताच कुंकवाचं कुंपण हा गझलांचा संग्रह त्यांचा आलेला आहे। सर खरं म्हणजे तुमच्या अक्षरातून तुमची ओळख होत होती, तुमची चित्र बघत होतो, आज तुमच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा योग आला आणि आज आपल्याबरोबर सोनाली वाघमारे पण आहेत ज्या तुमच्या अतिशय फॅन आहेत, तुम्ही त्यांना मुलगी मानलेला आहे। सर तुम्ही मूळचे अतिशय दुष्काळी भागातल्या वडझिराचे, पण समृद्ध अशी कविता तुम्हाला लाभली, अतिशय छान असं कुंचल्याचं देणं तुम्हाला मिळालेलं आहे।
2: स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे जवळपास 43-44 दरम्यान माझे वडील मधवे, मोठे काका आणि छोटे काका, हे तिन्ही मंडळी एकेकाळी खडकीमध्ये अमिनेशन फॅक्टरीमध्ये काम करत असत
1: पुण्यात।
2: पण त्यावेळेला रेशनिंगचे इतकं भयानक प्रकार होता की काही खायला मिळायचं नाही आणि मग ही मंडळी कंटाळून गावी आली, म्हणजे निगोजमध्ये आली।
1: बरं,
2: आणि मग सगळी वात आत सुरू झाली। निगोज हे आमचं मूळ गाव।
1: बरं,
2: मग निगोजून मग मोठजिऱ्याला गेलो। सुदैव एकच बरं का सोनाली की त्यावेळेला 7वीच्या वगैरे परीक्षा तालुक्याच्या गावी व्हायच्या
1: नरगा,
2: आणि त्याच्यानंतर मी मला वाटतं 6वीत असताना रयत शिक्षण संस्थेचं माध्यमिक विद्यालय सुरू झालं तिथे। त्यावेळेला इमारत वगैरे काही नव्हती आमच्या वेळेला, म्हणजे आम्ही मी गेलो त्या ज्यावेळेला म्हणजे 8वीमध्ये, मला इतरत्र जावं लागलं नाही थोडक्यात, म्हणजे
1: गावातच
2: शिक्षण झालं। सुदैवाने आम्हाला फार चांगले शिक्षक लाभले आणि ते जातीने लक्ष द्यायचे, म्हणजे अक्षरशः मंदिरामध्ये आमची वर्ग भरत असत, अत्यंत दारिद्र्य ज्याला म्हणतात। पण एक गोष्ट होती म्हणजे जे मी खऱ्या अर्थाने अनुभवलं की माणसं शेतकरी मंडळी सगळी अशा असायची गावामध्ये, आणि ती आमच्या तिघाही म्हणजे काकांना म्हणा माझ्या वडिलांना सगळं गाव लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत मामा म्हणायचे सगळे।
1: अरे वा, हा,
2: सगळ्यांचे मामा होते। आणि इतकी ती दिलदार मंडळी असायची, तुम्हाला सांगतो की कुठलेही सण वगैरे असेल तर मामा तुम्ही आल्याशिवाय आमचं पान हलणार नाही अशी अशा प्रकारची म्हणणं।
1: तुम्ही शाळेमध्ये असतानाच कवितेची आवड लागली,
2: त्याचं कारण असं की आम्हाला होते शेवळे नावाचे मुख्याध्यापक, ते आम्हाला मराठी आणि इंग्रजी शिकवायचे, तर ते ऑर्फन होते म्हणजे, आणि करुणवीर भाऊराव पाटलांनी त्यांना लहानचं मोठं केलेलं।
1: बरं,
2: म्हणजे एक वेळ वडील किंवा आई आपल्यावर प्रेम करणार नाही इतकी ही माणसं प्रेम करत असत। म्हणजे उदाहरणार्थ SSC मध्ये असताना मला ड्रॉइंगची आवड होती खरं, म्हणजे मी तासन तास चित्र वगैरे काढायचो। सरांनी मला एक दिवस बोलून घेतले, रागावले अक्षरशः की बाकीचे विषय करतो तू सगळं चित्र काढत बसतो, एक अजिबात ती तो विषय घेऊ नको तू। मग मी सरांना म्हटलं की सर मी तुम्हाला त्या बाकीच्या विषयात हे करून देतो, हां मग घेऊ शकतो म्हणे तू। म्हणजे इतकी आपुलकीने आणि इतकी जपणारी माणसं होती सगळी। इतकंच नाही, तुम्हाला आश्चर्य वाटेल की खेडेगावामध्ये बहुतेक सगळी शेतकरी मंडळी ही मळ्यामध्ये राहणारी, म्हणजे गावातली घरं ओसच असतात, मग किमान विद्यार्थी 2-4 जर घरामध्ये राहतील तर स्वच्छता ठेवतील किंवा हे करतील वगैरे, त्यावेळेला वीज वगैरे काही प्रकार नसायचा। आणि आमचे मुख्याध्यापक रात्री 1-1.5 वाजता चक्कर मारायचे, काय र अभ्यास चालू आहे की नाही।
1: बरोबर,
2: इतकंच नव्हे तर म्हटलं सर पहाटे जमत नाही उठायला, माझा अलार्म घेऊन जा इतकी आपुलकीची माणसं होती. म्हणजे घरच्या लोकांना माहीत नसायचं की मी कुठल्या वर्गात शिकतो किंवा काय चौकशी वगैरे, पण ही मंडळी इतकी जातीने लक्ष द्यायची आमचे शिक्षक वगैरे.
1: चांगला शिक्षक नाही पण भाग्य,
2: फार मोठं भाग्य, म्हणजे आपण विसरू शकत नाही या लोकांना. किंवा अगदी चौथीमध्ये असताना मला सांगतो, एक सुतार नावाचे आम्हाला शिक्षक होते, त्यांची हॉबी काय होती माहिती का, प्राथमिक शाळा म्हटल्यानंतर जुने वाडे वगैरे असं जुनं घर वगैरे धाब्याचं घर, मग ते खांडा असायची त्याची, तर त्यांचा उद्योग असायचा माहिती का, ती वाक्प्रचार आणि म्हणी त्या बोरूने असं लिहित. तर कुठे ते या हे कसं लहानपण जे असतं ना ते अत्यंत संवेदनशील असतं बघा. आणि दुसरी गोष्ट महत्वाची असते म्हणजे परिस्थिती तुम्हाला शिकवते. म्हणजे उदाहरणार्थ त्यावेळेला इतकं दुर्भिक्ष असायचं की आम्हाला दोन आणीची वही मिळायची नाही, कुणाची साईन बोर्ड्स वगैरे मी लिहित असेल त्याच्यातून दोन पैसे मिळायचे.
1: पेंटिंगची कामं,
2: पेंटिंगची कामं मिळणार.
1: ही आवड होती चित्रकलेची, ही लहानपणापासून
2: असं काहीच नसतं. फक्त एक गोष्ट होती बरं का, तसं आमच्या घरामध्ये बऱ्यापैकी मंडळी होती, म्हणजे सगळ्यांनी यायचं लिहिता शिकलेली मंडळी होती पण फार नाही, म्हणजे असं थोडीफार. आणि एक गोष्ट होती की भजन हा जो प्रकार असतो ना तसा तिकडे मिलाद नावाचा एक प्रकार आहे, प्रीक्षितांच्या संदर्भामध्ये किंवा उनकी शान में ज्याला म्हणूया, तर असे काही कशी दे, मग जे आठवड्यातून म्हणा महिन्यातून म्हणा ते सगळा, तर तो एक संस्कार होताच नाही असं म्हणायला. की आमचे शिक्षक जे होते तर त्यांनी यशवंतांची आई कविता आम्हाला त्यावेळेला शिकवली होती, त्यांच्या डोळ्यात ते पाणी मी विसरू शकत नाही, आई म्हणू नकोनी आई साकमारी वगैरे. तर हा कुठंतरी हे त्यावेळेला बालपणावर आपण जर संवेदनशील असू तर हे कुठंतरी आपल्या मनात रुजून जातं. आणि मग ते पुढं असं असं म्हटलं जातं की जशी तुमची इच्छा असेल तशी फळं आपल्याला आयुष्यामध्ये मिळतात.
1: अगदी बरोबर.
2: आणि मग तसं होत गेलं म्हणजे. आणि मग सुदैवाने मनमाडला आल्यानंतर प्राचार्य मसू पाटील, डॉक्टर मसू पाटील यांच्याशी भेट झाली वगैरे. अर्थात
1: त्याच्या आधीचा एक टप्पा तुमचा नगरचा होता.
2: हा नगरचा असा होता की नगर म्हणजे फक्त शिक्षणापुरतच होतं तसं काही. पण हा एक महत्वाची गोष्ट होती बरं का, की रवा मंचरकर नावाचे ते आमच्या गावचे
1: समीक्षक मोठे,
2: समीक्षक मोठे ते आमच्या गावचे, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की मित्र, म्हणजे ते वर अर्थात दोन इयत्ता पुढे बरं का, पण फार चांगला माणूस आणि अभ्यासू माणूस. समजा सुट्या असतील मेच्या वगैरे असं तर ते गावी यायचे, नगरलाच असायचे त्यांचं शिक्षण चालू. आणि आम्ही सगळे मग मित्र, मग आम्ही भटकायचो अगदी. आणि त्यावेळेला आम्ही बाळासाहेब म्हणत असो त्यांना, त्यावेळेला ते किर्लोस्कर किंवा इतर मासिकांमध्ये लिहित आणि आपलं एक आम्हाला आश्चर्य वाटायचं यांचं कसं काय छापून येतं वगैरे. किंवा साहित्याची आवड होतीच माझी आहे. आता त्यावेळेचं दुर्भिक्ष तुम्हाला काय सांगायचं की नोकरी जरी होती तर काही काही मंडळी होतीच म्हणजे रसिक साहित्याच्या संदर्भामध्ये. मग आम्ही काय करायचो, सर्क्युलेशन करायचो. त्यावेळेला अंक फार नाही गायचे बघा, राजेश किर्लोस्कर
1: मासिकांचं.
2: आम्ही काय करायचो, तीन तीन रुपये वर्गणी काढायचो, दहा दहा बारा मंडळी आम्ही मग सर्क्युलेशन तीन दिवस याच्याकडे तीन दिवस काढ. आणि शेवटची अंक आपल्याला मिळतो शेवटी आपला. तर ह्या गमती चालायच्या. आणि मग हा प्रकार मग दिवाळी अंकाच्या संदर्भामध्ये, त्यावेळेला ते दिवाळी अंक म्हणजे पर्वणीच होती. त्याचं कारण असं की त्यावेळेला टीव्ही किंवा अशी काही माध्यम
1: नव्हता,
2: साहित्याबद्दल अत्यंत प्रेम होतो लोकांचं. हो आता हे सगळं आता उदाहरणार्थ हस्ताक्षर हा प्रकार सुद्धा म्हणजे सुधारणा होत आहेत त्याबद्दल आपलं काही नाक बुरण्याचं कारण नाही आहे की करलो जग मुठ्ठी में वगैरे हा प्रकार ठीक आहे मान्य. पण जिथे ऊन असताना तिथे सावली असते लक्षात ठेवा, की ज्या गोष्टी चांगल्या असतात ना त्याचे दुष्परिणाम असतातच. म्हणजे उदाहरणार्थ हस्ताक्षर वगैरे प्रकार गेला सगळा. आता लहान लहान मुलं सांगत ते मोबाईलमध्ये इतकी गुंतलेली असतात, ऍडिक्ट झालेली असतात सगळे, की हस्ताक्षर नावाचा प्रकारच बहुतेक विसरलेली आहेत मुलं. असं लिहिणंच विसरलेली आहे
1: सगळं कॉम्प्युटरवरच
2: ते मला फार. आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट कशी असते माहितीये का, क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, की हे मी केलंय याचा जो आनंद असतो ना, या आनंदाला ही मंडळी मुकलेली आहे. आता आमचं बालपण त्यावेळेला इतकं दारिद्र्यामध्ये गेलं पण आम्हाला तक्रार नाही आहे. त्याचं कारण सुसंस्कार ज्याला म्हणतोत ना आपण, चांगले संस्कार आमच्यावर झाले, आम्हाला तसे शिक्षक लाभले. आणि गावची मंडळी तर काय सगळी त्यावेळची परिस्थिती विचित्रच होती सगळी, पण अत्यंत प्रेमळ माणसं होती मला सांगतो.
1: सर शाळा महाविद्यालयात असताना आपण कविता एक छंद म्हणून करतो किंवा ते वय असतं
2: बरोबर
1: कविता करण्याचं. शाळेत असताना शिक्षक सांगत असतात की फाउंटन पेनचा वापर करा किंवा सुवाच्य लेखन आपण जो प्रकार असतो, पण नंतर हळूहळू हे कमी होत जातं आणि नंतर तर मोठेपणे आपण हे विसरून जातो. आपण कधी कधी कविता करत होतो किंवा छान लिहित होतो, पण तुम्ही एक छान सगळं जपलेलं आहे सर. अजूनही तुमचं अक्षर असं बघितलं की वाटतं की अरे मोत्यासारखं अक्षर आहे किंवा तुमचे शब्द, हे सगळं कसं तुम्ही म्हणजे अनेक जण तुमच्या आयुष्यामध्ये आले असतील, अनेक मोठी माणसं तुम्ही बघितली असतील, कुणाकुणाचा प्रभाव पडला तुमच्यावर?
2: प्रभाव म्हणजे कसं माहिती का, सुदैवाने म्हणा डॉक्टर मसू पाटील होते महाविद्यालयामध्ये प्राचार्य मनमाडला, मी एक गोष्ट अनुभवली की सरांच्या सहवासात मी काही त्यांचा विद्यार्थी म्हणून नव्हे पण एक आवड होती म्हणून मी त्यांच्याकडे जात असे. त्या माणसाच्या सहवासात मी एक जवळपास एक तप घालवलं
1: हो,
2: आणि आश्चर्य म्हणजे मी त्याचा एकमेव असा साक्षीदार आहे की सर कुठेही गेले नाही पण संपूर्ण महाराष्ट्र सरांकडे आला.
1: अगदी
2: विशेषतः कुसुमाग्रजांना, बोरकरांना म्हणा, कुसुमाग्रजांना म्हणा, ही जी वरची जी मंडळी अगदी ग्रेसपासून सगळी, यांना सरांबद्दल अत्यंत आपुलकी असायची, आदर असायचा, कारण ते फार उत्तम समीक्षक होते आणि समीक्षक विशेषतः समीक्षेचा त्यांचा जो प्रांत होता तो ती कविता होती. म्हणजे ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांचं कवी मन ह्याच्यावरच सरांनी PhD केली होती.
1: बरं,
2: मग तो एक अटॅचमेंट होतं ज्याला म्हणता येईल. आणि मग आम्ही थोडीशी गिरवायला लागलो.
1: बरं,
2: ABCD आणि अर्थात ते सगळं सरांच्या नजरे खालून जात असे. पण एक गोष्ट होती, आमच्यावर जे संस्कार झाले त्यावेळेला ते छंदोबद्ध कवितेचे होते, अगदी त्याच्यापासून काही हे नाही आहे, म्हणजे लपवायचं कारण नाही आहे. पण कविता अशी मुक्तही असते हे काही मला लवकर पटायला तयार नव्हतं त्यावेळेला.
1: सर मला वाटतं तुमची अगदी प्रारंभीची कविता म्हणजे छंदोबद्ध आपण जो तुम्ही म्हणाला तो प्रकार, तो पण श्रोत्यांना तुम्ही ऐकवा की अगदी सुरुवातीचं
2: म्हणजे कसं माहिती का, की मुक्तही मी लिहिले पण संस्कार कसे असतात ते मूळ ते महत्वाचं असतं. कविता लिहितो म्हणजे काय करतो की एखादा अनुभव आपण व्यक्त करत असतो. माझं असं मत आहे व्यक्तिशः ह्या वयामध्ये, म्हणजे केवळ फुशारकी वगैरे अशा अर्थाने नव्हे पण जी काही नवीन मंडळी लिहितात त्यांच्यासाठी मला एक सांगावंसं वाटतं की ज्यावेळेला तुम्ही एखादा अनुभव व्यक्त करता कवितेतून तर तुमचं म्हणून चिंतन, तुमचं म्हणून मनन जे आहे ना ते प्रतिबिंबित झालं पाहिजे तुमच्या कवितेमध्ये. क्रिएटिव्हिटीचा आनंद ज्याला म्हणतो, निर्मितीचा आनंद नाही तो तुम्हाला उपभोगता आला पाहिजे. हे जसं एखादा शास्त्रज्ञ असतो की नाही शोध लावणारा, पण आजकाल परिस्थिती अशी आहे की तुम्ही ते चटके किंवा तो ती कष्ट तुम्हाला सोसायची हिंमत तुमच्यामध्ये नाही आहे. तुम्हाला सवंग एक प्रकारची पॉप्युलॅरिटी पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही असे सोसता ना,
1: टाकीचे गाव
2: शब्द सोसल्याशिवाय काही, त्याच्यामध्ये एक प्रकारचं उथळ पण येते बघा, की तुमचं म्हणून चिंतन, तुमचं म्हणून मनन जे आहे ना ते फार मला महत्वाचं वाटतं. किंवा कवितेमध्ये काही उणी अशा येतात की असं वाटतं सुवर्ण अक्षरात लिहाव्यात. उदाहरणार्थ बघा, ग्रेस म्हणतात एका कवितेमध्ये की गव्हाचा दाणा नागवा पेरला तरी वस्त्र घेऊनच उगवतो, हे जे आहे ना याला मी चिंतन म्हणतो. किंवा असं बघा की आपण एखाद्या खेडेगावामध्ये चाललेलो आहोत, खडबडीत वाट आहे, साधी दगडी वाट आणि ऊन रणरंत आहे, आणि अशा वेळेला रस्त्यामध्ये एखादा डेरेदार वृक्ष ज्यावेळेला आपल्याला दिसतो तर 5-10 मिनिटं बसताना किती आनंद होतो त्याच्या सावलीमध्ये. आता त्या सावलीला काय उपमा द्यावी, त्या सावलीला बघा मी काय उपमा दिली, की झाडाचा सळसळता शेंडा असेल वाऱ्याच्या बुजऱ्या बोलीतून आकाशाशी साधलेला सुसंवाद. झाडाचा सळसळता शेंडा असेल वाऱ्याच्या बुजऱ्या बोलीतून आकाशाशी साधलेला सुसंवाद आणि त्याची सावली मातीच्या कनवाळू ममतेचा अनुवाद. हे जे आहे ना हे ज्यावेळेला आतून येतं त्यावेळेला तुम्ही त्या निर्मितीचा आनंद उपभोगू शकता असं मला म्हणायचं. म्हणजे मुळात आनंद उपभोगणं म्हणजे काय, की आणि ग्रेस म्हणायची मला ते फार पटतं की मॅन इज नथिंग बिफोर वुमन, कारण ती निर्मिती आहे, ती प्रकृती आहे आणि माणूस म्हणजे पुरुष त्यामाने काहीच नाही आहे. हा जो क्रिएटिव्हिटीचा आनंद आहे ना, आणि मग मला संजय चौधरीची एक कविता आठवते बरं का, तो फार छान म्हणतो की मी मुलींपुढे नेहमीच नतमस्तक होतो कारण त्यांना ते गर्भाशय असतं आणि जिथे निर्मिती असते तिथे कवितेचा देव असतो, असं जे म्हणतात ना. निर्मितीचा आनंद तुम्हाला मुळातच उपभोगता आला पाहिजे. हा केव्हा, की जेव्हा तुमच्या ते अंतरंगातून तुमच्या काळजातून येतं ते, बरं का. आता वैविध्य आहे त्याच्यामध्ये, आता वैविध्य म्हणजे असं आहे की ही दलित कविता आहे, ही सामाजिक जाणीवची कविता आहे, ही अमुक कविता आहे, ही ग्रामीण कविता आहे, हे कप्पे मला अजिबात मान्य नाही. हे समीक्षकाचं काम, जी कविता आपल्याला भिडते ती कुठलीही असो मग ती माझी कविता. आता उदाहरणार्थ बघा की आठवण हा जो प्रकार आहे, आठवण म्हणजे गेलेली गोष्ट, संपलेली गोष्ट, नाही का, आणि ती पुन्हा येते. आता हे मला शब्दांच्या चिमटीत पकडायचंय बघा. हे आठवण हा जो प्रकार आहे तो मला शब्दांच्या चिमटीत पकडायचा. तू कसा बघा, विविध प्रकारच्या आठवणी असतात, काही चांगल्या काही वाईट. तर मी असं म्हटले, सूर बासरीचे कानी दाटे आठवांनी गळा, राधा मिरेच्या मनात मुक्त गोविंद सावळा. काही आठवांचा तळ आहे नितळ नितळ, त्यात पाहताना मिळे सारे सोसण्याचे बळ. सुस्त अजगरी तम सारे गिळून बैसला, थर थर ते अक्षर होता स्पर्श त्याचा ओला. किती किती आठवणी, काही गोड काही कडू, पंख छाटलेला क्षण लागे शब्दातून उडू.
1: फारच होता
2: की तो पंख छाटलेला क्षण आहे, तो पुन्हा शब्दातून उडतोय. ही जी धरणा आहे ना, याचा एक आनंद असतो.
1: सर खरं म्हणजे कवींच्या अनेक पिढ्या तुम्ही बघितलेल्या आहेत, म्हणजे अगदी 1960 आधीच्या, 60 कविता म्हणतो त्याच्या आधीची कविता तुम्ही बघितलेली. बाबा बोरकर असतील किंवा नारायण सुर्वे यांच्यासारख्या ग्रेस यांच्यासारखी मंडळी तुम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटलेला.
2: आता कुसुमाग्रस्त आमचे जवळचे आहेत अगदी, म्हणजे केव्हाही जायचं त्यांना ऐकवायचं त्यांना सगळं सगळं, त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही, आदरच आहे. पण कवी म्हणून मला जे आवडले ते बाबा बोरकर. त्याचं कारण असं केवळ एकदा बोलता बोलता ते सहज म्हणाले, कवी कसा असावा असं जर मला कोणी जर मी मला प्रश्न विचारला तर मी म्हणून बाबा बोरकरांसारखा कवी असावा. आपल्याला कवी म्हणताना मला अक्षरशः लाज वाटते, अक्षरशः लाज वाटते. आपण कवी नाही आहात, आपण कवडे असं म्हणायला हरकत नाही. बाबा बोरकर म्हणायचे, मोमीन अरे मी शब्दांसाठी कधी थांबत नाही, शब्द माझ्या भोवती फेर धरतात. आणि मी सांगतो तुमची गरज नाही, गरज लागल्यावर मी तुम्हाला बोलवीन. हे जे बोलणं आहे ना हे माझ्या काळजामध्ये इतकं रुतलंय. अहो आपण एकेका शब्दासाठी टाचा घासतो अक्षरशः. आणि यांचं म्हणणं बघा, आता उदाहरणार्थ त्यांच्या काही ओळी मला आठवतात, ती जी धारिष्ट्य आहे ना, तर मृत्यू तर प्रत्येकाला अगदी अटळ गोष्ट आहे ज्याला म्हणतात अंतिम सत्य आहे ते. पण बोरकर सारखा कवी असं म्हणतात बघा, की तूच माझे पंख आणि तूच माझा पिंजरा, पिंजऱ्याचे दारही तू, तूच मुक्तीची गटी, तूच माझा जीव घेणा बाण हो रे शेवटी. ही जी धारिष्ट्य आहे ना, किंवा मुक्ती हा शब्द बघा, मुक्ती हा शब्द ज्या वेळेला आपण उच्चारतो प्रत्येकाला हवी मुक्ती. कुठल्या मार्गाने? मंदिरात जाऊन कि मशिदीत जाऊन कि चर्चमध्ये जाऊन कि पॅगोडात जाऊन, मग बळी देऊन कि फुलं वाहून, केवढा गहन प्रश्न आहे. पण बाबा बोरकरांसारखा कवी मुक्ती हा शब्द किती सहज आणि सोपा करून सांगतात. आणि म्हणून इथं त्यांना आपण सलाम करावं असं वाटतं मला. ते का गझलेमध्ये म्हणतात की मेघ सा जाशी तिथे तू आपणा शिंपीत जा, वांजुट्या झाडा झुडा ही नीत गोंजा रीत जा, पळलेला माळ येता थांब स्नेहाने जरा, स्वप्न पाचू चेतयाचे येऊ दे रे मोहरा. रिक्त ती वाचू न येथे मुक्ती नाही वेगळी, प्रीतीचा माते मळा ती आपुली गंगा जळी. रिक्त होणच हीच मुक्ती. काय सुंदर तत्वज्ञान आहे बघा, ही इतकं सोपं करून सांगणं.
1: बोरकर कुठे भेटले तुम्हाला?
2: पुरुषोत्तम पाटील हे एकेकाळी बोरकरांचे लेखनिक होते आणि त्यांच्या तळ्यातल्या सावल्या नावाचं कविता संग्रहाचं प्रकाशन होतं त्यावेळेला. अर्थातच बाकी बाब म्हणजे बोरकर आले होते, महानोर आले होते आणि मसू पाटलांना त्यावेळेला नुकतीच PhD मिळाली होती. आणि हा सगळा कार्यक्रम धुळ्याला होता. सर गेले होते कारण अनुष्टुप नावाचा जो जे आणि द्वैमासिक चालू होत असो त्यांचा आमचा हा सगळा ग्रुप होता. त्याच्यामध्ये वारा सोनार अमुक तमुक सगळी मंडळी होती, रमेश्वर खेडेपासून सगळी. तर प्रत्यक्ष सरांनी बाबा बोरकरांना काही बघितलेलं नव्हतं बरं का, त्यांच्याबद्दल लिहायचे किंवा त्यांचे कविता वाचे हे सगळं चालूच होतं, पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. तर सरांनी पुरुषोत्तम पाटलांच्या एका कवितेवरच ते बोलले, 40 मिनिटं बोलले आणि बोरकर बसले होते मंचावर. त्यांनी विचारलं की कोण ग्रस्त आहे ते, सांगितलं की ते मसू पाटील आहेत, मनमाड कॉलेजचे प्राचार्य. कार्यक्रम संपला, सर घरी आले मनमाडला आणि पाठोपाठ बोरकर आले आणि मी तुम्हाला खास भेटायला आलो. आणि मग तुम्हाला सांगतो की मग त्यांनी त्यांचं जे प्रबंध होता त्याच्यातला काही भाग वाचायला सांगितला आणि पहाटे 4 गप्पा.
1: अरे
2: आणि म्हणाले ह्या कविता पाटील साहेब मी कुणालाही वाचून दाखवलं नाही, त्या तुम्हाला वाचून दाखवतो. आणि मग पुन्हा बोरकर आले. त्यावेळेचा एक प्रसंग असा की भिंतीला लागून असं टेबल होतं, सर इकडे बसलेले बाबा बोरकर आणि मी, अशा गप्पा चोला असताना मला मधूनच बोरकरांनी प्रश्न विचारला, काऊ म्हणेन स्त्री पुरुष आणि पुरुष स्त्रीवर प्रेम करतो याबद्दल आपलं काय मत आहे? मला असं आलं, म्हटलं स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. चूक, चुकीचं बोलताय तुम्ही. बोरकर उठले आणि सरांच्या डोक्याचा चुंबन घेतला आणि मी म्हणाले, अहो मी चक्क एका पुरुषाच्या प्रेमात पडलोय. म्हणजे किती वेगळी माणसं होती ही. आता वयाच्या 79व्या वर्षी जर मला कोणी विचारलं की मोठी माणसं कशी असतात, तर मी जेवढी म्हणून मी मोठी माणसं बघितली, अगदी पुलन देशपांडेंपासून सगळी, ती ही अत्यंत नम्र माणसं असतात. बरं का, आता पुलंचंही उदाहरण देता येईल की ज्या वेळेला आणीबाणीच्या काळामध्ये कराडला साहित्य संमेलन झालं दुर्गाबाई भागवतांच्या अध्यक्षतेखाली, त्यावेळेला मी नुसतं ऐकणं आणि मोठमोठ्या लेखक कवींच्या सह्या घेणं एवढंच आम्ही काम करायचो. उत्साह असायचा, म्हणजे थोडक्यात म्हणजे साहित्याबद्दल एक आपुलकी असायची. पण त्यावेळेला पुलंनी मामला सही दिली नाही. बरं का, हसण्यावरी नेले सगळं. अरे आज शनिवारी कुठली सही घेतात, न करत्याचा वार वगैरे. आणि मग कालांतराने मला वाटतं 1992-93 तो काहीतरी काळ असेल, त्यावेळेला ग्रंथालीने मुंबईला चर्चगेटला पाटकोराला फार मोठा कार्यक्रम आयोजित केला होता.
1: बरं,
2: त्या कार्यक्रमामध्ये पुलंना माझी कविता फार आवडली आणि त्यांनी मला आग्रह धरला की मला ती लिहून द्या तुम्ही कविता.
1: अरे वा.
2: ते लिहिल्यानंतर मग माझा अक्षराई नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला, तो त्यांना मी पाठवला त्याच पिरियडमध्ये. आणि त्या माणसाने मला पाठपोट पत्र लिहिलं, याच्यामध्ये माझा कवडीचाही मोठेपणा नाही, त्या माणसाचा मोठेपणा यासाठी आहे. आणि म्हणून आता बघा, या संदर्भामध्ये बोलताना आता उदाहरणार्थ मोबाईल वगैरे प्रकार असता तर पुलंनी समजायला छान छान आवडला बरं का, पण पत्र लेखन आपण हरवतो आहोत बरं का. पत्र लिखाणे हा जो प्रकार आहे, काही काही गोष्टी ज्या चांगल्या त्या कशा आपल्या हातून निष्ठून जात आहेत याचं भान आपल्याला उरलेलं नाही, हे मला सगळ्यात मोठं दुर्दैव वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये.
1: पुलंचं ते पत्र आहे तुमच्या?
2: आहे माझ्याकडे पत्र. याच्यामध्ये विशेष म्हणजे असं की त्यांनी संग्रह पूर्ण वाचून लिहिलेलं आहे, हे मोठं पण आहे. दयापावरांच्या बाबतीमध्ये असं सांगता येईल बरं का, कराडला ज्यावेळेला एक संमेलन होतं तर आम्ही एका हॉलमध्ये असं झोपलेलो आणि ते म्हणाले बरं शेजारी अगदी, तो म्हणाले अरे तुझ्या कविता मला फार आवडल्या बरं का.
1: ग्रेस पण लोकांना दुर्बोध वाटायचे, भेटणार नाहीत किंवा तुसडेपणा
2: नाही असं नाही आहे. त्यांच्या तुम्ही ऐकलेलं उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष अगदी बोललेलं, ते आले होते नाशिकला कुसुमाग्रजांना भेटायला आणि त्यांनी सांगितलेला अनुभव, म्हणजे दार बंद होतो, मी जोरात बेल दाबली बराच वेळ. आपण एकदा बेल दाबतो जोरात, म्हणजे माझी निकड कळावी त्यांना कुसुमाग्रजांना मी आलोय काय कोणाचं काय.
1: बरोबर.
2: आणि मला भेटायचं, माझ्या देवाला भेटायचं मला अशा अर्थाने. आणि हे भेटणं झाल्यानंतर ते मनमाडला आले होते.
1: बरोबर.
2: त्याच्यानंतरही आमच्या भेटी झाल्या, त्यांचं पत्रही आहे माझ्याकडे, मी त्यांना पत्र लिहिलं होतं. तर ही मोठी माणसं जी
1: तुमची पत्रमैत्री पण खूप
2: म्हणजे फार फार पत्र
1: अनेकांशी
2: अनेकांना मी पत्र
1: लिहिले. तुम्ही सतत संपर्कात आहात?
2: अगदी अगदी. की ज्यांना कॅलिग्राफीची आवड आहे, सुलेखनाची आवड आहे, त्यांनाही मी माझी पत्र लिहिली. आणि मग इकडे कवी मित्रांना तर भरपूरच लिहिलेले आहेत. नाशिकला किशोर पाठक होते, तात्या होते वगैरे, बरीच मंडळी, वोडेकर, रामुक तमुक, धनंजय गोवर्धन, ही सगळी आपल्या परिचित माणसं होती. आणि याच्यामध्ये बरं का, आनंद जोरवेकर नावाचा जो कवी होता तो मला फार आवडत असं, म्हणजे माझा फार अत्यंत जवळचा मित्र माझा तो, फार सुंदर लिहायचा तो खरं म्हणजे. आता पत्रव्यवहार आमचा सतत चालूच असे, तो बराच गॅप पडला, म्हणजे मी पत्रच लिहिलं नाही त्याला. आणि मग त्याचं मला अंतर्दिवशी पत्र आलं, प्रिय खलील, आणि शेवटी सही, पूर्ण पत्र ब्लँक कोर. त्यांनी रागाने ते पत्र मला असं कोरं पत्र पाठवलं होतं रागाने. आणि मग मी त्याला मोठं पत्र लिहिलं की त्या कोऱ्या जागेत मला काय काय दिसलं ते.
1: अरे वा.
2: तुझे कोरं पत्र मला लिहिलं. तर तोही कवी फार उत्तम होता बरं का. आणि तो गेला याचं न भरून निघणारी पोकळी होती. मला वाटतं त्याला तो मृत्यूचा स्पर्श झाला असावा असं मला फार जाणवतं. त्याची एक शेवटची कविता ज्या वेळेला अनुष्टुपने प्रकाशित केली ती कविता आजही मला आठवते की तो स्पर्श होणं मृत्यूचा बरं का. की शेवटी बघा, परमेश्वराने आपल्याला आता याच्यामध्ये अनेक गोष्टी, आता काही नास्तिक असतात आस्तिक असतात, तो प्रत्येकाचा भाग आहे. की नास्तिक असणं हे थोडंसं आढ्यथिकोरपणाचं लक्षण मला वाटतं. कारण ह्या सगळ्या सृष्टीमध्ये आपण एका खिसगंतीच असतो आणि आपल्या हातात काहीच नसतं हवं. तर तो जो स्पर्श आहे तो त्याला जाणवलेला आहे असं मला जाणवतं. फार सुंदर कविता आहे त्याची, की हे असे तृणासवे तरंगता, मनात ये भरून गूढ खिन्नता, पाकळी फुटे न फुटे तोच फूल, मरणाच्या हाकेने हो मलूल, संमोहित प्रहरांचा सतत पोर, जायचे पुढे पुढे कितीक दूर, भोवती हवा अशी विराण पूल, सांग कुठे ठेवू हे प्राण फूल, ही हजार माणसे सुभोवती, स्वतःमध्येच गुंतली स्थितीगती, आसक्तीचे हे विराट अवडंबर, आणि शांत सुप्रशांत विश्वंभर, मीन बुद्ध अंतरात पेटला, मीन पार्थ जास कृष्ण भेटला, नगण्य मी अनाथ एकले झुळूप, सांग कुणा दाखवू असले विरूप. हे जे आहे ना, शेवटी एकच आहे मित्रांनो, की परमेश्वराने आपल्याला या जगात पाठवलं, गंमत म्हणून पाठवलेलं नाही, आणि शेवटी याचं ऑडिट होणार आहे, याची लेखापरीक्षा होणार आहे असं धर्मग्रंथ सांगतात. एवढं जरी भान प्रत्येकाला असलं जगामध्ये वावरताना, तरी मला वाटतं त्याने सगळे धर्मग्रंथ कोळून प्याले असं मी मानेल.
1: अगदी अगदी. सर, तुमचे चार कविता संग्रह प्रकाशित आहेत, पहिली कविता कधी प्रकाशित झाली?
2: आमचे मनमनमध्ये दोन कवी होते, त्यांचा कुठेतरी पदर होतो, कारण मसुपाडलंकडे जायचं म्हणजे काय करायचं, नाही का प्रश्नच असायचा, तर ऐकणं त्यांचं काहीतरी एवढंच हे असायचं, भीतभीत जात असे मी. मसू पाटील म्हणजे मोठे विद्वान माणूस, आणि ते करता करता मी एक कविता लिहिली आहो, आणि ती पहिली कविता अगदी व्हेरी फर्स्ट ज्याला म्हणता येईल ती अनुष्टूने छापली.
1: बरोबर.
2: त्याच्यामध्ये बरं का तो गदराळ उठला थोडासा, आता याची मला कल्पनाच नव्हती, आणि ते योग्यही होतं, कारण ते म्हणायचे की मुमीन कोण प्राध्यापक आहे का, किती संग्रह लिहिले, आणि मग पहिलीच कविता ज्या वेळेला आपण छापत आहोत त्यावेळेला अनुष्टूपचा दर्जा इतका घसरला की काय वगैरे वगैरे असा काय अर्थ, हे नंतर मला कळलं. म्हणजे पुरुषोत्तम पाटील वगैरे सतत सातत्याने मानमाडली येत असत मसू पाटलांकडे, तर ते एकदा असे आले आणि सर चहा करण्यासाठी मसू पाटील आत गेले, आणि त्यावेळेला पुरुषोत्तम पाटलांनी माझी अक्षरशः हजेरी घेतली, काय लिहितोस, किती लिहिलंस, किती कविता लिहिल्या वगैरे वगैरे वगैरे. त्यावेळेला मला इतकं लाजल्यासारखं झालं आणि मनातून अगदी प्रामाणिकपणे असं वाटलं की त्यांचा जो आक्षेप आहे, मला त्यावेळेला जाणवलं ते की अनुष्टुपने असं करायला नको पाहिजे होतं, आणि ते खरोखर योग्यच होतं, ते अगदी प्रश्नच नाही आहे. दरडावून मला जे बोलले आणि मला आतून जाणवलं की ते अगदी योग्य बोलतायत आणि खरं बोलतायत,
1: कुठेतरी दिशा दाखवणार हवं असतं त्या वळणावर.
2: पण त्याच वेळेला मी मनात खुणगाठ बांधली की एक दिवस येईल असा की पुरुषोत्तम पाटील माझ्याकडे कविता मागतील, आणि तो आला. आणि मग मागे वळून पाहताना मी पुरुषोत्तम पाटलांना, आता वडिलांसारखी माणसंही मोठी माणसं असतात खरंच, आणि मग त्यांना मी तो प्रसंग कधीच मागे वळून सांगितला नाही. त्यांची पत्र आहेत माझ्याकडे आहो की अरे ही कविता ऐकायला आज कुसुमाग्रज हवे होते, त्यांना किती बरं वाटलं असतं इथपर्यंत, आणि मग पाठीमागून वळून बघण्याचं काहीच कारण नव्हतं. तर अशी माणसं पाहिजेच आपल्या पाठीमागे, कुणीतरी बाप माणसं की ती छडी घेऊन उभी
1: आहे,
2: कौतुक करण्याऐवजी मला वाटतं दोष दाखवणारी माणसंच मोठी असतात बघा. आणि आपल्याला नेमकं तेच आवडत नसतं बघा, की कुणीतरी आपण आपलं स्वतःला असं समजत असतो की आपण लिहितो म्हणजे ते ब्रह्मवाक्य वगैरे असतात. आता उर्दूमध्ये बघा तुम्ही की समजा गझल हा प्रकार आहे की इस्लाह म्हणतात त्याला, की एखाद्या जाणकार गझलकाराला ती गझल दाखवणं उद्देश हा असतो. आता तो जो जाणकार असतो त्याला काय असं वाटत नाही की मी याच्यावर फार उपकार करतो आणि यालाही काही कमीपणा वाटत नाही. इथं प्रश्न एकच असतो की ती गझल किंवा ते काव्य ते मोठं झालं पाहिजे, मी लहान असलो तरी चालेल, आणि नेमकं याच्या विरुद्ध आपल्या मराठीमध्ये घडतं आहे असं मला फार प्रकर्षाने जाणवत आहे की सवंग ज्याला म्हणतात प्रसिद्धी, आजकाल माध्यमे भरपूर झालेली आहेत, पण कष्ट करून किंवा साधना करून जी मंडळी लिहितात आणि ते केलं पाहिजे हो, मला म्हणायचं आहे इतकी काही झालेली असते आपल्याला, आणि प्रसिद्धी माध्यमंही इतकी वाढलेली आहेत, फेसबुक आहे, अमुक आहे, नमुक आहे, भरपूर म्हणजे साप्ताहिक आहेत, अमुक आहेत, एकंदरीत दर्जा एक एक घसरतोय की
1: सर. एकेकाळी आपल्याकडे सत्यकथा नावाचा अतिशय दर्जेदार मासिक
2: प्रश्नच नाही प्रश्न,
1: आणि सत्यकथेचा शिक्का तुमच्यावर बसला की मग पावन झाल्यासारखं.
2: अगदी अगदी प्रश्नच आहेत. तो काळ असा होता बरं का की मी ज्यावेळेला नुकतीच लिहायला सुरुवात केली होती तर मी सत्यकथेचा वाचक होतो खरं म्हणजे, आणि मा ते गद्यापेक्षा किंवा इतर वाचनापेक्षा माझं कवितेवर जास्त असे बहुतेक मी बाकीचं प्रकार वाचतही नसे, समीक्षा म्हणा किंवा कथा म्हणा वगैरे. पण आता ही जी मंडळी मला भेटली सत्यकथेमधून, उदाहरणार्थ द बा दामणकर किंवा नारायण कुलकर्णी कवठेकर, इतरही कवी किंवा अगदी तुमचं सुरेश भट वगैरे, यांनी मला फार दिपवलं खरं म्हणजे या लोकांनी. आणि विशेषतः माझे आवडते कवी म्हणजे द बा दामणकर, मला फार आवडले त्यांच्या कवी. आजही माझ्या त्यांच्या कित्येक कविता माझ्या दोन पाठ आहेत. आणि मी दादांना भेटलो या त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या घरी जेवण केले, माझ्यावरही प्रेम होतं आणि मी तर त्यांच्या कवितेवर अतोनात प्रेम करणारा माणूस. कवी कसा असावा याचं एक दुसरं उदाहरण म्हणजे द बा दामणकर दादा. कोपरगावला एक डॉक्टर होते आणि ते दरवर्षी
1: डॉक्टर मेहता
2: आणि त्यांच्या पत्नी, मग आसपासची सगळी कवी मंडळी, आणि तो एक संपूर्ण ते जागरच असायचा रात्रीभरचा. मग ते जेवणपासून सगळं ते करत असत आणि हे इतकं आपुलकीने करायचे सगळी मंडळी. तर मी एकदा दादांना म्हटलं होतं म्हणजे दामणकरांना, तुम्ही या म्हणाला म्हटलं या कार्यक्रमासाठी, आणि त्यांनी माझा शब्द पाळला होता. हो, माणसाला काहीतरी किरकोळ आजार होतो आणि आपण दुर्लक्ष करतो आणि मग काट्याचा नाहीटा होऊन म्हणतो ना, तसं काहीतरी घडत असतं आयुष्यामध्ये. मोठा आजार होतो आणि मग ते आवाक्याबाहेर सगळं जातं आयुष्यामध्ये, असं घडतंच प्रत्येक माणसाच्या. पण प्रतिमा ज्या वापरतात दामणकर त्या किती सुंदर असतात बघा. उदाहरणार्थ की पतंग असतो बघा, तो विजेच्या तारेमध्ये अडकतो आणि 10-15 फूट मांजा शिल्लक असतो आणि तो फडफड फडफड त्याची चालू असते. आता ही प्रतिमा त्यांनी वापरलेली आयुष्याच्या संदर्भामध्ये. तर सांगाडा नावाची त्यांची कविता मला आठवली बघा, ती अशी आहे की तारेत अडकलेल्या मुळारंभाशी संबंध तुटलेल्या पतंगाचे काय होते, प्रथम एक निरागस नेणीव तारेत अडकल्याची, वारा आला म्हणजे उडतो ही मनमोर पूर्वीसारखाच, लीला सूत्र अज्ञात हाती असल्यासारखा, नंतर चहूबाजूंनी त्याचे हल्ले सुटकेसाठी, तारेची बेलाग ताकद उमगेपर्यंत, नंतर वारा त्याचे सगळे मस्तवाल रंग उडवून येतो दिगंती, आणि एका संध्याकाळी पाहावं तर सांगाडा नुसता काड्यांचा, सांगाडा नुसता काड्यांचा, सांगाडा रंगीत रूपाचा, सांगाडा आकाशात गर्वाने डोलणाऱ्याचा, सांगाडा स्वर्गासाठी स्वर भरोसा ठेवणाऱ्याचा, सांगाडा खूप अनादी खूप अनंत, नियती भोगल्यानंतर एवढे शिल्लक राहते असे सांगणारा. ही जी तत्वज्ञान आहे. किंवा सामाजिक जाणीवेची कविता आहे त्यांची, एक फार सुंदर कविता आहे बघा, कंदील विकणारी मुले. आज सगळ्या गोष्टी आज तयार मिळतात, रेडीमेड मिळतात, पण आमच्या लहानपणी आम्ही घरी आकाश कंदील तयार करायचो. मोठा भाऊ असेल तर लहानपणी दादा मी चिकटवतो, मी हे कापतो, या कागद कापतो वगैरे वगैरे. इथे एक निर्मितीचा आनंद असायचा, तो आता रेडीमेड गोष्टीमध्ये मिळत नाही आपल्याला. तर बघा की आपल्या दारावर काहीतरी लहान लहान मुलं विकायला येतात आणि आपण झिडकारतो, ए चला चल पुढे, आम्हाला काही घ्यायचं नाही. आता ही कविता ऐकल्यानंतर तुमची अशी हिंमतच होणार नाही असं जेड करण्याची मुलांना. शीर्षक आहे कंदील विकणारी मुले, दामणकरांची कविता आहे. उत्साहाने घरचा आकाश कंदील करण्याच्या वयात, उत्साहाने घरचा आकाश कंदील करण्याच्या वयात, त्यांना परोपरीने सजवून विकणारी ही मुले, दिवाळीची खरेदी करीत थिणणाऱ्या या श्रीमंत गर्दीची कुणीच लागत नाही. त्यांचे खानदान मुळातच वेगळे, ती आले आहेत उपासमारीच्या अर्धपोटी संसारातून, किंवा संपटाळे बंदीत हकनाक देशोधडीला लागलेल्या कुटुंबातून, किंवा कर्त्याच्या अपमृत्यूने छप्पर उडालेल्या घरांमधून, किंवा आपल्याच आईने नवा यार शोधल्यावर जमलेल्या अवघ्या नामुष्कीच्या अंधारातून. थोडक्यात म्हणजे कायमची रात्र असलेल्या प्रदेशातील ही अभागी मुले, थोडक्यात म्हणजे कायमची रात्र असलेल्या प्रदेशातील ही अभागी मुले, त्यांना आहे एकदम मान्य तुमचा सर्वाधिकार प्रकाश यावरचा, म्हणून तर ती तुमचाच प्रकाश अधिक वैभवशाली दिसावा यासाठी काठ्यांना रंगीबेरंगी आकाश कंदील अडकवून भर बाजारात तुमचीच वाट पाहत उभी आहे, तुमचीच वाट पाहत उभी आहे. रिले रेस ज्याला आपण म्हणतो,
1: हो
2: हां, आपण तिथपर्यंत धावत जायचं, मग ती मशाल दुसऱ्याच्या हाती सोपवायची. मला वाटतं आयुष्य म्हणजे एक रिले रेसच आहे. आज मी या खुर्चीवर बसलो, उद्या मी नसेल, माझा मुलगा असेल, रिले रेसच आयुष्य म्हणजे. तर त्या संदर्भातली एक कविता मला आठवली त्यांची, मशाल नावाची, बघा फार सुंदर आहे आणि किती छान प्रतिमा ही माणसं वापरतात बघा. तसे प्रत्येकाला बरेच कळलेले असते, तसे प्रत्येकाला बरेच कळलेले असते, पण प्रत्येकाने ते ठेवलेले असते बाजूला किंवा पसरलेली असते त्यावर हुकमी विस्मरणाची माती. आता काय कळलेलं आहे प्रत्येकाला? आपल्याला मारायचं आहे एवढी बडी नव्हस प्रत्येकाला माहिती. तसे प्रत्येकाला बरेच कळलेले असते, पण प्रत्येकाने ते ठेवलेले असते बाजूला किंवा पसरलेली असते त्यावर हुकमी विस्मरणाची माती. तिला कॅन्सर झाला म्हणून आम्ही सारे भेटायला गेलो, तिला कॅन्सर झाला म्हणून आम्ही सारे भेटायला गेलो, तेव्हा पृथ्वी सोडून निघालेला हा जीव आता परत भेटणार नाही कधी म्हणून ओथंबून आला होता प्रत्येकाच्या डोळ्यात करून निरोप जीवास भिडलेल्या एका धारदार सत्याच्या जाणीवेसह. आणि ती या आयुष्याच्या रिले रेस मधली मशाल आमच्या हाती सोपवून जात असताना थरथरले होते प्रत्येकाचे हात ती स्वीकारताना. पण जसा समुद्र प्राशून टाकावा एका आचमनात किंवा करावा दृष्टीआड आपल्या समोरची खिडकी बंद करून, तसे प्रत्येकाने केले तिच्या घराच्या पायऱ्या उतरताना. मीही तसेच केले, मीही तसेच केले, पण कानामनावर आदळणारे त्या फुरफुरत्या लाटांचे आवाज कसे बंद करू. असं म्हणतात की तुम्ही कविता पाठ नाही करत, पाठ करतो असं कुणी जर म्हणालं तर मला ती शिवी दिल्यासारखं वाटतं. जी कविता मला भेटते ना ती पाठ होते,
1: लक्षात राहते,
2: लक्षात राहते. अशा कितीतरी कविता आहेत. आता उदाहरणार्थ बघा की दलित कविता हा एक प्रकार आहे. यशवंत मनोहरांची मला एक कविता आठवली बघा, फार सुंदर कविता आहे. त्यांचं वैशिष्ट्य असतं म्हणजे वेगळं पण असं की ती फार संयमी कविता आहे. अहो निर्मितीचा आनंद जे ज्याला म्हणतो की नाही आपण, तो कसा असतो बघा की स्वतःचा शब्द निर्माण करणारे कवी आहे. आता उदाहरणार्थ मला सहज आठवलं म्हणून सांगतो की आपल्याला उद्धट शब्द माहीत आहे, पण एक कवी म्हणतो आणि ह्या जगातले काय युद्धट देश, म्हणजे सतत त्यांना युद्धाची कुमकुमी असते. आता त्याच्यामध्ये उद्धट शब्द अनुश्चित आहे, उद्धट आणि युद्धट. तर याला मी निर्मिती म्हणतो. तर या संदर्भात मला यशवंत मनोहरांची एक कविता आठवते आहे बघा, की आभाळाचे कडू तोंड चुकवतो म्हटले तरी जमत नाही हे इथल्या माडांनाही चांगले ठाऊक आहे. सोडतो म्हटले तरी सोडवत नाही भुई हा इथल्या गडगडाचा अनुभव आहे. कितीतरी तुटले तारे जेव्हा मी धडपडलो, अडलो पावलो पावली झडलो जशी ग्रीष्मात पाने, एकटाच भटकलो वेदनांच्या जिद्दी प्रकाशात अळवीत माझे घायळ पंखी गाणे. रात्री आल्या निखाऱ्यावर काळीज भाजत गेल्या, दिवस आले लचकी तोडीत खात गेले, भीक म्हणून वाढलेले श्वास घेतले उदास वाणे, संस्कृतीवर तडमडलो तुरुंग वाणे, आणि कितीही घासला परीस तरी लोखंडाचे नाही झाले सोने. आता बघा या ठिकाणी तुरुंग वाणी शब्द वापरलेला आहे त्यांनी. आता आपल्याला केविल वाणी शब्द माहीत आहे, पण तुमच्या संस्कृती मेरी भारत भारतीय संस्कृती महान असं आपण ज्या वेळेला म्हणतो, मग हा कवी म्हणतो मला तुरुंगात डांबल्यासारखं वाटलं तुमच्या संस्कृतीमध्ये. हे जे आहे ना हे संयमी बोलणं आहे आणि ते अत्यंत खरं आहे. खरं म्हणजे
1: सर नगर जिल्ह्याला पण कवितेचा फार मोठा वारसा मिळालेला आहे. अनेक जण तुमचे मित्र समकालीन किंवा तुम्ही बघितलेले असे, श्रीधर अंबोरे असतील, चंद्रकांत पालवे असतील, प्राध्यापक वसंत दीक्षित असतील,
2: बरोबर,
1: संजीवनी खोजे असतील, यांच्याविषयीच्या काही आठवणी?
2: ही सगळी मंडळी एक तर काय असतं कसं होतं माहिती का, की त्यावेळेला की ही माध्यमे फार कमी असायची.
1: हो
2: ही सगळी जी मंडळी होती ही अत्यंत साहित्यावर प्रेम करणारी, कवितेवर प्रेम करणारी माणसं असायची आणि एकोप असायचा हा सगळ्यात एका याच्यामध्ये. इथं एक प्रश्न असा येतो बरं का की एक प्रत्येकाचा बिंड आहे शेवटी बरं का, कारण प्रत्येकाचं आयुष्य असतं, स्वतंत्र असतं. एकूणच ह्या सगळ्या व्यवस्थेकडे तुम्ही कुठल्याही दृष्टीने पाहता आणि हे वैविध्य म्हणून गंमत आहे ना, प्रत्येकाचा पिंडू वेगळा, प्रत्येकाची कविता वेगळी. त्यामुळे एकमेकाची कविता वाचण्यामध्ये जो एक आनंद असायचा आणि त्यावेळेला एक आपुलकीचं वातावरण होतं हो, हे महत्वाचं मला. म्हणजे त्यांची कविता म्हणा किंवा त्यांचं एकंदरीत लेख, तो आम्हाला एकत्र आणायचा आणि सगळी इतकी मनमोकळी आणि इतकी प्रेमळ मंडळी होती. आंबोरे नावाचे जे चित्रकार आहे माझे मित्र अत्यंत, ते आदिम नावाचं एक सायक्लो स्टाईल अंक काढत असत, मग त्याच्यामध्ये कथा कविता वगैरे असा सगळं. आणि चोखंदळ ही सगळी मंडळी होती, मध्ये चोखंदळ मंडळी होती. आता त्यावेळेला बरीच आसपासची मंडळी लिहिणार होती, पण तो अंक फार सुंदर असायचा. खरं म्हणजे ते कौतुक असायचं,
1: महाराष्ट्रात सगळीकडे कौतुक व्हायचं. त्या
2: नाही, त्याचं कारण असं की ते मेहनतीने सगळं ती मंडळी करायची. आता सायक्लो स्टाईल करणं, ते हे करणं वगैरे फार जिकिरीच, कारण त्यावेळेला ही माध्यमं नव्हती सगळी. आजकाल सगळी माध्यमं झालेली, पण ही माध्यमं जरी अस्तित्व आली सगळी, तो जो कस म्हणतो की नाही तो कमी झालेला आहे. बरं काय लिखाणाच्या
1: उत्साही कमी झाल्यासारखा,
2: उत्साही कमी झाला नाही, वाढलं भरपूर लिहिणारी मंडळी, उत्साहाने लिहित आहेत बरं का, गझल हा प्रकार आहे वगैरे सगळा प्रकार. पण एकंदरीत त्याच्यामध्ये जे डूब ज्याला म्हणतो की नाही, ती थोडीशी कमी झाल्यासारखं मला व्यक्तिशः जाणवतं. की थोड्याशा स्पर्धाही वाढल्यासारख्या वाढतात. ही ते स्पर्धेचं कारण नाही, व प्रत्येकाचा बिंड असतो, तो त्या त्याप्रमाणे लिहित असतो. आणि उर्दूमध्ये ह्या गोष्टी फार चांगल्या जपल्या जातात. खरं म्हणजे
1: तुम्ही उर्दू शिकला नाही,
2: संधीच मिळाली नाही दुर्दैवाने,
1: पण उर्दू ही अतिशय छान गझलेसाठी तर
2: फारच सुंदर
1: भाषा
2: आहे ती. आणि मी तर सांगतो, हे पा, शेवटी कुठलीही भाषा असो बरं का, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का, की आपलं जे आयुष्य मिळालेलं आहे ना, ते त्या वाटेने आपल्याला फक्त एकदाच जायचं आहे. हो, जे जे म्हणून चांगलं आहे या जगामध्ये, जे जे म्हणून मंगल आहे, जे म्हणून सत्य आहे, त्याचा स्वीकार करत जाणं. आणि प्रत्येक भाषेचं एक वैशिष्ट्य असतं, मला सांगतो, तीही गंमत आपण अनुभवली पाहिजे.
1: उर्दूतली एखादी रचना ऐकून सांग.
2: उर्दूमध्ये एक एक शेर तर इतके उत्तम आहे, तुम्हाला सांगतो की प्रश्नच येत नाही. आता उदाहरणार्थ बघा, सुदर्शन फाकीर, मला काही दोन तीन शेर आठवतात त्यांचे. किसी रंजिश को हवा दो कि मैं जिंदा हूं अभी, मुझको एहसास दिला दो कि मैं जिंदा हूं अभी. जहर तो पीने की आदत सी हो गई है जमाने वालों, जहर तो पीने की आदत सी हो गई है जमाने वालों, अब कुछ और दवा दो कि मैं जिंदा.
1: वाह.
2: चलती राहों में यूं ही आंख लग गई है फकीर, भीड़ लोगों की हटा दो कि मैं जिंदा हूं अभी. ही जी आहे ना भिडणारं, किंवा त्याच्यातलं नाजूकपण जे आहे उर्दूमध्ये, ते अभ्यासलं पाहिजे आपण. किंवा एक जोया नावाचे एक शायर, बुजुर्ग मंडळी जी होती, मी सुरुवातीपासून एक पथ्य पाळलं बरं का, की ही जी ठुड्डाचार्य आपण ज्याला म्हणूया, की पोचलेली मंडळी असतात, अनुभवी असतात, तर मी यांच्यामध्ये रमत गेलो सतत. यांच्यामध्ये रमण्यामध्ये असा आनंद असायचा की त्यांच्याकडून आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळायच्या. आता उदाहरणार्थ बघा, एक हिंदी कविता मला आठवली. आजकालच्या राजकारणावर बोलणंच म्हणजे आपली जी विष्टळून घेण्याचा प्रकार आहे सगळ्या काही, त्याबद्दल बोलण्याचं कारण नाही. आणि आपण म्हणतो ना, हा पक्ष तो पक्ष, खरं खरं काहीच नसतं. ही म्हणजे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी अशी अवस्था झालेली आहे, आणि अत्यंत खालच्या थराला सगळे गेलेले आहे. तर याबद्दलची एक मला हिंदी कविता आठवली बघा. क्या फर्क पड़ता है अगर राजा राम हो या रावण, जनता तो सीता है. अगर राम राजा हुआ तो उसको अग्नि देवी देना पड़ेगा, अगर रावण राजा हुआ तो उसका अपहरण कर लिया जाएगा. क्या फर्क पड़ता है अगर राजा कौरव हो या पांडव, जनता तो द्रौपदी है. अगर पांडव राजा हुआ तो उसको दाव पर लगा दिया जाएगा, अगर कौरव राजा हुआ तो उसका वस्त्र हरण कर लिया जाएगा. क्या फर्क पड़ता है अगर राजा हिंदू हो या मुस्लिम, जनता तो लाश है. हिंदू राजा हुआ तो उसको जला दिया जाएगा, अगर मुस्लिम राजा हुआ तो उसको दफना दिया जाएगा. क्या फर्क पड़ता है.
1: हिंदी मध्ये हे व्यंग दाखवण्याचं जे कौशल्य आहे ते मला वाटतं, खरं म्हणजे मंचीय कवींसाठी खूप लोकप्रिय
2: आवाजी कविता होते बरं का, की आजकाल जी ती करतात, व्यंग करतात, चालू परिस्थितीवर बोलतात आणि लोकांना हसवतात, प्रश्नच नाही. मराठीमध्ये तो हा प्रकार यासाठी नाही आहे बरं का, की आपण थोडस गंभीर असतो कवितेच्या संदर्भामध्ये, आणि ते असलं पाहिजे माझं मत आहे. कारण मंचीय कविता ज्याला म्हणतो ना, ती तात्पुरती हसवते माणसाला, ती त्या परिस्थितीवर अवलंबून असते हे मान्य आहे बरं का, पण ती फार एवढं टिकत नाही आहे. ती कविता आपल्या मनात कवितेचं एक वैशिष्ट्य, चांगली कविता कशाला म्हणायचं की जी कालातीत असते. म्हणजे आजही समजा आपण बोरकर वाचले, कुसुमाग्रज वाचले किंवा इतर कवी वाचले तर आजही वाटते की ती तितकी चांगली कविता आहे ती. ती कालातीत जी असते ना, ती इतर म्हणजे जी सामान्यपणे हिंदीमध्ये जी चालू परिस्थिती दुर्व्यंग करणारी माणसं असतात त्या त्या परिस्थिती
1: संदर्भ
2: संदर्भ असतात ती कविता आपल्याला फॉर एव्हर. आता बोरकर आजही तुम्ही बोरकर वाचलात कुसुमाग्रज की आपल्याला आपल्याला वाटतं की आजही ती तितकीच ताजी कविता आहे. आणि तो एक मला वाटतं फार मोठा निकष आहे त्या कवितेचा. कुसुमाग्रजच म्हणतात तसं की अखेर माझे जीवन म्हणजे माझे कळणे, दिवाही माझा तिमिरही माझा माझे जळणे, असं कळण्यासाठी जळणं म्हणजे कविता लिहिणं असं मी समजतो, असं मी मानतो.
1: सर आता तुमच्या कवितांकडे वळूयात.
2: कविता म्हणजे काय, ती कशी निर्माण होते वगैरे, कविताच्या संदर्भातच माझ्या बहुतेक कविता आहेत अशा असं मला वाटतं.
1: पण तुम्ही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे तसं वृक्ष तुमचं नोकरीचं ठिकाण होतं, अशा वेळी हे सगळं जपणं
2: किंवा कसं असतं माहिती का, एक शेवटी एक प्रत्येकाचा एक ऍटिट्यूड असतो, एक कल असतो की वाचलेलं असतं आपण भरपूर
1: हो,
2: म्हणजे मग कथा असेल काय असेल वाचलेलं असतं. आणि मग कुठंतरी आपण मला नेहमी असं वाटतं बरं का भूषणजी की कलावंत असणं ही तर मोठीच गोष्ट आहे, पण त्याहीपेक्षा मला रसिक असणं मला मला

0: कवितेकडे आपण अलिप्तपणे आपल्याला पाहता आलं पाहिजे असं मला फार प्रकर्षाने जाणवतं आणि वाटलं पाहिजे तसं. पाटील सरांनी मला एक इंग्रज कवीची डायरी दाखवली, ती तशीच छापली होती, म्हणजे प्रिंटेड मॅट असं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, त्याच हस्ताक्षरामध्ये, म्हणजे तिथं काकमध्ये आहे वगैरे जिथं काढू तशीच छापली होती. तर म्हणाली, हे बघा मोमीन, बघा ही डायरी, तर अमुक एक तारीख त्याच्यामध्ये लिहिलं, आज मी एक कविता लिहिली, दुसरी तारीख काल मी जी कविता लिहिली त्याच्या अमुक ओळीनंतर स्वल्प विराम असावा की अर्धविराम असावा हे ठरविण्यात मी आजचा दिवस घालविला, त्या ठिकाणी अर्धविराम असावा असं आज मी ठरविलं. म्हणजे इतकी ही माणसं अलर्ट असतात थोडक्यात, म्हणजे आणि तितकं असलं पाहिजे कवितेच्या बाबतीमध्ये, कारण तुम्हाला अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये एखाद्या कादंबरीचा म्हणा किंवा एखाद्या कविते कथेचा म्हणा गोषवारा तुम्हाला सांगायचा असतो. कविता ही अल्पाक्षरी असते आणि या संदर्भामध्ये आम्हाला बाप माणसं भेटली, डॉक्टर मोसू पाटील म्हणा किंवा पुरुषोत्तम पाटील म्हणा, यांना खपायचं नाही फालतू. मला नेहमी असं वाटतं की कवी हा समीक्षक, स्वतःचा समीक्षक असला पाहिजे. त्याचं उदाहरण असं बरं का की बकरी जी असते ना ती मिळेल की नाही मिळेल पटापट पटापट खात असते, कवी तसाच असतो, कारण तो क्षण टिपला पाहिजे त्याने, त्या अनुभवाचा तो जो क्षण असतो ना थ्री, कारण दुसऱ्या क्षणी त्याचं तर सगळं थ्रील चाललं जातं. आता ती बकरी काय करते माहितीये का, की बाबळीचा पालाही खाते आणि त्याला शेंगा असतात बघा, त्या शेंगाही त्या ती खाते, त्या शेंगांमध्ये दामुके असतात आणि ते फार तणुक असतात बघा, ते पचत नाही. पण ज्या वेळेला बकरी रवंत करते, मी स्वतः डोळ्यांनी बघितलं, तर ती दामुके बरोबर बाहेर टाकते. तसं रवंत करता आलं पाहिजे कवीला, जो अनवॉन्टेड शब्द आहे, जो अनावश्यक शब्द आहे, तो त्याला फासा बाजूला फेकता आला पाहिजे. माझी चर्याक्षरी या शीर्षकाची कविता आहे. चर्या म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव, ठीक आहे ना. इथं कवितेच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे असं पहा की काना मात्रा वेलांटी उकार, स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह, हे सगळं मला एका चेहऱ्यामध्ये दिसतंय. आता हे थोडस नाविन्य असावं असं आय एम नॉट क्लेमिंग, म्हणजे मी धारिष्ठ्याने असं म्हणत नाही, पण एक वेगळं पण तुम्हाला जाणवत असेल याच्यापण की ही सगळी चिन्ह मला एका चेहऱ्यामध्ये दिसत आहेत. त्या संदर्भातली कविता बघा. वाटे वेलांटी रफार तिच्या भिवईची कोर, अशी नजर खट्याळ जसे भिडे जोडाक्षर, कर्ण प्रश्नचिन्हापरी, कारण प्रश्नचिन्ह जर का असतो, कर्ण प्रश्नचिन्हापरी स्मित संदिग्ध उत्तर, असे लोभस लावण्य ज्याचा नाशिका उद्गार, भाल शीर्षका समान मुद्रा अर्धचंद्राकार, गाली कुजबुजणारा हनुवटीचा उकार, मात्रा अक्षरावरती तसे भुरुभुरु केस, मात्रा अक्षरावरती तसे भुरुभुरु केस, अर्धविरामी अंबाडा ओठ शब्दांची मिरास, कंस पापण्यांचा जात मोहर ते स्वप्नबिंब, कंस पापण्यांचा जात मोहर ते स्वप्नबिंब, महिरप मुखड्याची मेरवी ते तिळटिंब, काना मानेचा देऊन देते लाजत होकार, असा अक्षरी चेहरा वाटे कविता सुंदर, स्वल्प विरामाप्रमाणे गाली अवखळखळी, स्वल्प विरामाप्रमाणे गाली अवखळखळी, तिथं बुडून घेईन पूर्ण विराम कपाळी, तिथं बुडून घेईन पूर्ण विराम कपाळी.
1: सौंदर्याची सगळी परिमाण तुम्ही या विरामची नाव,
0: एक काहीतरी नवीन शोधण्याचा एक आनंद असतो तो तुम्हाला भोगता आला पाहिजे मला असं म्हणायचं.
2: संचित अहमदनगरचं या मालिकेत आजचे पाहुणे आहेत सुंदर हस्ताक्षर आणि गझलांसाठी ओळखले जाणारे कविवर्य खलील मोमीन. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख. मंडई, या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकलेला आहे, पुढील भाग ऐकूया थोड्याच वेळात, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत आणि याच निमित्त त्यांनी संचित

अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहाला संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही, तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते मित्र हो नमस्कार. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये मी आर जे आदी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आजच्या या शो मध्ये आजचा सेगमेंट आहे एक कलाकार. एक कलाकार या सेगमेंटमध्ये आजचे कलाकार आहेत पार्श्वगायक मुकेश. आज मुकेश यांचा स्मृतिदिन. आपल्या दर्दभऱ्या जादुई आवाजानं अनेक पिढ्यांवर सूरराज्य करणारे मुकेश यांचा 27 ऑगस्ट हा स्मृतिदिन. अनुनासिक स्वर ही मुकेश यांची खरी खासियत. विशेष म्हणजे शोमॅन राज कपूर यांचा आवाज म्हणजे मुकेश यांची ओळख होते. ते उत्तम गायक होतेच, पण त्यापलीकडे ते एक उत्तम मनुष्य होते. अगदी त्यांच्या एका गीताप्रमाणे, सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सच है दुनिया वालों के हम है अनाड़ी. या गाण्याप्रमाणे ते आजच्या व्यवहारी जगात अनाडी होते. मोहम्मद रफी, लता मंगेशकर, किशोर कुमार आदी गायकांवर के एल सैगल साहेबांच्या गायकीचा खूप प्रभाव होता. त्याला मुकेश देखील अपवाद नाहीत. त्यामुळे सुरुवातीच्या काळातील मुकेश यांची गाणी म्हणजे सैगल यांच्या आवाजाची कॉपीच म्हटलं जायची. विशेष म्हणजे मुकेश यांनीही ते कधी नाकारलं नाही. मात्र हळूहळू त्यांनी स्वतःची अशी शैली निर्माण केली. त्यांनी गायलेलं पहिलं गीत 1941 साली प्रदर्शित निर्दोष या चित्रपटातलं. आणि या गीतामध्ये अगदी मुकेश गातायत की सैगल, याविषयी देखील आपल्याला संभ्रम होतो. तेव्हा शोच्या सुरुवातीला ऐकूया हे गीत.

वेलकम बैक मित्रांनो. मुकेश चंद्र माथुर असं पूर्ण नाव असलेले 22 जुलै 1923 रोजी दिल्लीत त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील इंजिनियर होते. मुकेश यांची घरची स्थिती उत्तम होती. असं असलं तरी मुकेश यांचा ओढा गायनाकडेच होता. के एल सैगल यांच्या गाण्याचा त्यांच्यावर जबरदस्त प्रभाव होता. पुढे मुकेश यांनी पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे संगीताचे रीतसर धडे घेतले, पण त्यांना स्वप्न पडू लागली की आपण सैगल साहेबांसारखं गात आहोत. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी त्यांनी मुंबईत चित्रपटसृष्टीत प्रयत्न केले. मात्र झालं वेगळंच, कारण दिसायला मुकेश खूप देखणे होते. त्यामुळं गायक व्हायला आलेल्या राजबिंड्या मुकेश यांना पहिली संधी मिळाली ती अभिनेता म्हणून, आणि तो चित्रपट होता निर्दोष, आणि साल होतं 1941. पण याच चित्रपटानंतर मुकेश यांची अभिनेता म्हणून कारकीर्द संपली आणि गायक म्हणून उदयास आले. थोडक्यात, नायक म्हणून कारकीर्द जरी संपली तरी गायक म्हणून कारकीर्द सुरू झाली. त्यांचं पहिलं गाणं होतं दिल जलता है तो जलने दो, आणि चित्रपटाचं नाव होतं पहिली नजर. हे गाणं त्याकाळी तुफान हिट झालं. आजही हे गीत जाणकारांच्या चांगलंच लक्षात आहे. त्यावेळी हे गाणं सैगल साहेबांनी गायलंय का अशी विचारणा होत होती. इतका सैगल साहेबांच्या गायकीचा मुकेश यांच्यावर जबरदस्त पगडा होता. वास्तविक मोहम्मद रफी, किशोर कुमार, मन्नाडे आदींप्रमाणे मुकेश यांच्या आवाजात वैविध्यता नव्हती, मात्र अनुनासिक गाणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि त्यांच्या दर्दभऱ्या आवाजानं किशोर कुमार आणि मोहम्मद रफी एवढीच लोकप्रियता मिळवली. यातच सर्व काही आलं. मुकेश स्वभावाने अगदी साधे होते. कुणाशी भांडण नाही की कुणाला त्रास नाही, आपण बरं आणि आपलं गाणं बरं अशा वृत्तीचे ते होते. मुकेश आणि राज कपूर यांचं नातं अतिशय घट्ट होतं. राज कपूर यांचं गाणं म्हणजे मुकेश यांचा आवाज हे त्या काळी समीकरणच होतं. त्यामुळं श्री 420, आवारा, अनाडी, परवरिश, जिस देश में गंगा बहती है, मेरा नाम जोकर आणि यासारखे आर के फिल्म्सच्या बॅनरमध्ये मुकेश, लता मंगेशकर आणि संगीतकार शंकर जयकिशन हे हमखास असायचे म्हणजे असायचेच.

मुकेश यांनी त्यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत शेकडो गाणी गायली. राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरम मधील चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी सरस्वती, संगीत की देवी सरस्वती हे त्यांनी गायलेलं शेवटचं गीत. याशिवाय सरस्वती चंद्र चित्रपटातलं चंदन सबदन, श्री 420 मधलं मेरा जूता है जापानी, अनाडीमधलं सब कुछ सीखा हमने, मेरा नाम जोकर मधलं जाने कहां गए वो दिन, तिसरी कसम मतलब सजन रे झूठ मत बोलो, जागते रहो मतलब जिंदगी ख्वाब है, संबंध मतलब चल अकेला चल अकेला चल अकेला, रोटी कपड़ा और मकान या चित्रपटातलं मैं ना भूलूंगा, फिर कब मिलोगे चित्रपटातलं कही करती होगी वो मेरा इंतजार, मिलन चित्रपटातलं सावन का महीना पवन करे शोर, शोर चित्रपटातलं एक प्यार का नगमा है, पत्थर के सनम मधलं महबूब मेरे महबूब मेरे, आणि अशी शेकडो गाणी खूप खूप गाजलेली आहेत. राज कपूर यांचा आवाज ही मुकेश यांची ओळख असली तरी या व्यतिरिक्त त्यांची अनेक गाणी खूप श्रवणीय आणि लोकप्रिय आहेत. त्यातील एक म्हणजे रजनीगंधा या चित्रपटातलं कई बार यू ही देखा है हे गाणं. या गाण्यासाठी मुकेश यांना 1974 मध्ये राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हे गाणं खूप सुंदर आहे. असंच आणखी एक गाणं म्हणजे छोटी सी बात या चित्रपटातलं ये दिन क्या आए लगे फूल हसके, हे गाणं तर आजही खूप लोकप्रिय आहे. मुकेश यांनी सप्तपदी 1962 मध्ये प्रदर्शित झालेला या मराठी चित्रपटासाठी एकदा येऊन जा हे गीत देखील गायलेलं आहे. आता आपण ऐकूया सप्तपदी या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं मराठीतलं हे गीत.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. श्रोते मित्र हो, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, ज्या दोन सुपरस्टारची नेहमी चर्चा होते ना, त्यांच्यासाठीही मुकेश यांनी गाणी गायलीत. यातला पहिला सुपरस्टार म्हणजे राजेश खन्ना. त्यांच्यावर चित्रित केलेलं कटी पतंग या चित्रपटातलं जिस गली मे तेरा घर न हो बालमा हे गाणं आजही सर्वांच्या ओठावर आहे. त्याचप्रमाणे आनंद चित्रपटातलं कही दूर जब दिन ढल जाए हे गाणं तर एव्हरग्रीन आहे. तर दुसरे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासाठी कभी कभी चित्रपटात गायलेलं शीर्षक गीत आजही तरुण किंवा ज्येष्ठ सर्वच जण ऐकतात. ते गीत आहे कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है आणि संगीतकार खय्याम यांच्या निर्देशनात गाणं म्हणजे खूप कठीण गोष्ट होती. परंतु खय्याम साहेबांच्या अपेक्षेप्रमाणे किंबहुना त्यांच्यापेक्षा ही जास्त इतकं सुंदर सुमधुर पद्धतीनं हे गीत त्यांनी गायले. त्यानंतर मैं पल दो पल का शायर हूं हे गाणं तर लाजवाब होतं. एक जिंदादिल दर्दभऱ्या आवाजाचे गायक तेवढेच कुटुंब वत्सल असलेले मुकेश अतिशय स्वच्छ मनाचे म्हणजे हो टोपे सच्चाई रहती है या गाण्याप्रमाणे ते अगदी स्वच्छ निर्मळ होते. मुकेश आणि लता मंगेशकर यांचं नातं अगदी सख्ख्या भावा बहिणीसारखं होतं. लता मंगेशकर यांचा विषय निघाला म्हणूनच तुम्हाला सांगतोय, लता मंगेशकर आणि त्यांचा मुकेश भैया अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. मिशिगनच्या दौऱ्यात असताना मुकेश यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. त्यानंतर आणि लाडक्या मुकेश भैयाचं पार्थिव मुंबईत आणण्याची वेळ लता दीदींवर आली आणि तो दिवस होता आजचा म्हणजे 27 ऑगस्ट 1976 सालचा. हम छोड चले है महफिल को असं म्हणत वयाच्या अवघ्या 53व्या वर्षी मुकेश यांनी अचानक मैफल सोडली ती कायमचीच. मात्र गाण्याच्या रूपात ते कायमच आपल्यात आहेत आणि आपल्यात राहतील. या स्मृतिदिनानिमित्त महान श्रेष्ठ गायक मुकेश यांना आपण विनम्र अभिवादन करूया आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देत राहूया.

बॉलिवूडमध्ये अगदी 50व्या दशकापासून अजरामर झालेले प्रख्यात गायक म्हणजे मुकेश. आपल्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी 10,000 अधिक गीतांना आवाज दिला. उर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराती या भाषांमध्ये देखील त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर आणि गायकीत ओतप्रोत भरलेला दर्द ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्य होती. किसी की मुस्कुराहटो पे हो निसार, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. किंवा एक प्यार का नगमा है, चांसी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था. या गाण्यांसारखी अनेक गाणी आजही सहजच कित्येकांच्या ओठावर येतात. मुकेश यांची ही आणि अशी शेकडो गाणी खूप गाजली. राज कपूर यांचा आवाज म्हणून त्यांची ओळख होती. गायक मुकेश यांच्या निधनामुळं आपण केवळ मित्रच नाही तर अजून काय काय गमावलंय याबद्दलच्या भावना दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांनी त्याकाळी व्यक्त केल्या होत्या. राज कपूरसाठी मुकेश खास होते. काही जणांसाठी ते राज कपूरचा आवाज होते. मात्र राज कपूरसाठी मुकेश केवळ त्यांचा ऑनस्क्रीन आवाज नव्हते, दोघांचं नातं त्या पलीकडचं होतं. राज कपूर मुकेश यांना कायम मुकेश चंद या पूर्ण नावानंच हाक मारायचे. अमेरिकेतील डेट्रॉईटमध्ये 27 ऑगस्ट 1976 मुकेश यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राज कपूर हे कोलमडले. त्यावेळी पुण्याजवळ सत्यम शिवम सुंदरमचं शूटिंग करत होते. मुकेश यांचं पार्थिव जेव्हा भारतात आणलं तेव्हा राज कपूर एअरपोर्टवर भरलेल्या डोळ्यांनी हजर होते. अमेरिकेला जाण्यापूर्वी मुकेश यांनी राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरमसाठी शेवटचं गाणं गायलं होतं.

मुकेश हे अभिनेते राज कपूर, मनोज कुमार, फिरोज खान, सुनील दत्त आणि दिलीप कुमार यांचा आवाज म्हणूनही लोकप्रिय होते. मुकेश यांचे वडील झोरावरचंद माथुर एक इंजिनियर होते आणि आई चंद्राणी माथुर. मुलांच्या कुटुंबात मुकेश हे सहावे अपत्य. मुकेश यांची बहीण सुंदर प्यारी यांना शिकवण्यासाठी घरी आलेले संगीत शिक्षक यांना मुकेश यांच्यामध्ये एक विद्यार्थी सापडला जो शेजारच्या खोलीतून ऐकत असे. मुकेश यांनी 10वी इयत्तेनंतर शाळा सोडली आणि सार्वजनिक बांधकाम विभागात काही काळ काम केलं. दिल्लीतील नोकरीदरम्यान त्यांनी आवाजाच्या रेकॉर्डिंगचे प्रयोग केले आणि हळूहळू आपली गायन क्षमता तसंच वाद्य वाजवण्याचं कौशल्य विकसित केलं. मुकेश यांचा आवाज पहिल्यांदा मोतीलाल या दूरच्या नातेवाईकाच्या लक्षात आला जेव्हा त्यानं त्यांच्या बहिणीच्या लग्नात गाणं गायलं. मोतीलाल त्यांना बॉम्बेला घेऊन आले आणि पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडं गायनाच्या शिकवणीची व्यवस्था केली. याच काळात मुकेश यांना 1941 निर्दोष या हिंदी चित्रपटात अभिनेता गायक म्हणून भूमिका मिळाली. पार्श्वगायक म्हणून त्यांचे पहिले गाजलेले गाणे 1945 अभिनेता मोतीलाल यांच्यासाठी पहिली नजर या चित्रपटात आलं, ज्याचे संगीत अनिल बिश्वास यांनी दिलं होतं आणि गीत होतं आह सीतापुरी यांचं. मुकेश गायक केएल सैगल यांचे इतके चाहते होते की पार्श्वगायनाच्या सुरुवातीच्या काळात ते आपल्या आदर्श व्यक्तीची नक्कलच करायचे. खरं तर असं म्हटलं जातं की जेव्हा केएल सैगल यांनी पहिल्यांदा दिल जलता है तो हे गाणं ऐकलं तेव्हा ते म्हणाले, हे विचित्र आहे, मला आठवत नाही की मी हे गाणं गायले.

संगीतकार नौशाद अली यांच्या मदतीनं मुकेश यांनी स्वतःची गायन शैली तयार केली. नौशाद अली यांनी मुकेश यांना त्यांच्या सैगल शैलीतून बाहेर पडून स्वतःची शैली निर्माण करण्यासाठी मदत केली. नौशाद यांनी त्यांना अंदाज चित्रपटासाठी गाणी दिली. सुरुवातीला या चित्रपटात मुकेश हे दिलीप कुमार यांचे घोस्ट व्हॉइस होते आणि मोहम्मद रफी यांनी राज कपूर यांच्यासाठी गायन केलं होतं. त्यांनी नौशाद यांच्यासाठी अनोखी अदा, त्यानंतर मेला आणि अंदाज यासारख्या चित्रपटांमध्ये अनेक हिट गाणी दिली. जीवन सपना टूट गयासारख्या हिट गाण्यांसाठी महान दिलीप कुमार यांच्यासाठी मुकेश यांच्या आवाजाचा वापर करणाऱ्या इतर संगीतकारांमध्ये अनोखा प्यार, ये मेरा दिवाना पण है साठी अनिल विश्वास, यहुदी आणि सुहाना सफर व दिल तडप तडप केसाठी शंकर जयकिशन, मधुमतीसाठी सलील चौधरी यांचा समावेश होता. नंतर दिलीप कुमार यांनी रफी यांना घोस्ट व्हॉइस म्हणून निवडले आणि मुकेश हे राज कपूर यांचे घोस्ट व्हॉइस बनले. मुकेश यांनी शंकर जयकिशन यांच्यासाठी सर्वाधिक म्हणजे 133 गाणी रेकॉर्ड केली. त्यानंतर कल्याणजी आनंदजी यांचा क्रमांक लागतो ज्यांनी 99 गाणी गायली. 4 फिल्मफेअर पुरस्कारांपैकी मुकेश यांनी शंकर जयकिशन यांच्या गाण्यांसाठी 3 पुरस्कार जिंकले. त्यातला 1974 मुकेश यांना एक रजनीगंधा या चित्रपटातल्या कई बार यू ही देखा है या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. आणि 1959 अनाडी चित्रपटासाठी या गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर बेमान, कभी कभी असे अनेक टायटल गीतं जी आहेत ती प्रसिद्ध झाली.

एकूण 1300 गाणी मुकेश यांनी गायली आहेत. त्यांच्या समकालीनांना गायलेल्या गाण्यांपेक्षा ही संख्या खूप कमी आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की मुकेश यांनी प्रमाणापेक्षा गुणवत्तेवर भर दिलाय. 1970 दशकात त्यांनी गायलेल्या तुलनेने कमी गाण्याचे कारण म्हणजे त्यांच्या बिघडत चाललेल्या हृदयविकारामुळे ढासाळलेले आरोग्य हे देखील असू शकतं. मुकेश यांनी शंकर जयकिशननंतर कल्याणजी आनंदजी जोडीसोबत आणखी बरीचशी गाणी गायली, ज्यामध्ये छलिया, दिल भी तेरा हम भी तेरे, दुल्हा दुल्हन, हिमालय की गोद में, चांदी की दीवार, सुहागरात, जुआरी, अनजान राहें, आनंद, शोर, मेरा नाम जोकर अशा बऱ्याचशा चित्रपटामध्ये त्यांची गीतं ही आजही लोकप्रिय आहेत. आपल्या कारकिर्दीत मुकेश यांनी राज कपूर यांच्यासाठी 110, मनोज कुमार यांच्यासाठी 47 आणि दिलीप कुमार यांच्यासाठी 20 गाणी गायली. एक अभिनेता आणि निर्माता म्हणून देखील मुकेश प्रसिद्ध आहेत. आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1941 निर्दोष या चित्रपटातून त्यांनी केली, ज्यामध्ये नलिनी जयवंत त्यांची नायिका होती. त्यांचा दुसरा चित्रपट 1943 प्रदर्शित झाला, तो होता अदबर्ज. 1953 राज कपूर यांच्या आह या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून त्यांनी भूमिका साकारली. 1953 माशुका या चित्रपटात सुरैया यांच्यासोबत आणि अनुराग या चित्रपटात उषा किरण आणि मृदुला राणी यांच्यासोबत नायकाची भूमिका साकारली. मुकेश यांनी डार्लिंग फिल्म्स या कंपनीमध्ये नायक अर्जुन आणि नायिका शम्मी यांच्यासोबत भूमिका केल्या. 1951 मल्हार या चित्रपटाची त्यांनी निर्मिती देखील केली. टपाल विभागानं त्यांच्या 100व्या जन्मदिनानिमित्त एक स्मारक टपाल तिकीट देखील जारी केलं.

मुकेश यांनी कोट्याधीश रायचंद त्रिवेदी यांची मुलगी सरला त्रिवेदी यांच्याशी लग्न केलं. स्वतःचं घर नसणं, अनियमित उत्पन्न आणि भारतात तेव्हा अनैतिक मानला जाणारा चित्रपट व्यवसाय यामुळे या लग्नासाठी सरलाच्या वडिलांची संमती मिळू शकली नाही आणि मुकेश आणि सरला यांना पळून जाण्यास भाग पडलं. 22 जुलै 1946 रोजी मुकेश यांच्या 23व्या वाढदिवशी अभिनेते मोतीलाल यांच्या मदतीनं आर डी माथुर यांच्या निवासस्थानी कांदिवली इथं एका मंदिरात त्यांचा विवाह झाला. सर्वांनी त्यांच्या आयुष्यात दुःखाचे दिवस येतील, घटस्फोट होईल, त्यांचं पटणार नाही, जमणार नाही अशा भयंकर भविष्यवाण्या केल्या. परंतु दोघांनीही कठीण दिवसांवर मात केली आणि अमेरिकेला जाण्याच्या 4 दिवस आधी म्हणजे 22 जुलै 1976 रोजी मुकेश यांच्या लग्नाचा 30वा वाढदिवस साजरा केला. आणि यांना मुकेश यांना 5 मुलं आहेत, रीता, गायक नितीन, मुकेश, नलिनी, मोहनीश आणि नम्रता. अभिनेता नील नितीन मुकेश हा मुकेश यांचा नातू.

वेलकम बॅक मित्रांनो. 27 ऑगस्ट 1976 रोजी अमेरिकेतील मिशिगन राज्यातील डेट्रॉइट इथं मुकेश यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी निधन झालं, जिथं ते एका संगीत कार्यक्रमात सादरीकरण करण्यासाठी गेले होते. त्या दिवशी सकाळी ते लवकर उठून आंघोळीला गेले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि छातीत दुखू लागलं. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. संगीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग लता मंगेशकर आणि त्यांचे पुत्र नितीन मुकेश यांनी पूर्ण केला. लता मंगेशकर यांनी त्यांचे पार्थिव विमानानं भारतात आणले, जिथं अनेक अभिनेते, भारतीय चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि त्यांच्या चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली. जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांचे ओळखीचे आणि अभिनेते राज कपूर यांच्यापर्यंत पोहोचली, तेव्हा ते ढसाढसा रडले आणि म्हणाले, मी माझा आवाज गमावला आहे. जे राज कपूर यांच्या चित्रपटातील

अत्यंत लोकप्रिय गाण्यांशी मुकेश यांच्या आवाजाच्या असलेल्या संबंधाची साक्ष देतात. तेव्हा या थोर गायकाला आपल्या सर्वांच्या वतीने आपण आदरांजली समर्पित करूया आणि ऐकूया त्यांनी गायलेलं हे गीत. आणि या शोमधून मी तुमच्या सर्वांची रजा घेतो. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माकी मदत करणार.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांज रंग या शो मध्ये मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आर जे कोमल आहे तुमच्या सोबत। आवाज थोडा बदललेला वाटतोय ना, काही नाही, वातावरण बदल झाला की आपल्या मध्ये जे बदल होतात किंवा आजारी जे आपण पडतो तसंच काहीसं माझ्यासोबत झालंय, त्यामुळे मी नेहमी सांगत असते स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या। आणि मंडळी, आपण ना आपल्या शोची सुरुवात करत असतो एका मोटिवेशनल शायरीनं, कारण दिवसभर जे जे झालंय ना ते विसरायचं असतं आणि नवीन सुरुवात करायची असते। ऐकूयात आजची शायरी। जिंदगी आसान नहीं होती, जिंदगी आसान नहीं होती, इसे आसान बनाना पड़ता है। कुछ हासिल करने के लिए समय पर नहीं खुद पर भरोसा करना पड़ता है। हार तो तब होती है जब हम कोशिश करना छोड़ देते हैं। क्या बात है, खरं मित्रांनो, की आपण म्हणतो की मी हारले आयुष्याशी, पण कधी हारतो माहिती आहे आपण? काहीतरी फेल्युअर आलं तेव्हा नाही, पण आपण स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न करत नाहीत ना तेव्हा खरी आपली हार होत असते। त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा। आपण पहिल्यापासून ऐकलेलं आहे, प्रयत्न तेथे परमेश्वर, आणि नक्की ते मिळत असतं। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसा आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:19 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, अहिल्यानगर शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या विळदघाट येथील पंपिंग स्टेशन येथील वीज पुरवठा जो आहे ना, तो आज म्हणजे 27 तारखेला पहाटे खंडित झाला होता. त्यामुळे अहिल्यानगर शहरातील पाणी पुरवठा भागांना उशिरानं आणि कमी दाबानं करण्यात येणार आहे. तसंच पाईपलाईन रोडचा संपूर्ण परिसर जो आहे, म्हणजे डीमार्ट मॉलपासून श्रीराम चौकापर्यंतचा परिसर जो आहे, तिथे पाणी पुरवठा होऊ शकणार नाहीये अशी माहिती देखील महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर मंडळी, आज उशिरानं आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होणारे प्रमुख भाग जे आहेत, त्यामध्ये शहर मध्यवर्ती भाग आहे, ज्यामध्ये सिद्धार्थनगर, लाल टाकी, तोफखाना, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपेर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर आणि माळीवाडा बालिकाश्रम रोड परिसर, सावेडी, ह्या सगळे भाग असणार आहेत. आणि उपनगर भागामध्ये बोलेगाव आहे, नागापूर आहे, केडगाव आहे, तसंच सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, लक्ष्मीनगर, तपोवन रोड, सूर्यनगर, निर्मल नगर, हे सगळे परिसर आहेत. तर पाणी येणार आहे, थोडं उशिरानं येणार आहे, कमी दाबानं येणार आहे, त्यामुळे काळजी करू नका आपण. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, बऱ्याच ठिकाणी तर पाणी येतही नाही आहे, त्यामुळे पाणी जपून वापरा हे तुम्हाला मी नेहमी सांगत असते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पृथ्वी आई थकली आता, कुशीत नाही तिची सावली, अहिल्यानगरकरांनो सांगा, माणुसकी आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई बादशाह. या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. संध्याकाळचे 4:26 झालेत आणि सांज रंगमध्ये मी तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई, सणासुदीचे दिवस आलेत. उद्याच आपला सगळ्यांचा आवडता सण म्हणजेच उद्या आहे रक्षाबंधन आणि बहिणींनी राख्यांची तयारी केलेली आहे. राख्या आज बहिणी घेत आहेत, काही बहिणींनी घेऊन ठेवलंय आणि आता भावांना टेन्शन आलंय की बहिणीसाठी घेऊ काय. तर हे सगळं वातावरण आहे आणि हा सण मला खूप आवडतो कारण बहीण भावाच्या नात्यातला हा खूप छान सण आहे आणि त्यांच्यातलं प्रेम आपल्याला खरं म्हणजे खूप प्रेम असतं पण ते दिवसभर भांडत असतात. पण हे नातं सगळ्यात छान नातं आहे असं मला वाटतं आणि त्याच नात्याचा दिवस उद्या आहे. आणि याच सणासुदीच्या दिवसांमध्ये भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून साखर आणि गुळाच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत होती. मात्र आता आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे बरं का. आता साखर आणि गुळाच्या दरात मोठी घसरण देखील पाहायला मिळतीये. साखर 52 रुपये प्रति किलो आणि गुळ 1600 रुपये प्रति क्विंटल स्वस्त झाला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता गोडधोड करायचंय पण करायचं कसं. साखर आणि गुळ वाढतोय असा प्रश्न पडला होता पण चिल घ्या, शांत व्हा कारण आता या सणासुदी दिवसांमध्ये गोड खायचंय आपल्याला आणि त्यासाठी साखर आणि गुळ स्वस्त झालेले आहेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:46 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, तुम्हाला माहिती का, भारतीय हवामान विभागानं ना आपल्या अहिल्यानगर सोबत 5 जिल्ह्यांना आज आगामी 3 तासांत वादळी वाऱ्यासोबत पावसाचा अंदाज व्यक्त केलाय बरं का. त्यामुळे प्रशासनानं या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर केलेले आहेत. अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, पुण्यातील घाट परिसर, मुंबई शहर इथं येलो अलर्ट जाहीर झाला आहे. तर मित्रांनो, काळजी घ्या, कारण येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि बऱ्याचदा काय होतं, आपण बाहेर असतो, अचानक पाऊस येतो आणि काय करावं हे कळत नाही. त्यामुळे बाहेर जाण्याच्या आधी विचार करा, कारण पुढील 3 तासात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि पाऊस आला तर म्हणजे शक्यतो बाहेर निघूच नका, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: संध्याकाळचे 4:51 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मस्त अशा गप्पा पण मारतो आहोत. खूपच सारी गाणी सोबत आहेत आणि तुम्हाला माहितीये का मंडळी, तेलुगू भाषेची गौरवशाली परंपरा, समृद्ध साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी 29 ऑगस्ट हा तेलुगू भाषा दिन अर्थात तेलुगू भाषा दिनोत्सवम मोठा उत्साहात साजरा करावा असं आवाहन अहिल्यानगर येथील पद्मशाली समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती सिरसुल यांनी केलं आहे. प्रसिद्ध तेलुगू साहित्यिक आणि कवी गिडुगू वेंकट राममूर्ती यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्ट हा दिवस तेलुगू भाषा दिन म्हणून साजरा केला जातो आणि जगभरातील 8 कोटी 50 लाखांहून जास्त लोक जे आहेत ते ही भाषा बोलतात आणि अहिल्यानगरमध्ये ही भाषा मोठ्या प्रमाणात बोलणाऱ्यांची संख्या आहे. तर मंडळी अशा प्रकारे 29 ऑगस्टला तेलुगू भाषा दिन साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि प्रत्येक भाषा ही छान असते. प्रत्येक भाषेमध्ये आपण भावना व्यक्त करत असतो. प्रत्येक भाषा ही प्रगल्भ असते आणि असंच तेलुगू भाषेचं देखील त्यांनी सांगितलंय. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: हॅलो, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती LPG सिलेंडरसाठी EKYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवली आहे बरं का। ज्या ग्राहकांनी अजूनही त्याची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये त्यांना कंपन्या संदेश पाठवत आहेत। आणि EKYC अंतिम मुदत शेवटची तारीख ही वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे। यापूर्वी आधार पडताळणीची अंतिम तारीख 16 ऑगस्ट होती, जी 23 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली होती। जे ग्राहक EKYC पूर्ण करण्यात अयशस्वी ठरतील त्यांना सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते। त्यामुळे आता आपल्याकडे 2-3 दिवस आहेत, पटकन EKYC करून घ्या जेणेकरून तुमचे एक्स्ट्रा पैसे जाणार नाहीयेत। सो पटकन आजपासूनच त्याच्या तयारीत लागा। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

संध्याकाळचे 5:13 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, नेपाळ राज्यात सध्या चाललंय, नेपाळमध्ये सध्या चाललंय काय हे आपण सगळेच जण पाहून आहोत, ऐकून आहोत. नेपाळमध्ये जो पाऊस पडतोय, जिथे पूर आलाय, त्यामुळे नेपाळची जी हानी होतीये ते सगळं आपल्याला माहिती आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रातून ना मानसरोवर यात्रेला गेलेल्या 80 पर्यटक आता नेपाळमधील या भीषण जल प्रलयात अडकून पडलेत आणि त्यापैकी 14 संपर्क झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून नातेवाईक किंवा तिकडे गेलेल्या पर्यटकांबद्दल माहिती असलेल्यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे संपर्क साधावा असं आवाहन महाजन यांनी केलंय. आणि सुदैवानं यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणाचाही समावेश नाहीये. नगर जिल्ह्यातून अशी कोणतीही माहिती अद्याप तरी मिळालेली नसल्याचं आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी डॉक्टर वीरेंद्र बडदे यांनी सांगितलेलं आहे. तर मंडई आणि तसंच महाराष्ट्रातील जे नागरिक आहेत ना, त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलाय आणि राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन चा टोल फ्री क्रमांक आहे 1017, तर नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक आहे 93-21-58-71-43. आणि अधिकृत ईमेल देखील दिलेला आहे, त्यामध्ये तो असा आहे, controlroom@maharashtra.gov.in. आणि वेबसाईट देखील दिलेली आहे. तर जर आत्तापर्यंत कोणाला हेल्प हवी असेल किंवा कोणाला सांगायचं असेल की त्यांच्या नातेवाईक, घरचे कोणी, शेजारचे, आजूबाजूचे तिकडे गेलेले आहेत नेपाळमध्ये, तर नक्की संपर्क साधा आणि सांगा. मी तर देवाकडे हीच प्रार्थना करेल की बाप्पा हे सगळं लवकरात लवकर ठीक होऊ देत. वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.
1: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंग मध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई आपल्या येथील म्हणजे शेवगाव येथील अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील महात्मा फुले भाजी मंडई मधील व्यावसायिक गाळेधारकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय बरं का. आणि अस्वच्छ बाथरूम, पाण्याची समस्या, स्वच्छतेचा अभाव, भाडं, तसंच गाळ्यांच्या आतील आणि बाहेरील जागेच्या वापराबाबत गाळेधारकांमध्ये नाराजी आहे. आणि या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांनी कालच म्हणजे 26 तारखेला सायंकाळी भाजी मंडईला भेट देऊन गाळेधारकांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. मंडई अशा सगळ्या अडचणी आपण पाहतो जसं शेवगावमधील महात्मा फुले भाजी मंडई आहे तिथे आलेल्या आहेत समोर, तसंच अनेक ठिकाणी तर ह्या सगळ्या अडचणी दूर करून लवकरात लवकर चांगलं काम केलं पाहिजे असं सगळ्यांनाच वाटत असतं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव चोभे तनिष्का संजय. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्त्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:43 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे जागतिक तलाव दिन. हो, तलाव म्हणजे केवळ पाण्यानं भरलेली जागा नाही, तर आपल्या निसर्गाचा आणि आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. आणि पावसाचं पाणी साठवण्यापासून ते भूजल पातळी टिकवून ठेवण्यापर्यंत तलावांची भूमिका खूप मोठी आहे. तलावामुळे शेतीला पाणी मिळतं, जनावरांची आणि पक्ष्यांची तहान भागते, अनेक जलचर आणि वनस्पतींसाठी तलाव हे त्याचं घर असतं. शिवाय शहरांमध्ये पावसाचं पाणी साठवून पाणी टंचाई कमी करण्यासाठीही तलाव उपयोगी ठरतात. पण आज अनेक तलाव कचरा, प्लास्टिक, सांडपाणी आणि अतिक्रमणामुळे धोक्यात आलेत. आपण तलावाकडे फक्त पाण्याचा साठा म्हणून न पाहता एक जिवंत परिसंस्था म्हणून पाहण्याची गरज आहे. म्हणून आजच्या जागतिक तलाव दिनानिमित्त एक छोटासा संकल्प करूया, आपल्या परिसरातील तलावात कचरा टाकणार नाही, इतरांनाही टाकू देणार नाही आणि तलाव स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य ते योगदान देऊ. कारण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तलाव वाचतील तर पाणी वाचेल, पाणी वाचेल तर जीवन वाचेल. चला आपल्या तलावांचं अस्तित्व जपूया आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी स्वच्छ, सुंदर आणि पाण्यानं समृद्ध भविष्य निर्माण करूयात, हे लक्षात ठेवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आजचा दिवस आणखी एका गोड कारणासाठी खास आहे बरं का. राष्ट्रीय केळी प्रेमी दिन आज आहे. केळी दिसायला साधं पण गुणांनी मात्र खूप खास असतं. पटकन मिळणारं, खायला सोपं आणि आपल्या रोजच्या आहारात सहज सामावणारं हे फळ अनेकांचं आवडतं आहे. केळ्यामध्ये नैसर्गिक ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम आणि फायबर यांसारखे पोषक घटक असतात. त्यामुळं व्यायाम करणाऱ्यांपासून ते सकाळच्या घाईत नाश्ता करणाऱ्यांपर्यंत अनेकांसाठी केळी एक सोयीस्कर पर्याय ठरतं. आणि गंमत म्हणजे केळ्याचा उपयोग जे आहे ते फक्त फळ खाण्यापुरतंच मर्यादित नाहीत. त्यापासून शेक, स्मूदी, शिकरण, केळीचं काप आणि अनेक स्वादिष्ट पदार्थही बनले जातात. म्हणूनच आज जर तुम्ही केळी प्रेमी असाल तर तुमच्या आवडत्या पद्धतीनं केळ्याचा आस्वाद घ्या. आणि केळी आवडत नसतील तर आजचा दिवस त्यांना एक संधी देण्यासाठी नक्कीच चांगला आहे. आणि आता वेळ झाली आहे आपल्या सांज रंगमध्ये इथेच थांबण्याची. आजच्या संपूर्ण कार्यक्रमात माझ्यासोबत राहिल्याबद्दल आणि मनापासून आनंद घेतल्याबद्दल खूप खूप

0: धन्यवाद. आणि तुमचा हा प्रेमाचा रंग असाच माझ्यावर उधळत राहा असं मी जाता जाता म्हणेल. मी आरजे कोमल आज तुमचा निरोप घेते. पुन्हा नव्या विषयासोबत, नव्या गप्पांसोबत आणि याच सुंदर आपलेपणासोबत उद्या भेटूयात संध्याकाळी 4 वाजता सांज रंग या शो मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि आपल्या माणसांसोबत प्रेमाचा प्रत्येक क्षण मनापासून जगा. आणि हो, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांना

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे। हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात। तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन।

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या नगरच्याच सौ वर्षा अष्टेकर आणि पूर्वाश्रमीच्या भावे आज आपल्यासोबत आहेत. वर्षा भावे आपल्यासोबत आहेत आणि त्या बँकेमध्ये होत्या, बँकर त्या होत्या आणि आता त्या रिटायर झालेल्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. आंतरबँक स्पर्धा असतील, महापौर करंडक, आंतरजिल्हा एकांकिका, दरवर्षी असा सहभाग त्यांचा असायचा. आत्तापर्यंत न चुकता त्यांना बक्षीसंसुद्धा मिळालेली आहेत आणि त्याचबरोबर त्या कवयित्रीसुद्धा आहेत, छान कवितासुद्धा करतात. तर आज आपण या सखीशी संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. तर तुमचं सगळ्यात आधी खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद.
2: नक्कीच. आपल्या प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये ना बालपणीचा काळ खूप सुखाचा असतो. आपण किती मोठे झालो तरी असं वाटतं की ते दिवस परत
3: आले. अगदी खरंय.
2: तर तुम्ही नगरच्याच आहात.
3: हो.
2: नगर मधलं तुमचं बालपण कसं गेलं?
3: माझं बालपण पटांगण गल्ली दिल्ली गेटच्या शेजारी जिथे आहे, अभ्यासाशी कधी संबंध नाही आला. सतत मैत्रिणींच्या घोळक्यात आणि पटांगण गल्ली म्हणजे पटांगणच होतं ते मोठं. शाळेतनं आलं की दप्तर फेकायचं आणि खेळायला जायचं, ते घरी रागवेपर्यंत अंधार पडल्यानंतर उशिरा घरात यायचं. असंच माझं सगळं बालपण गेलं. आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करायचा आणि पास व्हायचं. अगदी. पण त्यामुळे ते दिवस म्हणजे गोल्डन डेज होते माझ्या आयुष्यातले. खरंच.
2: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये ना शाळेचा वाटा, शिक्षकांचा वाटाही महत्वाचा असतो. तर तुमचं शालेय प्राथमिक शिक्षण कुठे झालं?
3: प्राथमिक शिक्षण म्हणजे आता सध्याचं भाऊसे फिरोदी हायस्कूल, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी. आमच्या वेळेस अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, तर त्याच्या शेजारी विश्रामबाग शाळा आहे. तर तिथे चौथीपर्यंत शिक्षण झालं आणि मग तिथनंच आपल्याला डायरेक्ट मोठ्या स्कूलमध्ये प्रवेश मिळतो. त्याप्रमाणे अकरावीत, माझ्या वेळेस ते शेवटचं अकरावीचं वर्ष होतं, तर ते अकरावीपर्यंत मी भाऊसे फिरोदी तेव्हाचं ASO मध्ये माझं शिक्षण झालं.
2: नक्कीच. आजही शाळेतले शिक्षक स्मरणात आहेत?
3: अगदीच, खूपच. नगरकर साहेब तेव्हा आमचे हेड सर होते, नंतर कस्तुरेबाई, माचवेबाई, टेकाडेबाई, खूप कानडे सर, माचवे सर, आरवी माचवे सर, भावे सर, ते तिथे माझे वडील तिथेच टीचर पण होते. कितीतरी आहेत आठवणी. दसरे सर आहेत, लायब्ररियन होते ते.
2: नक्कीच. आपण शाळेमध्ये कसे असतो हे शिक्षकांना आणि आई वडिलांना माहिती असतं, तर तुम्ही शाळेत कशा होता?
3: खरं सांगायचं म्हणजे तशी मी लाजरी बुजरी एकलकोंडी अशीच होते. फारशी काही कोणात मिसळायची नाही, थोडीशी गबळी, फार टॉप टिपटॉप कधीही राहिले नाही. पण एक मात्र आहे की मला पहिल्यापासून नृत्याची आवड अचानक लागली, अचानक जपली गेली. माझ्या थोरल्या बहिणी स्पोर्ट्समध्ये असायच्या, चॅम्पियन असायच्या त्या माझ्या थोरल्या बहिणी. पण त्यामुळे मी थोडाफार सहभाग घेतला, पण मी मागे मागेच असायची स्पोर्ट्समध्ये. पण माझा सहभाग असायचा, कॅप्टन वगैरे असे कधी नव्हते मी, पण सहभाग असायचा. तर त्यामध्ये ना कधी पाचवीमध्ये सुरुवातीलाच मी वर्गात एकदा शेणाचं घर माझं सोन्याचं सकाळी उठून सारवायचं हे अगदी ठसक्यात साजरं केलं, सादर केलं. तर तेव्हा आमच्या बाईंना ते फारच आवडलं. तर कदमबाई म्हणून होत्या, तर त्यांनी मला सगळ्यांना सांगितलं की हिला आपल्या गॅदरिंगमध्ये हेच गाणं करू दे. मग ते गुडघ्याच्या खालीपर्यंत ती नऊवारी साडी नेसायची, हे करून वगैरे. एवढी मी अगदी लुकडी लुकडी छोटीशी होते, वर्गात रांग केली मुलींची तर सगळ्यात पुढे मी असायची, इतकी बुट्टी होते तेव्हा. आणि मग त्यांनी ते सांगितलं आणि मग कसं काय माहिती की आपलं एक डान्स केल्यावर कौतुक होतं बरं का. हे मनात लहान मुलांना शेवटी कौतुक हवं असतं, अटेंडन्स हवं असतो. तर मी ना ते कौतुक ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलं की सगळ्यांनाच वाटायला लागलं की हिच्या अंगात आहे बरं का नृत्याचं गुण. आणि मग कसं कोण जाणे मी दरवर्षी सोलो डान्स करत गेले. येऊ तशी कशी मी नांदायला, मधुबन मे राधिका, वादळ वारं सुटलं, शालू हिरवा, पाचुनी मरवा, आणि अशी कित्येक गाणी. आणि नंतर तर पाचवी सहावी मी मध्ये आधी माझा डान्स झाला असेल गॅदरिंगमध्ये, पण नंतर माहिती का की सोसायटी हायस्कूलमध्ये वर्षा भावेचं नृत्य हे सर्वात शेवटचं आकर्षण असायचं की कोणी उठून जाऊ नये किंवा हे वास्तविक माता मला आमची ऐपत नव्हती म्हण किंवा नगरमध्ये ते नृत्याचं शिक्षण देणारं कोणी नसायचं पण त्यामुळे मी नृत्य कधी शिकले नाही मी माझीच करायची पण मला ते सुचायचं मला ते हावभाव सुचायचे आणि ते ठसका वगैरे ते सगळं असायचं माझ्या अंगात आणि मग त्याप्रमाणे पण मग हळूहळू तेव्हा मला नृत्याची ओढ लागली पण 9वी 10वीमध्ये असताना आता तू उल्लेख केला त्याप्रमाणे हिमगौरी आणि सातबुटके अल्लादीन आणि जादूचा दिवा या नाटकांमधनं मला 10वी 11वीमध्ये घेतलं आणि दोन्ही वेळेस मला अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं तेव्हा तो माझा किडा पहिल्यांदा शिरला तोपर्यंत मी डान्समध्ये जास्त असायचे पण मग त्याच्यानंतर जी आवड सुरू झाली ना ती झालीच पण एक मात्र आहे की 11वीनंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले तर जरा कॉलेजमधल्या मुलांना म्हण आपल्याच बरोबर आलेले पुढे मुलं असतात वर्गातली किंवा इतर त्यांना माहीत असतं ही अभिनय करते नाटकात हिलं बक्षीस मला विचारायला यायचे घरी पण ना तेव्हाचं वातावरण असं होतं किती वर्ष झाली ना त्या गोष्टीला म्हणजे 74 साली मी झाले तर तेव्हा ना आमच्या घरातनं मला परवानगी नाही मिळाली नाटकांमधनं की नाही मुलांबरोबर रात्रीची प्रॅक्टिस नाही करायची घराबाहेर नाही जायचं सातच्या घरात हा नियम अगदी होता तेव्हा आमच्याकडे त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं माझ्या बरोबरच्या मैत्रिणी नाटकांमधनं भाग घ्यायच्या सादर करायच्या आणि मला ना आत इतकं असं कालवा कालव व्हायची की आपण पण नाटकात काम करायला पाहिजे असंच माझं कॉलेजची 4 वर्ष झाली मी कधीही नाटकात काम केलं नाही काही कधीच नाही आणि मग नंतर माझा विवाह झाला गिरीश आष्टेकरांशी आणि मग त्याच्यानंतर लग्नानंतर मला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी लागली तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी लागल्यानंतर ना तिथे इतकं व्हास्ट आहे ना सगळं म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटीज सतत चालूच असतात पण स्पोर्ट्स म्हण लायब्ररी म्हण इतर काही ना काही ऍक्टिव्हिटीज सतत चालू असतात तर त्यामध्ये कल्चरलमध्ये मला अगदी सहजपणे सेक्रेटरी केलं गेलं हळूहळू वगैरे असं आणि मग एम एस पटेल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अशी आहे तर त्यांच्या स्पर्धा खूप भव्य असतात सगळ्या स्टेट बँकेच्या शाखांना त्या हे देतात माहिती पुरवतात की इतक्या इतक्या तारखेला आहे आणि त्याप्रमाणे आमच्या पहिली दुसरी तिसरी म्हणजे प्राथमिक द्वितीय आणि फायनल इतक्या फेऱ्या होण्या इतक्या एंट्रीज असतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याच बऱ्या वेळेला मी भाग घेतला आणि कसं आहे माहिती का स्टेट बँकेतनं काम करताना घरातनं आम्हाला परवानगी घ्यायची वेगळी गरजच नव्हती आम्हाला आहे ना थोडस एक तास आधीच कामावरनं उठवायचे तेव्हा मॅन्युअल असायचं कॉम्प्युटर्स आलेले नव्हते तर त्यामुळे एक तास आधी उठायचं शेजारच्यांना सांगायचं माझं एवढं काम सांभाळ वगैरे आणि प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिसला जायचं एवढी मला परवानगी सहज मिळत गेली
4: नक्कीच असं म्हणतात की प्रत्येक मुलीचं लग्नानंतर आयुष्य बदलतं हो तुमचंही असंच झालं का
3: खूप खूप म्हणजे कसं झालं माहिती का की लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत आपण म्हणतो ना फुलपाखरासारखं जीवन जगले मी घरात धाकटी त्यामुळे धाकटेपणाचे सगळे आनंद शेंडेफळाचे आनंद मी भोगले आणि छानपैकी हे केलं आणि सासूरवाशीण म्हणजे अगदी टिपिकल सासूरवाशीण झाले मी लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून आणि नगरमध्ये तर तुला माहिती आहे पाण्याचं पूर्वी आता जरा बरं पाणी येतं पण पूर्वी इतकं दुर्भिक्ष असायचं पाण्याचं की पहाटे 5:30 उठावंच लागायचं आणि मग खोल ते आपला भरपूर पाणी मिळावं म्हणून खोल नळ असायचे मग त्याला बादली लावून ते वर ओढायचं वगैरे असं ते पाणी आणि मग त्याच्या आधी सगळीच्या सगळी भांडी पहिलं सगळं पाणी फेकून द्यायचं आणि मग ती सगळी भांडी साफ करायची परत नव्याने पाणी भरायचं टर्न बाय टर्न वाड्यातले सगळेजण भरणार असं करत करत 5:30 ते 8:30 मी तर नळावरच असायची त्याच्यानंतर घरातली कामं ती पटपट पटपट करून नोकरीला जायचं संध्याकाळी आलं की बाळांचं पाहायचं माझ्या अशा रीतीने केलं
4: नक्कीच स्टेट बँकेमध्ये तुम्ही कशा आलात किंवा बँकेची नोकरी कशी लागली
3: हा म्हणजे रेग्युलर परीक्षा दिली मी खरं सांगायचं म्हणजे मी जशी ग्रॅज्युएट झाले त्याच्यानंतर पुढच्या वर्षी माझं लग्न झालं ना तर ग्रॅज्युएटला अपियर असल्यापासूनच आम्हाला नोकरीची गरज होती त्यामुळे मी तेव्हा लगेचच नाव नोंदणी म्हण किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कुठे आपल्याला हे करता येईल जॉब करता येईल अशा टाईपचे प्रयत्न माझे ऑलरेडी सुरू झालेले होते पण मग लग्नानंतर वर्षभरातच तो योग आला आणि मग मी स्टेट बँकेमध्ये परीक्षा देऊन प्रॉपर परीक्षा देऊन नोकरीला लागले
4: नक्कीच बँकेचे दिवस बँकेच्या आठवणी कशा आहेत
3: खूप छान. तेव्हा सगळं मॅन्युअल वर्क होतं. आत्तासारखं कॉम्प्युटर्स वगैरे नव्हते ना, त्यामुळे मध्ये काचेचे कंपार्टमेंट्स नव्हते एकमेकांना मदत करणं हे वगैरे. तुला सांगते, आत्ता सध्या आमचा स्टाफ नगर ब्रँडचा कॉम्प्युटर्समुळे एक जण खूप काम करतो किंवा आउटसाइड एजन्सी जे काय असेल ते, पण सध्या तिथला स्टाफ फक्त 25 आहे. आणि मी जेव्हा नगर ब्रँचला आले तेव्हा 145 जण होतो आम्ही, इतका मोठा स्टाफ होता. आणि 10:30 ते 2:30 पर्यंत फक्त तुम्ही हे करायचं, काउंटर कस्टमर्ससाठी ओपन असायचं, नंतर बँक बंद व्हायची, मग आतली कामं आणि लंच एक तासाचा असायचा. त्यामुळे घरातली सुख दुःख, जिव्हाळ्याचे विषय सासू सासरे नणंदा किंवा सासरचे जिव्हाळ्याचे विषय एकमेकींना वाटलं राहणं डब्यातल्या सगळ्यांनी. किती आम्ही 16-17 जणी असायचो तेव्हा, तर सगळ्याजणी डबे खाऊन तेव्हाचा काळ, एक तासाची सुट्टी असायची त्यामुळे. आणि आल्यानंतर संध्याकाळची मागची कामं असायची, जे दिवसभरात केलं त्याचा ताळा सगळा वगैरे. पण हे सगळं करताना ना सगळ्यांशी इतकी घट्ट मैत्री झाली ना. तू जसं म्हणालीस ना की आपले बालपणीचे दिवस आपल्याला कधीच विसरू शकत नाही, तसं नोकरी पण मध्ये असतं की तुम्ही जेव्हा नोकरीला लागता तेव्हा सगळे सुरुवातीला तुम्हाला समजावून घेतात, तुमचे सुख दुःख शेअर करतात, तर तेव्हा तुम्हाला जे अनुभव येतात ना किंवा त्रास होतो, कधी साहेब बोलतात, कधी असं काहीही होऊ शकतं, उशीर होतो बायकांना कधी कधी उशीर होतो, मग त्याच्याबद्दलची बोलणी खायची, सगळ्यांच्या देखत अपमान सहन करायचे, या सगळ्यातनं मी गेले. कधी कधी आठवत ते हसू पण येतं आता.
4: नक्कीच. आणि घरापेक्षा जास्त काळ आपण नोकरीच्या ठिकाणी असतो, कामाच्या ठिकाणी असतो, त्यामुळे तिथे आपोआपच एक वेगळं बॉन्डिंग तयार होतं. बँक म्हटलं की जोखमीचं काम आलं, खूप महत्वाचं काम आलं, आणि त्यामध्ये अगदी कटाक्षानं ते काम करणं महत्वाचं असतं. बँकेच्या तुमच्या पूर्ण कार्यकाळामध्ये एखादा आठवणीत राहिलेला प्रसंग आहे का?
3: आठवणीत राहिलेला खूप आहेत खरं म्हणजे तशा तर, पण म्हणजे कसं की विनोदी घटना मी जास्त सांगू शकेन, विनोदी घटना, कारण की भांडणं किंवा कोणावर तरी रागवणं रुसणं हे कधीतरी चालूच असतं, विशेष नाही त्याला कोणीच प्राधान्य देत नाही, कारण काम चालू ठेवायचं असतं. पण काही काही घटना अशा विनोदी घडल्या ना की त्या मला कायम हसू येतं अजून सुद्धा. आठवलं की एकदा एक कॅशियर आहे ना, तर 2:30 काउंटर बंद व्हायचं, आतनं टोकन यायचं, टोकन त्या व्यक्तीला दिलं जायचं ज्याला पेमेंट करायचं, चेक आतनं यायचा, त्या चेकवर त्या टोकनचं नाव लिहिलेलं असलं तर ते, किंवा ज्यांच्या नावाने तो चेक आहे खाली ज्यांनी काढलाय तर त्यांना आहे, तर त्याप्रमाणे तो कॅशियर बऱ्याच वेळेला 25,000 पेमेंट होतं, बऱ्याच वेळ कृष्णा लोडगे श्रीकृष्ण लोडगे अशी हाक मारत होता, आणि तरी कोणीच आलं नाही, बाकीचे हळूहळू पेमेंट सगळे संपत गेले. आणि मग नंतर तो लंचला गेला की आता एखादंच पेमेंट आहे, बघू हा श्रीकृष्ण लोडगे अजून का नाही आला, म्हणून तो लंचला जाऊन आला, निवांत आला. सगळीकडे सामसूम झाली होती, समोरच्या बेंचवर एक माणूस बसला होता, तर तो माणूस म्हणाला की साहेब माझं पेमेंट अजून का नाही आलं, तर हा म्हणाला कॅशियर की किती रुपयांचे, तर तो म्हणाला 25,000 केव्हा चाललोय साहेब मी 11:30 आलेलो आहे, तर तो म्हणाला म्हणजे हा काय श्रीकृष्ण लोडगे, तर तो म्हणाला हरे रामा श्रीकृष्ण लोडगे नाही श्रीकृष्ण लॉज, मी श्रीकृष्ण लॉज मध्ये आलेलो आहे, म्हणजे अशा काही काही गमती येतात. किंवा एका माणसाचं आडनाव खरात होतं, तर माझ्या शेजारची पंजाबी मुलगी त्याला खारट खारट म्हणायची, मग मी त्याला सांगितलं अगं खारट नाही खरात आहे त्याचं नाव. अशा कधी कधी नावांवरनं गमती जमती असायच्या.
4: नक्कीच नक्कीच. जसं मी मगाशी उल्लेख केला की आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणी आपण घरापेक्षा जास्त काळ वावरत असतो किंवा त्या सहवासामध्ये असतो, तर बँकेनं तुम्हाला काय दिलं, तुमच्या आयुष्यामध्ये काय असे बदल झाले बँकेमध्ये?
3: खूप. म्हणजे मी तुला सांगते ना की अभिनय हा माझा जिव्हाळ्याचा विषय. कामात आहे ना आपली पूर्वपार, म्हणजे आपण इतकं मन लावून काम करतो ना की प्रामाणिकपणाने सगळं, कुठेही काही चूक नको व्हायला, आपल्या कारकिर्दीमध्ये कुठे काळा डाग नको पडायला, ती माझी पहिल्यापासून शेवटपर्यंत तर झालीच नोकरी, कुठेही काळा डाग पडला नाही. पण माझी अभिनयाची जी उर्मी आहे, जी मूलभूत आवड आहे, ती बँकेमुळे माझी जपली गेली. म्हणजे तुला दुसरं एक सांगते की कर्ज आम्हाला स्टाफ रेटनी जे कमी दरामध्ये कर्ज मिळतं, तर त्याच्यामुळे म्हणजे जे लोकांना कित्येक वर्ष घरासाठी पैसा साठवावा लागतो, किंवा अर्थात कोणी कर्ज काढतात तसं नाही मला म्हणायचं, पण माझं घर झालं म्हणजे मी आपण म्हणतो ना मातृकृपा पितृकृपा, तसं मी माझ्या घराला बँककृपा म्हणते. माझ्या छानसं घरटं मला दिलेलं आहे माझ्या बँकेने.
4: नक्कीच. जसं तुम्ही आता सांगितलं की अभिनयाची आवड जी आहे किंवा कॉलेजच्या काळामध्ये जे जायला मिळालं नाही किंवा पुन्हा एकदा ते बँकेमुळे तुम्हाला मिळालं, आणि बँकेमध्ये असताना वेगवेगळ्या आंतर बँक स्पर्धा असतील, एकांकिका स्पर्धा असतील, यामध्ये सहभाग तुम्ही घेतला, तर बँकेमध्ये काम करत असताना अशा कुठल्या स्पर्धा आजही आठवणीत आहेत का?
3: खूपच, म्हणजे तुला सांगते की सुरुवातीला मी जयश्री डावरे म्हणून माझी एक मैत्रीण आहे, तर तिच्याबरोबर एक रत्नाकर मतकरींची अंधारवाडा केली. जेव्हा खरं सांगायचं म्हणजे माझ्या बँकेकडनं मला आमची एंट्री नव्हती त्यावर्षी, आणि तिने मला विचारलं की माझ्याबरोबर करशील का काम, तिच्या बहिणीचा रोल होता वगैरे, तर मी केलं. मी प्रॅक्टिसला मला परवानगी दिली, जयश्री आमच्या घरात माहीत असल्यामुळे मला प्रॅक्टिसला घरातनं परमिशन मिळाली सासरी असताना सुद्धा, आणि मग मी बँकेतनं परस्पर तिच्याकडे जायचो, आम्ही प्रॅक्टिस करायचो. तर रत्नाकर मनकरींची ती अंधारवाडा पाहून सगळ्यांना खूप आवडली, खूप गाजली. आमच्या घरच्यांना सांगितलं, तुमच्या सुनबाई छान काम करतात हं, किंवा माझ्या मिस्टरांना की वर्षा छान काम करते वगैरे. तर त्यामुळे ना मिस्टरांनी सुद्धा मला कायम मला सपोर्ट केला, कायम. खरं सांगायचं म्हणजे कित्येक वेळेला माझं घराकडे दुर्लक्ष झालं. तर तुला सांगायचं म्हणजे त्या ज्या आठवणी आहेत ना, तर त्याच्यानंतर मी खोटं नाटक, सुरस आणि चमत्कारिक नाटक बसते आहे विवा शिरवाडकरांचं. आमच्या बँकेत सदानंद भणगे म्हणून एक लेखक चांगले, त्यांची कॉम्प्लेक्स, त्यांनीच लिहिलेली तप्तदाही दिशा, शुभंकर होती, बादल, मनझुला झुलताना, अल्झायमर्स, सरहद, 1947 ते AK-47, अशा कित्येक मध्ये मी अजून मला काही काही आठवत सुद्धा नाही येत. अशा दरवर्षी मी भाग घेत होते कोणत्या ना कोणत्या याच्यामध्ये, आणि हळूहळू मला समजत गेलं ना दिग्दर्शनासंग, थोडंफार खूप नाही पण 2-3 कॅरेक्टर्स असतील तर ते कसं घ्यायचं, कोणाचा तरी शेवटी कोणाचा तरी गायडन्स पण घ्यायचा. अशा ह्याने मी 2-3 एकांकिकांचं दिग्दर्शन सुद्धा केलं, त्याच्यामध्ये मला चक्क पहिलं बक्षीस सुद्धा मिळालं दिग्दर्शनाचं. ऍक्टिंगची तर मिळालीच दरवर्षी.
4: नक्कीच, भूमिका केलेली अनेक पात्र असतील वेगवेगळ्या एकांकिकाच्या माध्यमातून, नाटकांच्या माध्यमातून, लक्षात राहण्यासारखी भूमिका किंवा तुमची आवडती भूमिका रोल कुठला होता सगळ्यात जास्त?
3: माझी आवडती मी ना तुला सांगते, 1947 ते AK-47 मध्ये जी आहे ती हिरोईन त्यातली, ती वयस्कर बाई आहे, तिच्या घरात एक अतिरेकी घुसतो आणि त्याचं ती मन पालटते ते. आणि अल्झायमर्स मध्ये पवार, वसंत पवारांनी लिहिलेली ती एकांकिका आहे. तर अल्झायमर्स मध्ये त्या मुलीला, ती एक नटी असते खूप, हे तिचा नवरा तोही नट असतो आणि तो ॲक्सिडेंटमध्ये गेल्यानंतर तिच्या मुलीला अल्झायमर्स झालेला असतो, तर तिने सगळं तिचं नाट्य अभिनय क्षेत्र सोडून दिलेलं असतं मुलीसाठी. आणि तर पण मुलीचा तिच्यावर राग असतो की आईने आपल्याकडे दुर्लक्ष केलं वगैरे, अल्झायमर्सचे झटके आले की ती बोलून दाखवायची आईला वगैरे. तर त्याचं दिग्दर्शन मी केलं होतं. तर तेव्हा जेव्हा त्या अल्झायमर्सचे झटके आलेल्यामधल्या त्या मुली जे बोलायची, आईला बोलायची, ती तिला खूप समजावून सांगायची वगैरे, अखंड अहोरात्र तिने मुलीची सेवा केली आणि मग ती मुलगी जाते देवाघरी त्या अटॅकमध्येच. आणि तेव्हा तिला डॉक्टरांना वगैरे फोन करण्यासाठी ती जेव्हा टेलिफोनमध्ये धावत धावत जाते, मुलगी तिला जेव्हा कळून चुकतं मुलीचं काही करणं नाही, तर तेव्हा तिला अल्झायमर्सचा अटॅक येतो. म्हणजे ती मुलीकडनं तिच्याकडे त्याचं संक्रमण झालेलं असतं. तर त्या भूमिकेला मला बरीच पारितोषिकं मिळाली, कारण की कोपरगाव, संगमनेर, नाशिक, आणखीन काही काही ठिकाणी मी एंट्रीज दिल्या आमच्या बँकेकडनं. सगळीकडे मला माझं ते काम खूप आवडलं आणि मला पण ते खूप आवडायचं करायला.
4: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सुद्धा सहभाग होता, त्यामध्ये झिंजाई या नाटकामधल्या भूमिकेसाठी सुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पदक मिळालं होतं, आणि मिलिंद शिंदे यांनी डिरेक्ट केलेलं एक शापित प्रत्यंचा
3: बरोबर.
4: हा, या नाटकामध्ये सुद्धा तुमची महत्वाची भूमिका होती. खूप, तर ही दोन नाटक कशी होती?
3: खूप सुंदर आहे. झिंजाई म्हणजे दोन्ही नाटकं आदिवासी किंवा वनवासी समाजावर आधारित होती, दोन्ही नाटकं त्या काळातली होती. आणि दीपक घारू म्हणून आमच्या बँकेतले जे आहेत ते सुद्धा माझ्याच वयाचे, आणि त्यांनी ते दिग्दर्शन केलं होतं. मी पण तरुण, ते पण हे, आणि त्यामुळे एकमेकांना समजून घेत भलं मोठं, खूप मोठा ग्रुप होता आमचा. जवळजवळ त्या नाटकात 30-31 जण तरी असतील, पण तरीसुद्धा तुला मी एक सांगू का, माझी त्या नाटकाची एक वेगळीच आठवण आहे. मला बक्षीस मिळालं, पण ते मी जेव्हा एकांकिकांमध्ये काम करायची ग 45 मिनिटाची, हे 2 तासांचं नाटक होतं. आणि सुरुवातीला मला घर नवऱ्यांनी माझ्या खूप मला सहाय्य केलं ग, ते मी आयुष्यभर त्यांचे ऋण कधी नाही फेडू शकणार. पण काय झालं माहिती का, की घरी मी यांना सांगायची मला घ्यायचा आहे भाग, मला राज्य नाट्य स्पर्धेमध्ये वगैरे, तर ते तुम्ही द्या ना घरात, सांगा ना सगळ्यांना, अशी मी सांगायची. त्यांनी आईची परमिशन मिळवली, तर त्या म्हणायला घरातली सगळी कामं करून जायचं, जेवणं झाली की मागचं आवरायचं आणि मग जायचं तिकडे जा वगैरे. मी त्यालाही तयार झाले, 9 पटपट सगळं आवरायचं. 9:30 मला उशीर झालेला असायचा, 9:30 मी प्रॅक्टिसला जायचे. अगं 9:30 ते मी घरी ना 11:30-12 परत येईन अशी परमिशन मिळवली होती. पण होतं काय माहिती का, जेव्हा राज्य नाट्य स्पर्धेचे शेवटचे काही दिवस येतात ना, तर तेव्हा संपूर्ण नाटकाची रिहर्सल होते आणि ती परत होते, कधी कधी दोनदा होते. म्हणजे शेवटचे 8-10 दिवस तर मला पहाटेचे 2:30 आणि मी इतकी घाबरलेली असायची अगं घरी येताना, की एकतर मला कोणीतरी पोचवायला यायचं, घरातल्यांची नाराजी इतक्या उशिरापर्यंत होती म्हणून, आणि कुत्रं रात्रीची अंगोर येतात, या सगळ्याची मला भीती वाटायची खूप. आणि कोणाचंही मन मोडायचं नाही, आपल्याला एवढा चान्स मिळाला आहे तर तो सोडायचा नाही म्हणून मी परत 5:30 उठायची. असे माझे ते दिवस खूप, म्हणजे ते कायम माझ्या लक्षात राहील की मी 2:30 झोपलेली, 5:30 परत उठलेले शेवटचे 15-1 दिवस राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रॅक्टिसला. पण त्याचं चीज झालं, त्याचं मला मिळालं.
4: नक्कीच, नाटक म्हणलं की किस्से आले आणि तालमीमधल्या ज्या काही किस्से आहे, ज्या आठवणी आहेत, त्या वेगळ्याच असतात.
3: हो हो,
4: तर त्या कशा होत्या?
3: छान होत्या. म्हणजे कसं की मी आता तुला झिंजायचा जो अनुभव सांगितला ना, तेव्हा मी इतकी लहान होते अगं, 22-23 वर्षाची असेल, तर त्यामुळे ना तेव्हा मी बावरलेलीच असायची आणि सगळ्यांना आपल्यातलं 100% द्यायचं ही एक भावना असायची. ते सगळं आहे, म्हणजे मी बावरूनच शेवटपर्यंत राहिले त्यावेळेस. आणि नंतर मग हळूहळू जशी मी बँकेच्या तर्फे काम करायला लागले ना, तर तेव्हा माझ्याकडेच त्याचं प्रमुख पद आलं. फॉर्मची एंट्री भरेपर्यंत ते शेवटी प्राईज डिस्ट्रीब्युशनपर्यंत सगळं अटेंड करायचं, सगळ्यांना उठवायचं प्रॅक्टिसला जे काय असतील ते वगैरे. तर त्यामुळे ते मला सामर्थ्याने करता यायला पाहिजे हे मी स्वतःला घडवत गेले त्या काळामध्ये. आणि तुला सांगते, तेव्हा सुरस आणि चमत्कारिक नाटक बसते आहे वगैरे यासारख्या एकांकिका केल्या ना मी, तर अगं माझे सहाध्यायी काय म्हणायचे की मॅडम आम्हाला पण घ्या ना एकदा नाटकात, आम्हाला पण घ्या ना तुमच्याबरोबर नाटकात वगैरे. तर तेव्हा मला असं वाटायचं की ठीक आहे, हे नाटक बसते आहे आणि सुरस आणि चमत्कारिक 8-10 जणांना घेऊन आपण करू, पण ज्यांना अभिनयाचा ओ की ठो नाही, अजिबात काहीही नाही, पण त्यांना हौस आहे, केवळ बँकेतर्फे आहे तर घेऊ, करू, मजा तर करू. पण तुला सांगते, आम्हाला बक्षीस त्या वर्षी काही नाही, म्हणजे मला उत्तेजनार्थ वगैरे मिळाला अभिनयाचं, पण तो दिवस आणि बक्षिसांमध्ये आम्हाला खरंच इंटरेस्ट नव्हता. आम्ही प्रॅक्टिसमध्ये इतकी मजा करायचो आणि इतकं हसवायचं अगो, की त्यांना मी सांगायचं ते वेगळ्याच प्रकारे हातवारे करायचे. आणि ते कसं असतं माहिती का, त्या माणसाची काम करतानाची पर्सनॅलिटी वेगळी असते, ती आपल्या मनात बसलेली असते की कसा रुबाबात वागतो किंवा कसा चिडका आहे किंवा कसं. आणि त्यांनी असं वेगळ्या प्रकारचं हास्य काम केलं ना, आणि ते पण काही जमत नसतात त्यांच्याकडनं ते करून घेताना मलाच खूप हसू यायचं. म्हणजे आम्ही सगळे जण आता भेटलो ना आफ्टर रिटायरमेंट इतक्या वर्षांनी, तरी सुद्धा आम्ही ते आठवतो आणि खूप हसतो एकमेकांना टाळ्या देत की कशी कामं केली. फार छान दिवस होते गे गोल्डन डेज.
4: नक्कीच, या सगळ्या एकांकिकेमध्ये नाटकांमध्ये जे काही रोल केले, ज्यातले काही रोल तुम्हालाही खूप आवडतात आणि जे खूप प्रेक्षकांना सुद्धा आवडले, तर आज तुम्ही रेडिओ नगर या प्लॅटफॉर्म मध्ये आहात, तर या माध्यमातून काही रोल जे आहेत ते नक्कीच आपल्या लिस्नर्सला श्रोत्यांना ऐकवाल का?
3: हो हो चालेल. म्हणजे कसं झालं की ह्याचं स्क्रिप्ट माझ्याकडे आता नाहीये, एक शापित प्रत्यंच्याचं. पण मग एक शापित प्रत्यंच्या हे राज्य नाट्य स्पर्धेत असं असतं की हिंदीमध्ये पण राज्य नाट्य स्पर्धा असतात, तर मिलिंद शिंदेनी काय केलं की एक शापित प्रत्यंच्या हेच नाटक हिंदीमध्ये रूपांतर केलं त्याचं, आणि तेच रोल सगळे आम्हाला दिले गेले. तर आता वनवासी जीवनावर आधारित असल्यामुळे ते त्याला थोडासा अवधी भाषेचा हे दिला, की जे कॅप्चर करायला मला तेव्हा खूप जड गेलं, कारण अवधी भाषा आपण कधीच बोलत नाही, त्यामुळे मला त्याची खूप प्रॅक्टिस करावी लागली. मी मनापासून केली कारण मला तो रोल खूप आवडायचा माझा. तर त्यातला एक मी छोटासा पीस तुला म्हणून दाखवते आत्ता, आणि तो म्हणून दाखवताना एक आहे की त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगावी लागेल, की ही वनवासात आदिवासी महिला तिच्या मुलाला गुरुकुलात प्रवेश, म्हणजे एकलव्याची जी कथा आहे ना त्या टाईपच. आणि मग हा लांबून लांबून तिचा मुलगा शिकतो शिवांग, तो लांबून सगळं शिकतो, आणि मग तो एकदा आचार्यांना विषारी साप चावण्यापासून वाचवतो, लांबनच खूप लांबनं बाण मारतो, आणि तो तर आचार्यांना वाटतं की कोणी मारला हा बाण, इतक्या लांबून इतका परफेक्ट कसा मारला वगैरे. तर त्यांच्या लक्षात येतं की हा आदिवासी मुलांनी मारला, म्हणजे तो कुठनं शिकला? तर तो म्हणतो की तुमचा मी पुतळा बनवला होता आणि त्यालाच मी हे करून स्मरून आणि लांबनं लांबनं पाहून शिकलो वगैरे. तेव्हा आचार्य त्याच्यावर चिडतात की उच्चवर्णीयांनाच माझ्या गुरुकुलामध्ये प्रवेश आहे आणि तू का शिकलास, आणि मग ते त्याला तुला कोडं फुटेल किंवा अशा टाईपचा शाप देतात. आणि तो घरी येतो रडत रडत, त्याच्या आईला चेता तिचं नाव, चेताला सांगतो की मला असा असा गुरुंनी शाप दिला आहे, आता मी घर सोडून निघून जातो कारण कोड फुटलेल्या अवस्थेत मी नाही राहू शकणार. खूप रडतो, तो छोटा असतो, इतका पण मोठा नसतो, 20-21 वर्षाचा असतो. तर तेव्हा तिला इतका संताप संताप होतो ना, कारण की तिचा नवरा जो गेलेला असतो तो पण धनुर्धरी असतो, तो पण त्याच्या मुलाला शिकवू इच्छित असतो, वनवासी धनुर्धरी. पण मग तेव्हा ती धिक्कार करते आचार्यांचा. मधल्या काळामध्ये आचार्य परकीय आक्रमणामुळे त्यांना काहीतरी त्रास होत असताना मृत्यूशय्येवर असतात आचार्य जाणार, पण ते तिला माहीत नसतं. ती त्यांचा धिक्कार करायला त्यांच्याकडे येते आणि तेव्हा ती जो शाप देते ना त्यांना, तो मी तुला आता म्हणून दाखवते. अवधी भाषेत आहे, अर्थात बरेच दिवस झाले मी ते म्हणून, पण आज म्हणून पाहते परत एकदा. आचार्य आचार्य, हमार बिटुआ का शापन का तो है कौन अधिकार? अरे अरे, अपने गुस्से पर इतना भी काबू नहीं पा सकत तो तू कैसा आचार्य रे? हमार बिटुआ सिवा तो है गुरु मानत रहा, पूजत रहा तो का, तो है प्रणाम किए बगैर उका कोनो काम नहीं भया, और तू तू उका वास्ते का करत रहा रे? आचार्य ये कैसा आचार्य? हमार सिवा हमार बिटुआ अकेला सिखत रहा, छटपटाई गिरा जखम खाई रहा, पर तो का गुरु माने खुद सिखत रहा, उका ही हाल हम कलेजा पर पत्थर रखी देखत रही, उका श्रेष्ठ धनुर्धर बनाने का चाहिए हम, उजोन इस कदर तकलीफ उठाई रहा तब तू उका सहार देने उका शिक्षा देने वास्ते नहीं आया, हाँ? और आज हमार बिटुआ श्रेष्ठ धनुर्धर भया तो उका का दिया तू शाप? कोड़ी भाई का शाप? अरे अरे, हमारे निष्पाप बिटुआ को ये अखोर शाप देता बखत तो हर जबान काहे नहीं जली, हाँ? तू कैसन भुला, तू कैसन भुला कि तोहार भी एक बिटिया हो ना? तो सुना सुना हे अहंकारी पापी आचार्य, सुना, हम चेता तो हर बिटिया को शापत रही का तो हर मौत का बाद दिन दहाड़े जौन सूरज की रोशनी तो हर बिटिया का बदन पड़ी तो ऊचमरी राग भई, और वहां जीता जागता केकड़ा जकड़ जई, जीता जागता केकड़ा जकड़ जई. असा तो शापाचा सीन होता.
4: नक्कीच नक्कीच. याचबरोबर तुम्ही काही कविता सुद्धा केलेल्या आणि तुमच्या आवडत्या कविता किंवा कुठल्या कुठल्या विषयांवर कविता किंवा कविता लिहायला कधी सुरुवात झाली?
3: कविता ना अचानकच, खरं सांगायचं म्हणजे सुरुवात कशी झाली माहिती का, माझ्या काही जीवलग मैत्रिणी आहेत किंवा बँक सोडताना म्हण किंवा बँकेचं परत एकदा किती काही 100 वर्ष झाल्याबद्दलचं हे, तर तेव्हा मी महिलांच कशा जगतात, त्या कसं, त्यांना कसा त्रास होतो, त्यांची वेगळी स्वप्न असतात. खरं म्हणजे कोणाला तरी डॉक्टर इंजिनियर व्हायचं असतं, पण त्या नाही शक्य झालं म्हणून बँकेच्या परीक्षा देऊन बँकेत लागल्या, मग त्या सेवा काळात कशा सगळ्यांच्या लाडक्या झाल्या, असं काही काही वगैरे. याच्यासाठी मी पहिली कविता केली, त्यालाही बरीच वर्ष झाली. पण त्यानंतर आहे ना, एखाद्या मैत्रिणीचा वाढदिवस असला की तिच्या रूपगुणांना, तिच्या सगळ्यांना समर्पित त्याचं वर्णन करून अशी माझी खरी सुरुवात झाली. पण मग कसं, एखादा विषय माझा खूप जिव्हाळ्याचा असायचा, एखादं वृक्ष तोडलेला आहे रस्ता रुंदीमध्ये आणि शेवटचं एकच फळ त्याला राहिलेलं आहे, उद्या तेही जाणार आहे, तेव्हा त्या वृक्षाचं काय कथन असेल, किंवा कुलपाला खूप दिवसात घरी कोणीच आलेलं नाही आहे तर ते कुलूप काय म्हणत असेल वगैरे, अशा टाईपचं काही कविता. कृष्णाला हे केलेली, लहानताना बाळाने छोट्याशा चुमुकलींनी हातात बोट धरलेले येतील, असं काहीतरी प्रसंग, एखादं चित्र पाहिलं ना की मला कविता सुचते असं काही. आता नुकतंच मी ना परवा श्रावणावर पण कविता केली, श्रावण मासावर, सहज सुचलं की करते असं काही नाही.
4: आज या निमित्तानं कुठल्या कविता आज श्रोत्यांना ऐकवाल तुम्ही?
3: मी ना सुरुवातीला खरं कोणती बरं कविता म्हणू, सार्थक श्रीकृष्णावर करते घेते मी हे, आणि किंवा म्हटलं श्रावणावर जी नुकतीच केलेली आहे ती म्हणून दाखवीन. तर कृष्णावर मी आधी म्हणते, कवितेचं नाव आहे सार्थक. मी आस लावून बसले तुझ्यासाठी सख्या श्रीहरी. मी आस लावून बसले तुझ्यासाठी सख्या श्रीहरी. नेशील काया राधेला सांजेला यमुना तिरी. नेशील काया राधेला सांजेला यमुना तिरी. आसुसले मी ऐकण्या तुझ्या मुरलीची तान. आसुसले मी ऐकण्या तुझ्या मुरलीची तान. पायाशी बसुनी तुझ्या ऐकेन विसरुनी भान. ऐकता मुरलीची तुझ्या स्वर्गीय अशी ती धून. ऐकता मुरलीची तुझ्या स्वर्गीय अशी ती धून. ते धुंद अनमोल क्षण ठेवेन हृदयी जपून. ते धुंद अनमोल क्षण ठेवेन हृदयी जपून. तू माझे सर्वस्व कृष्णा. तू माझे सर्वस्व कृष्णा. तूच माझे आराध्य. तुझ्या भक्तिरसात नाहून करेन मोक्ष मी साध्य. तुझ्या भक्तिरसात नाहून करेन मोक्ष मी साध्य. अशी कशी ही ओढ कान्हा आर्त झाले सूर मनाचे. अशी कशी ही ओढ कान्हा आर्त झाले सूर मनाचे. तुझ्या चरणस्पर्शाने तुझ्या चरणस्पर्शाने होईल सार्थक जन्माचे. होईल सार्थक जन्माचे. हे श्रीकृष्णावर केलेली.
4: श्रावण महिना सुरू आहे सध्या. श्रावणावर सुद्धा तुम्ही नुकतीच एक कविता केली.
3: हो हो, अगदी अगदी. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे एवढ्यातच नुकतीच केली होती. तर ती म्हणू का श्रावणातली.
4: हो.
3: श्रावण. घननिळ्या मेघांनी गरजत दिला निरोप आषाढासी. घननिळ्या मेघांनी गरजत दिला निरोप आषाढासी. घनतेच ओथंबून आले परतुनी श्रावण मासी. घनतेच ओथंबून आले परतुनी श्रावण मासी. श्रावणाच्या चाहुलीने दाटला आनंद मनी. अविरत रिमझिम रिमझिम प्रसन्नता भुवनी. सप्तरंगी इंद्रधनुषते नटते सजते अंबर. सप्तरंगी इंद्रधनुषते नटते सजते अंबर. सुंदरता ती खुलवते पक्षीगणांचे सप्तस्वर. जिकडे तिकडे चोहीकडे पसरली मखमली हिरवळ. जिकडे तिकडे चोहीकडे पसरली मखमली हिरवळ. भरला आसमंती ओला मृद्गंधाचा दरवळ. भरला आसमंती ओला मृद्गंधाचा दरवळ. बहुरंगी विविध सुमने सुखावती नयनांना किती. बहुरंगी विविध सुमने सुखावती नयनांना किती. अनपर्णांच्या हरित छटा नटवती विविधता अती. चिंब भिजल्या धारांनी शृंगारली अशी धरती. चिंब भिजल्या धारांनी शृंगारली अशी धरती. निरम्य नाजूक फुलपाखरी बागडती भिरभिरती. निरम्य नाजूक फुलपाखरे बागडती भिरभिरती. नित्य नव्या सणांसाठी नटुनी सख्या सजतात. नित्य नव्या सणांसाठी नटुनी सख्या सजतात. लेकी सुना मंगळागौरी भक्तिभावकाने पूजतात. लेकी सुना मंगळागौरी भावभक्तीने पूजतात. झुलणारा झोका पाहता मन मागे मागे जाते. झुलणारा झोका पाहता पाहता मन मागे मागे जाते. माय माऊली बहिणींची फार फार सय येते. माय माऊली बहिणींची फार फार सय येते. दाटलेल्या आठवणींनी मायेचा पदर पसरला. दाटलेल्या आठवणींनी मायेचा पदर पसरला. पांघरता तो शेला. पांघरता तो शेला नयनी श्रावण बरसला. नयनी श्रावण बरसला.
4: नक्कीच. आज मागे वळून पाहताना या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये एखादा असा प्रसंग जो आहे तुमच्या आयुष्यामध्ये जो खूप कठीण आला, जो खूप दुःखदायक आहे, आणि त्या सगळ्या कठीण प्रसंगातून तुम्ही कसं सावरलं?
3: कठीण प्रसंग म्हणजे खरं सांगू का, मी ना नोकरी केली ना तर मला मुलांसाठी कधीच रजा नाही घ्यावी लागली. कारण की आमचं एकत्र कुटुंब होतं आणि माझे सासरे माझ्या मुलांना खूप प्रेमाने सांभाळायचे. आणि मी राहुरीला म्हणजे प्रमोशन म्हण किंवा काही वर्षांनी बदल्या होत राहतात म्हण माझ्या आदल्यामधनं बदल्या व्हायच्या. प पण मी सकाळी 8:30 निघून 8:30 यायचे. सुरुवातीची नोकरी माझी कोपरगावला होती तर तेव्हा बरंच अपडाऊन करणं वगैरे ह्यामध्ये खूप त्रासाचं. गाड्यांची फ्रिक्वेन्सी तेव्हा खूप कमी होती गं, म्हणजे आत्तासारख्या पटापट गाड्या किंवा प्रायव्हेट गाड्या नाही मिळायच्या, एसटीसाठीच थांबावं लागायचं. त्यामुळे मला राहुरी विद्यापीठ तिकडे जाताना ना सकाळी 8:30 घरातनं बाहेर पडले, एसटी स्टँडवर तिकडे गाडी पकडली की घरी यायला 8:30 वाजे. तोपर्यंत मुलांसाठी जीव इतका माझा खूप रडायला यायचं त्यांच्या आठवणीने, पण मला कधी काळजी नाही वाटली. मुलांची कितीही आठवण आली ना, तुला सांगते मुलांचं गोवर, कांजिण्या, टायफॉइड, छोटा मोठा ताप की अशी काही आजार पण असतात ना, ते सगळी माझ्या सासू सासऱ्यांनी पेलली. म्हणजे त्यांना माझ्यापेक्षा जास्त ज्ञान होतं, मी त्या मनाने मुलांचं करण्यात थोडीशी कमी पडायची कारण की नोकरीमुळे वगैरे. पण त्यांचे आपण म्हणतो ना 4 पावसाळे जास्त पाहिलेले असतात, त्यामुळे मी खरंच निर्धास्त होते की त्यांच्यावर विसंबून मी नोकरी आरामात करायचे, नोकरी व्यवस्थित करायचे, मन लावून करायचे कामं, ते सगळं करायची. आणि अचानक सासरे माझे 90 साली गेले तर तेव्हा माझा खूप मोठा आधार मला तुटल्यासारखा वाटला. आणि मग त्याच्यानंतर सासूबाई पण अर्थातच दुःखाच्या होत्या, किंवा सासरे सांभाळायचे तेव्हा त्या घरातली, तेव्हा सगळी कामं घरी असायची ग, तर त्यामुळे कामं करण्यात त्या गुंतलेल्या असायच्या. मेन जबाबदारी मुख्य सासऱ्यांच्याकडेच असायची, ते गेल्यानंतर ना माझा एक खूप मोठा आधार तुटला. आणि मग आमच्यावरती जबाबदारी आली की लवकर लवकर घरी यायचं, किंवा हे असं कधी कधी शेजाऱ्यांना सांगायचं की तिनं किल्ली द्या, किंवा मुलांनी घरी कुलूप उघडायचं आत यायचं आणि आपलं आपण काहीतरी खायचं वगैरे. हे माझे खूप म्हणजे असे वाईट दिवस आहेत किंवा ते त्याचं मला खूप वाईट वाटतं.
4: नक्कीच. एक कविता तुम्ही अशी केलेली आहे की जी पतीवर आहे किंवा जी पुरुषांवर.
3: हो पुरुषांनी, हो हो ती गंमतच झाली.
4: ती कविता काय आहे?
3: हो हो हो, म्हणजे खरं सांगू का, आमच्या दोघांचं लग्न झालं तेव्हा आमच्या नोकऱ्या म्हणजे पैशाची पूर्वी गरज कोण पूर्वी काय आणि आता काय, आपल्याला पैशाची गरज असते म्हणूनच आपण नोकरी करतो. किंवा आमचं लग्न झालं तेव्हा आमच्याकडे इतकं कमी पैसा असायचा नसायचाच वगैरे असं, तर तेव्हा तरी सुद्धा आम्ही लव्ह मॅरेज करून आलो होतो आणि मग एकमेकांना सावरत सावरत आम्ही नोकरी संसार पुढे नेला वगैरे. तर तेव्हा उगीचच एकदा माझ्या मनात आलं की आणि नवरा कौतुक करायचा म्हण, किंवा कधी त्याला माझ्यासारखं पटपट खूप बोलता येत नाही, मी खूप बोलकी आहे त्या मनाने, पण माझा नवरा अबोल असला तरी त्याच्या नजरेतनं मला कळतं त्याच्या भावना. मला उगीचच वाटलं की त्याला काय वाटत असेल आपल्याबद्दल, आपण ते लिहून काढावं म्हणून मी माझ्या नवऱ्याच्या भावनेतनं कविता लिहिली आहे. जसं काही नवरा मला एक पतीचं मनोगत, माझाच नवरा असं नाही, कोणत्याही एका पतीचं हे मनोगत आहे. तसं तर या जगात हेच जनरली असतं, तसं तर या जगात हेच जनरली असतं, नवरा बायकोचं नातं वेगळंच अतूट असतं. आपलंही काही वेगळं आहे असं जगाला वाटत नसेल, आपलंही काही वेगळं आहे असं जगाला वाटत नसेल, पण खरं सांगतो तुला, तुझ्याविना माझं अस्तित्वच नसेल. आठवतो आजही मजला तो काळ भावरलेला, आठवतो आजही मजला तो काळ बावरलेला, अंधकार होता भवती नी मी घाबरलेला, धडपडत रांगत होतो भय जरा भविष्याचे, धडपडत रांगत होतो भय जरा भविष्याचे, शोधित होतो मनोमनी मी कवडसे ते सुखांचे. आणि अचानक दिसले कवडसे शीतल चंदेरी, आणि अचानक दिसले कवडसे शीतल चंदेरी, अधीरमी ते धरण्या गेलो, अधीरमी ते धरण्या गेलो, तू उभी घेऊनी करी. आलीस शिंपीत चांदणे सखे तू माझ्या घरी, आलीस शिंपीत चांदणे सखे तू माझ्या घरी, आणि त्या गणाधीशाचा आशिष आपुल्या शिरी, आणि त्या गणाधीशाचा आशिष आपुल्या शिरी. साजिऱ्या माझ्या घराला चंदनाचा स्पर्श आहे, साजिऱ्या माझ्या घराला चंदनाचा स्पर्श आहे, प्रिये तुझ्या संगतीत दाटलेला हर्ष आहे. आनंदाचे दीप उजळू दे सदैव आपुल्या घरी, आनंदाचे दीप उजळू दे सदैव आपुल्या घरी, तना मनावर बरसत राहो चैतन्याच्या सरी. सौख्य संपदा समृद्धीला नुरो कदापि उणे, सौख्य संपदा समृद्धीला नुरो कदापि उणे, सखये तुझ्यासाठी हेच एक मागणे, हेच एक मागणे.
4: नक्कीच खूपच छान, खूप छान नात्यामधली सुंदर गुंफण जी आहे ती या कवितेतून जाणवते. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक श्रोते तुम्हाला ऐकतायत, अनेक लिस्नर्स ऐकतायत आणि कुठेतरी तुम्ही थोडेसे मागे गेला आहात, भूतकाळात मी तुम्हाला नेलेला आहे. आज कसं वाटतं या निमित्तानं व्यक्त होताना?
3: खूप छान. का वाटतं माहिती का, की माझं खूप मर्यादित जग आहे. म्हणजे एक काळ असा आला होता की कोणी मला सुचवलं होतं की तू प्रोफेशनल नाटकांना, जे माझ्यावर खुश झाले नगरमधले ज्येष्ठ, त्यांनी मला असं सुचवलं होतं, म्हणजे नाट्यक्षेत्रातले ज्येष्ठ, त्यांनी मला एक माझ्या 30-35व्या वर्षी सुचवलं होतं की तू प्रोफेशनलमध्ये का जात नाही व्यावसायिक नाटकांमध्ये, पण मला ना माझं कुटुंब, माझी मुलं, माझी नोकरी हे सगळं सांभाळून करायचं होतं, त्यामुळे मी माझं जग खूप मर्यादित ठेवलं. फक्त बँकेतर्फे एकांकिका, राज्य नाट्य स्पर्धा एखादी, घरात राहून घराच्यांचं सगळं नीट करून एवढंच आहे, त्यामुळे खूप मर्यादित होतं. पण हळूहळू सगळ्यांना समजलं, ते ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे वगैरे कार्यक्रम खूप लिमिटेड आहे, फार मोठ्या प्रमाणावर मी कधीच सादर नाही केलं काही, आणि मग त्यामुळे ह्या निमित्ताने थोडंसे माझे कलागुण तुमच्यामुळे पोहोचले, ह्या निश्चित मी उपकृत आहे.
4: नक्कीच नक्कीच. आज या माध्यमात तुम्ही आला आहात रेडिओ नगरच्या, तुमच्या आठवणीत रेडिओ आहे का, किंवा रेडिओची आणि तुमची काही आठवण आहे का, लहानपणी ऐकलेलं आहे?
3: खूप. अगो तेव्हा तर ते टेकाडे भाऊजी वगैरे अशा त्या श्रुतिका असायच्या 10-10 मिनिटाच्या आणि चालू घडामोडींवर आधारित. आमच्या सगळ्या कुटुंबाचा तो अगदी महत्वाचा भाग होता. आणि खरं सांगायचं म्हणजे मी बँकेत नोकरी करताना आहे ना, कामं नेहमीच रेडिओ लावून करत आलेली आहे, कारण की 8:30 बातम्या म्हण, सकाळचं पहिलं प्रभातगीत सुरू झालं ते सूर रेडिओचे कायमचे, की ते ऐकताना उठायचं आणि कामांना सुरुवात करायची. पण आता 8:40 झाले बरं का, आता मराठी बातम्या सुरू होतील, किंवा आता हे आता उरायला पाहिजे, किंवा हे नंतर 9ची गाणी आपली फरमाईशी वगैरे ती ऐकता ऐकता कामं केली, त्यामुळे माझं आयुष्य सगळं रेडिओ ऐकण्यात गेलं, त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. आणि मग नंतर सदानंद म्हणजे मध्यंतरी मला आकाशवाणीवर वगैरे काही श्रुतिकांमध्ये पण भाग घ्यायला मिळाला, त्यामुळे रेडिओशी खूप अतूट नातं आहे. लहानपणी बिना का गीतमाला असायची आणि अगो सिलोन स्टेशन लावलं ना की इतकी खरखर यायची, आणि आम्हाला पहिली बादानपर, टॉपवाली बादानपर वगैरे ते ऐकायचं असायचं. आणि माझ्या बहिणीला ना थोरली, ती खूप सुंदर गाते आणि तिला गाण्यांची प्रचंड आवड, खूप आवड तिला, तर आपली ही मराठी स्टेशन आहेत ना विविध भारती वगैरे, ती छान लागायची पुणे मुंबई वगैरे, पण सिलोन कधी नीट लागत नव्हतं. आणि बिना का गीत माला लावताना इतकी खरखर असायची, तो आवाज मोठा करायचा, आणि माझी बहीण तर टॉपवाली बादानपर कोण आहे ते रेडिओला कान देऊन ऐकायची, आणि मग आम्ही तिला काहीतरी म्हणायचो की आम्हाला पण ऐकू दे ना वगैरे असं. त्या आठवणी तर सिलोन म्हणजे बिना का गीत माला तर वर्षानुवर्ष ऐकलं ग आम्ही, आणि रात्रीचं काय ते खूप कार्यक्रम, आम्ही तेव्हा टीव्ही नव्हता ग, त्यामुळे सगळं आयुष्य रेडिओ ऐकण्यातच गेलं माझं.
4: नक्कीच. आणि आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आहात, तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं या निमित्ताने तुम्हाला आज ऐकावं असं?
3: अरे बापरे, माझी तर मराठी गाणी तर खूपच आवडीची आहेत. गंध फुलांचा गेला सांगून, किंवा हे अशी किती, तू आता इतका अचानक हा प्रश्न विचारला आहेस, आणि मला शुक्र तारा मंद वारा, किंवा सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का, पाना जागे फुल जागे भावगंधी दाटला, चंद्र आहे साक्षीला वगैरे, अशी काही गाणी, ही हिंदी गाणी पण खूप आहेत, छान भरपूर गाणी आहेत ग. तू असं इतका अचानक प्रश्न विचारला की मला इतकी हजारो गाणी आहेत ग आपली सुंदर सुंदर.
4: नक्कीच. या निमित्ताने मी मराठी भावगीत प्ले करते. आणि आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आलात, तुमचा संपूर्ण प्रवास आणि खूप छान वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर नाटकामधला एक खूप सुंदर भाग जो आहे तो आज श्रोत्यांनी ऐकला, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
3: थँक्यू. धन्यवाद.
2: श्रोते हो, आज आपल्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये नगरमधील वर्षा अष्टेकर. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला होता. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 37. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
1: मातृगायनाचे मंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई. लेखक साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकातील रात्र 37. अब्रूचे धिंडवडे. श्यामने आरंभ केला, शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरवले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून 4,000 त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला. त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती. आईला 2 दिवस एक घासही गेला नाही, डोळ्याला डोळा लागला नाही. आई जगदंबे शेवटी डोळ्या देखत अब्रूचे धिंडवडे होणार ग, या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकावयाची. माझे प्राण नेना ग आई, नको हा जीव, अशी ती प्रार्थना करीत होती. पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती. सकाळी 9 वाजायची वेळ होती. महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता. तो ठिकठिकाणी उभा राहून आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे वगैरे ओरडत सांगे व ढोलके वाजवी. दुसऱ्याच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात, त्यांना आनंद होत होता. खानदानीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते. महार दवंडी देत चालला होता. शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजवले. सारी मुले ऐकू लागली. त्याने दवंडी दिली व पुढे गेला. माझ्या भावाला मुले चिडू लागली. पोरे त्या दवंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत. पुरुषाची घराची जप्ती होणार, ढम ढम ढम ढम ढम असे ते म्हणत व पुरुषोत्तम रडू लागे. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला, मी घरी जाऊ का? मास्तर म्हणाले, कोठे चाललास? बस खाली, अर्धा तासाने शाळा सुटेल. मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयाची कालवा कालव समजली का नाही? 10 वाजले, शाळा सुटली. लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुले त्याच्या डुमडुम डुमडुम करी पाठी लागली. तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला. आई, सारे मुले मला चिडवतात, का ग असे म्हणतात? तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाचे दिवे लागणार. आई, सारी का ग माझ्या पाठीस लागतात? आपणास येथून बाहेर काढणार का ग? आई, काय ग झाले असे आईला विचारू लागला. बाळ, देवाची मर्जी, मी तरी काय सांगू तुला असे म्हणून पडल्या पडल्याच या पोटच्या गोळ्याला पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली. माय लेकरे शोकसागरात बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, जा बाळ, हातपाय धू, आज राधाताईकडे जेवायला जा, इंदूने तुला बोलावले आहे. लहान भाऊ त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला. त्या दिवशी वडील जेवले नाहीत. त्यांनी स्नान केले, देवाची पूजा केली. लाज वाटत होती तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले व तसेच परत आले. ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावात ते पंच होते, ज्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात त्या दिवशी कुत्रेही विचारत नव्हते. ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे, तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होती. जेथे फुले वेचली तेथेच शेण वेचण्याची आईवर पाळी आली. आजपर्यंत आईने कसे बसे अब्रूने दिवस काढले होते, परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यावयाची होती। मानाची शिखरे व अपमानाच्या खोलदाऱ्या आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छित होता। संपूर्ण सुख व संपूर्ण दुःख दोन्ही कळली पाहिजेत। अमावस्या व पौर्णिमा दोन्हींचे दर्शन झाले पाहिजे। या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती। दुपारी पोलीस, कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले। घरात स्वयंपाकाची चार भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकवली। आईच्या अंगावर दागिने नव्हतेच, मणी मंगळसूत्र काय ते राहिले होते, होते नव्हते ते त्या खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले, सील केले। आम्हाला रावयास दोन खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या। ती मंडळी निघून गेली। आई इतका वेळ उभी होती, केळीप्रमाणे ती थरथर कापत होती। अंगात ताप व आत मनस्ताप, आतून बाहेरून ती भाजून निघत होती। मंडळी निघून जाताच आई धाडकन खाली पडली। आई आई असे करीत पुरुषोत्तम रडू लागला। वडील आईजवळ गेले, तिला अंथरुणावर ठेवण्यात आले। थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली, ज्याला भीत होते ते शेवटी झाले, आता जगणे व मरणे सारखेच आहे। या ठिकाणी श्यामची आई या पुस्तकातील 37वी रात्र संपली।
0: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलत। वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे। संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा। बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा। रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात।
2: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही। मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन। मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन। मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही। राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे। हीच माझ्या राखीची खरी शपथ।
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता।

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. क्रीडा झेप ही मालिका सुरू झाली आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव आसिफ शेख आणि ज्येष्ठ हॉकीपटू इकबाल खान यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आज आपल्या समवेत दोन आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत. एक जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव आसिफ शेख सर, त्याचबरोबरीने ज्येष्ठ हॉकीपटू इकबाल खान सर आलेले आहेत. दोघांचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो. तर आज महत्त्वाचं एक आहे की 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तर याविषयी हे दोघं आपल्याशी विवेचन करतील. त्याचबरोबरीने दोघंही विद्यापीठ खेळाडू आहेत. त्याचबरोबरीने दोघंही हॉकीचे मार्गदर्शक म्हणूनही जोमाने काम करीत आहेत. तर ते आपल्याला त्यांच्या हॉकीची कारकीर्द, त्यांची खेळाची पद्धत याविषयी सांगतील. आसिफ सर, की तुमचा मला मेजर ध्यानचंद यांच्याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
3: नमस्कार, मी आसिफ बाबूलाल, सचिव जिल्हा हॉकी संघटना अहिल्यानगर. मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद, सध्याचं प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांना हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जायचे. त्यांनी सलग 3 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलेले आहेत. 22 वर्षांची कारकीर्द त्यांनी 400+ गोल केलेले आहेत.
2: अरे बाप रे,
3: क्या बात. येस. आणि 3 डिसेंबर 1979 रोजी त्यांचे निधन झाले. आणि त्यांच्या वाढदिवशी, जन्मदिनी, भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून दरवर्षी हा क्रीडा दिन साजरा केला जातो.
2: सर, मला इकबाल सर सांगा तुम्ही की त्यांनी आतापर्यंत त्यांची कारकीर्द सांगा ध्यानचंद सरांची.
4: ध्यानचंद पहिल्यांदा 1928 ते पहिले ऑलिम्पिक एम्स्टरडॅम मध्ये झालते.
2: बर,
4: ते काळात ते खेळले.
2: हा हा.
4: आणि भारताला स्वर्ण पदक जिंकून दिलं.
2: बर बर बर.
4: त्यांनी 11 गोल केले
2: त्या
4: 5 मॅचेस मध्ये. 11 गोल केले.
2: अरे बापरे. बर,
4: नंतर ते लॉन्च लॉस एंजेलिस ऑलिम्पिक मध्ये 1932 या स्पर्धेत भारतने अंतिम सामन्यात अमेरिकाचा मोठा प्रभाव केला. यात ध्यानचंद आणि त्यांचे भाऊ रूप सिंग यांनी भरपूर गोल केले सर.
2: अरे हो.
4: नंतर बर्लिन ऑलिम्पिक 1936 मध्ये झाले.
2: बर,
4: त्यात भारतीय संघाचं नेतृत्व ध्यानचंद यांच्याकडे होते. अंतिम सामन्यात भारताने जर्मनीचा 8-1 असा प्रभाव केला.
2: अरे बापरे. बर, दणदणीत प्रभाव.
4: दणदणीत प्रभाव. आता महत्वाची रोचक गोष्टी सांगायची असेल तर हिटलरची ऑफर होती ध्यानचंदना
2: जर्मनीमध्ये येण्याची.
4: 1936 ऑलिम्पिक मध्ये त्यांचा खेळ पाहून जर्मनीचे हुकुमशाही अडोल्फ हिटलर थक्क झाले.
2: अरे बापरे.
4: हिटलरने त्याने जर्मनीकडून खेळण्याची आणि सैन्यात उच्च पद देण्याची आमिष दाखवले.
2: बर,
4: पण देश प्रेमापोटी ध्यानचंद यांनी ती ऑफर
2: नाकारली,
4: स्पष्टपणे फेटाळली.
2: वारे वा.
4: आता सांगायचं असं एक ध्यानचंदचे स्टिक मध्ये काय चुंबक आहे का काय आहे असं ते लोक शंका यायची.
2: जादूगर त्यांना.
4: हा, त्यामुळे जादूगर. त्यांच्या खेळवर इतरांचा विश्वास बसत नसे.
2: बर, ते एवढे सहजतेने गोल करायचे.
4: हा, ते असं होतं का ते बॉल असा असायचा, ते स्टिकला चिपकूनच राहायचा.
2: अरे बापरे.
4: म्हणून ते शंका यायची लोकांना काय ते चुंबक आहे काय. म्हणून ती स्टिक तोडली आणि त्यांनी ते तपासली स्टिक.
2: अरे बापरे.
4: पण त्यात काही सापडलं नाही.
2: तसं काही नव्हतं.
4: नव्हतं.
2: म्हणजे त्यांची एवढी कला त्यांनी आत्मसात केलेली होती. बॉल तो ड्रिपलिंग करायचा सरळ आणि तो गोल पोस्ट पर्यंत न्यायचा.
3: एक विशेष आहे ते सर, ते जे चिपकायचं बॉल, त्याचं कारण एवढं होतं की ते जे अभ्यास करायचे, कारण की त्यांची ड्युटी संपल्यानंतर संध्याकाळी अभ्यास करायचे रात्रीचं. आणि त्यामुळे त्यांना इतकं हे झालं की जे चंद्रप्रकाश असायचं का त्याच्यात ते त्यांचा सराव करायचे ड्रिबलिंग.
2: बर बर बर.
3: इतका सराव झालता की डोळे जरी झाकले तरी त्यांची स्टिकवर बॉल बाजूला जायचा नाही. त्यामुळे त्यांना नाव जे पडलं सर ध्यानसिंग त्यांचं नाव होतं. पण ध्यानचंद नाव पडण्याचं कारण एकच झालं की ते रात्री चंद्रप्रकाशात सराव करायचे त्यामुळे त्यांना ते ध्यानचंद नाव पडलं. आणि एवढं ते जादूच त्यामुळे त्यांनी हे केली आत्मसात केली होती की रात्री चंद्रप्रकाशात सराव करून ती जादू त्यांनी आत्मसात केली. तेवढी मेहनत घेतली सर
2: त्यांना. त्यांच्याकडे बॉल आला की तो दुसरीकडे जायचा
3: सुटायचाच नाही सर. प्रश्नच
2: एवढं आणि दुसऱ्याकडनं त्यांना खेचता यायचं नाही
3: अजिबात नाही. त्यामुळे तर त्यांना उपाधी देऊ केली ती अडॉल्फ हिटलर नाही का बाबा आमच्या इथं या.
2: त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं.
3: इंग्रजांचं राज्य होतं सर. आणि हॉकी हा खेळ फार प्रचलित होता कारण की दुसरा खेळ नव्हता.
2: नव्हता आपल्या भारताचा मेन खेळ
3: राष्ट्रीय खेळच होता सर. कारण की एवढे ऑलिम्पिक आणि एवढे सुवर्ण पदक वर्ल्ड कप वगैरे आपण जे आणलेत ते दुसरे एवढ्या खेळात नाहीये. आता सध्या हे नवीन नवीन क्रिकेट आलंय काही कारण असतो
2: पण ते ऑलिम्पिक मध्ये नाही.
3: ऑलिम्पिक मध्ये नाहीच सर. तर एक इतिहास आपला फार मोठा आहे हॉकीमध्ये.
2: हॉकीमध्ये अजूनही भारताचा इतिहास आहेच आणि हॉकीचं रेकॉर्ड अजूनही कुठल्याही खेळांनी मोडलेलं
3: अजून नाही मोडलेलं सर एवढे गोल करणं. म्हणून तो त्यांना हॉकीतला ब्रॅडमन.
2: बर बर बर. त्यांना त्यावेळेच म्हणायचे.
3: येस असं. येस सर.
2: बर. ते 1979 साली त्यांचं निधन झालं का.
3: बर
2: बर. आणि त्याच्या अगोदर ते किती त्यांनी गोल्ड किती भारताला मिळून दिले. तीन गोल्ड मिळून दिले.
4: तीन गोल्ड प्रथम लगातार.
2: बर. लागोपाठ
4: लागोपाठ
2: म्हणजे 28 32 36. बर बर बर बर बर.
4: त्यानंतर मग ते अजून तीन जिंकून दिले.
2: बर बर. त्यांनी
4: 56
2: 56 साली त्यांनी कुठलं गोल्ड मिळून दिलं का. मग
4: ते कोच होते.
2: ते कोच होते भारताचे.
4: कोच होते.
2: म्हणजे त्यांनी नंतर मार्गदर्शक म्हणून भूमिका प्रशिक्षक म्हणून घेतली. बर बर. म्हणजे भारताच्या 47 स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताला 56 साली मेडल मिळालं. 48 ला
4: एक तेव्हा ध्यानचंद खेळत होते.
2: ते खेळत होते. बर.
4: ते स्वर्ण जिंकून दिलं.
2: ते सुवर्ण मिळवलं. म्हणजे चौथं मिळालं.
4: ते कोच झाले.
2: बर बर बर.
4: कोच मध्ये पण ते
2: 56 ला आपल्याला गोल्ड होतं का.
4: हो.
2: बर बर बर. म्हणजे 6 गोल्ड होते.
4: 6 गोल्ड होते.
2: 6 गोल्ड. बापरे. आणि ते स्वतः 3 गोल्ड त्यांनी मिळून दिले आणि प्रशिक्षक म्हणून 3 गोल्ड मिळून दिले. असे त्यांची कारकीर्द मोठी आहे. आणि त्यांनी नंतर कोच म्हणूनही चांगली भूमिका बजावली. चांगले खेळाडू तयार केले. बर बर. अजून त्याच्यानंतर मग 80 साली भारताला ब्रॉन्झ मिळालं. नंतर
4: 80 साली भास्करण होते. कर्णधार होते. आणि ते रशियामध्ये झाले. मॉस्को मध्ये
2: आपण गोल्ड मिळालो होतो
4: तिकडे. हा
2: गोल्ड मिळालं म्हणजे भारताला.
4: भारताला.
2: बर बर. आणि नंतर आता मागच्या ऑलिम्पिक मध्ये मिळालं
4: ते 2020 मध्ये आपल्याला ब्रॉन्झ पदक.
2: ब्रॉन्झ मिळालं म्हणजे 80 नंतर एकदम.
4: हा
2: 2020 मध्ये.
4: कारण ते एस्ट्रोटर्फ आले. एस्ट्रोटर्फ म्हणजे ते आपल्याला सराव नव्हतं त्यामुळे ते जरा आपण काय झालं खाली आलो. नंतर आपण सराव केला. नंतर आपण 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं. आणि नंतर 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पण ब्रॉन्झ मिळवलं.
2: लागोपाठ दोन
4: मिळाले.
3: अधोगतीचे कारण पण होते सर. जे आता खान सर म्हटले. मेन म्हणजे ऍस्ट्रोटर्फ. सडनली युरोपियन्सने आपला अभ्यास केला.
2: कसा खेळवायचा मातीच्या.
3: मातीत आणि मातीतल्या खास करून मातीत ग्राउंडलाच व्हायचं सर. त्यात आपण फार महारत हासिल केली होती. पण त्यानंतर ज्यावेळेस युरोपियन संघांनी सगळ्यांनी अभ्यास केला आणि मग हे जो ऍस्ट्रोटर्फ ऍक्च्युअली हे फुटबॉल साठी होतं. त्यानंतर त्यांनी थोडा बदल केला त्यात. मग त्यांनी तो युरोपियन संघाने तिकडे लावून घेतले टर्फ. आणि सगळ्यात जास्त टर्फ तिकडेच लागलेत. आपल्या देशात टर्फ त्यावेळेस फक्त 1-2 होते. सगळ्यात प्रथम मला वाटतं नॅशनल स्टेडियम दिल्लीत ऍस्ट्रो टर्फ आला. आणि तिथे सराव करायला पण इतके संघ कसं काय सराव करणार. प्लस मग जे ग्रास रूट म्हणतो आपण म्हणजे जे पण जे 12-10-12-14 वर्षाला जे चालू करतो मुलांना हॉकी तर तिथे त्यांना सराव करायला चान्सच नव्हता. मग वर जाऊन खेळणार नाही. आजही ती शोकांतिका काय सर. ऍम्स्टरडॅम म्हणजे नेदरलँड एक छोटा देश आहे सर. म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्हा एवढाच आहे. त्याच्यात कमीत कमी 600-700 ऍस्ट्रोटर्फ लावले गेलेले आहेत. प्रत्येक जे सोसायटी आहे तिथे छोटे छोटे टर्फ आहे. त्यामुळं नेदरलँड्स आज जगातील एक म्हणजे मोठा झाला आहे तो हॉकीत फक्त ऍस्ट्रोटर्फमुळे.
2: ते कधीपासून सुरुवात झाली ऍस्ट्रोटर्फची त्या स्पर्धा.
3: 80
4: मॉन्ट्रियल.
3: मॉन्ट्रियल
4: 1974
2: ला 74 ऑलिम्पिक. म्हणजे त्यांनी ती अभ्यास केला की भारताला नमवायचा असेल
4: काय बदल. हा बदल
2: केला. आणि त्यांनी ते पिचेस तयार केले आणि आपल्यावर मात करायला संधी मिळत. आणि आपल्याकडे तशी सुविधा नसल्यामुळं थोडा प्रॉब्लेम
4: पिछाडी
3: भारतात फारच कमी आहे सर. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी सध्या बालेवाडीमध्ये एक आणि सध्या पीसीएमसी पिंपरी चिंचवडला एक, असे दोनच आहेत
2: महाराष्ट्रात.
3: हो महाराष्ट्रात संभाजीनगरमध्ये आहे एक, ओके, त्यानंतर मुंबईमध्ये आहे एक, पण फार कमी आहे. सराव करायला आता जे संघ खेळतात ते मातीवरच खेळतात.
2: आता नॅशनल वगैरे कुठल्या होतात तुमच्या?
3: नॅशनल टर्फवर होतात,
2: टर्फवर.
3: पण आपल्यासारख्या महाराष्ट्रांच्या जे हॉकी खेळ इथे फार मोठा आहे सर, आजही आहे, पण अधोगतीचं कारणच फक्त ऍस्ट्रो टर्फ झालेलं
2: आहे. पुण्यात चालू आहेत
3: आता, पुण्यात आज उद्या फायनल्स आहेत
2: ज्युनियर गर्ल्स, टर्फवर
3: आहे सर, पिंपरी चिंचवडमध्ये चालू आहे. उद्या फायनल आहे संध्याकाळी 6 वाजता
2: झारखंड आणि याच्यामध्ये मॅच आहे.
3: हो हो राईट, झारखंड वगैरे. सर आता मुली पण चांगल्या करू राहिल्या,
2: मुलींच्या स्पर्धा आहेत ना
3: मुलींच्या आहेत सर, आणि चांगला रिस्पॉन्स भेटतोय आता तिथे. पुण्यात जे हॉकी महाराष्ट्र, हॉकी महाराष्ट्र जे आहे ते चांगलं काम करू राहिले सर, फारच छान रीतीने काम करत आहे. त्यामुळे तर सर आज ऋतुजा पिसाळ, त्यानंतर आदित्य लोळगे, असे आपल्या भारतीय संघात आहे सर.
2: हो का? हो, म्हणजे भारतातले महाराष्ट्रातले प्लेयर.
3: सध्या वर्ल्ड कप चालू आहे, आदित्य लोळगे आहे, सध्या खेळत आहे तो, आणि तो एक सामान्य कुटुंबातला म्हणजे खेळाडू आहे कोल्हापूरचा, पण तो केवळ बालेवाडीने त्यांनी सराव केला, 5वीपासूनच तिथं होता तो बालेवाडीत, त्यामुळे इतकी उत्तुंग भरारी घेऊ शकला तो. म्हणजे आहे आपल्याकडे पण
2: धनराज पिल्ले पण आपल्या महाराष्ट्राचा हे होता.
3: येस सर, धनराज पिल्लेने जे ग्लॅमर आणलंय त्यानंतर हॉकीमध्ये, ते पूर्वी काही जण होते जसे मेजर ध्यानचंद, त्यानंतर भास्करन, ज्यूड फिलिक्स, के जी सोमय्या, मोहम्मद शाहीद, परगत सिंग, हे जे लोक होते, त्यानंतर जे आलंय वलय म्हणजे खास ग्लॅमर जे आणलंय ते धनराज पिल्लेने.
2: धनराज पिल्ले,
3: हो येस, त्याचा वेगच इतका असायचा की कोणी त्यांच्याकडनं कोणी बॉल लवकर घेत नव्हते, इतकं त्यांचं स्पीड होतं हॉकी.
2: कर्णधार होता भारतीय,
3: कर्णधार सर. आणि एकमेव आहे ज्यांनी 4 ऑलिम्पिक्स आणि 4 वर्ल्ड कप, एकमेव धनराज पिल्ले साहेबांनी खेळलेले आहेत. मोठी गोष्ट आहे सर,
2: म्हणजे एक मोठी अचीवमेंट महाराष्ट्र,
3: फार मोठी अचीवमेंट सर, फार मोठी.
2: मग आता सध्या महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे इकबाल सर?
4: महाराष्ट्राची परिस्थिती वरती सर इतकी चांगली नाही आहे, वरती जे व्हायला पाहिजे ना ते नाही आहे, ते प्रगती नाही आपल्याकडे.
2: हा,
4: स्कूल लेवलला चांगली आहे, त्यासाठी आपण काय करावं का भाई, जे मुलं असतात ते शाळेचे मुलांनाच ग्रास रूट आणि आपण मार्गदर्शन करावे असं माझं मानणं आहे. नंतर काय होईल मग तेच मुलं पुढं इंडियामध्ये रिप्रेझेंट करतील आणि ते स्वर्ण काळ आपल्याला परत मिळेल.
2: आसिफ सर, जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव आहात, तुमचा काही प्रयत्न आहे का प्रसार प्रचारासाठी?
3: सर आता सध्या, पूर्वी 1983 फिजिकल डायरेक्टर नगर कॉलेज प्राध्यापक डागोले सर आणि गॉडिन सरांनी मिळून अहमदनगर जिल्हा हॉकी संघटना ही उभारली होती. रजिस्ट्रेशन वगैरे झालं त्या काळात, एक 5-10 वर्ष चांगली हॉकी घेतली त्यांनी फार छान पैकी. पण नंतरचा काळ असा झाला की थोडस दुसऱ्या खेळामुळे थोडं हॉकी जरा लांबलं गेलं काही कारणामुळं. त्यानंतर सर आता फार जिल्ह्याला चांगलं म्हणजे दिवस आलेत, कारण की आता संघटना सध्या जे अध्यक्ष आहेत, नवीन अध्यक्ष श्री नरेंद्रभाई फिरोदिया, त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे आणि त्यांनीच मला सचिव पण घेतलेले आहे नवीन संघटनेत. हो येस, त्यामुळे त्यांचे फार काही प्लॅन आहे सर, आणि ते लवकरच बहुतेक 29 ऑगस्टला काही ना काही ते घोषणा करतीलच. त्यांचे फार आहे सर, त्यांनी म्हणजे माझ्या संघ ज्यावेळेस बोलणं झाले तर त्यांनी सर्वात प्रथम हे म्हटलं की मला हा खेळ उभारायचा आहे, हा मला फक्त नावाला हे पद वगैरे नकोय, म्हणजे ती विशेष गोष्ट वाटली मला. आणि टेबलावरती कमीत कमी माझ्या बरोबर त्यांनी 1 तासभर चर्चा केली, मी फिरद्या साहेब आणि तिवारी
2: बर,
3: हा हा, ह्या सगळ्यांनी आम्ही.
2: त्यांनी ज्या वेळेस अध्यक्षपद बॅडमिंटन संघटनेचे आहे, फुटबॉल संघटनेचे आहेत, बुद्धिबळ संघटनेचे आहेत, त्यांनी नगरची उंचीवर नेलेत खेळ
3: फार सर,
2: म्हणजे हॉकीला एक चांगले सुवर्ण दिवस आणण्याचं काम त्यांच्याकडनं होईल.
3: हा जरूर सर होणार आहे, निश्चित
2: सहकार्य त्यांना लाभणार आहे
3: सर, 100% लाभणार आहे. येस, कारण की अशी व्यक्तिमत्व आहे की जे हातात घेतल्यावर ते जे पण हात काम घेतले ते तडीस लावतात, आणि ते म्हटले की माझं स्वप्न आहे की इथं मी लवकरात लवकर ऍस्ट्रो टर्फ लावेल.
2: आणि
3: नगरमध्ये
2: राष्ट्रीय खेळ म्हणून त्याचा एक वेगळाच इतिहास आहे.
3: इतिहास आहे सर, फार मोठा इतिहास आहे सर,
2: भारतीय खेळ म्हणून हॉकीला समजलं जातं.
3: येस येस सर, आजही
2: मातीतला खेळ आहे,
3: मातीतला खेळ बिलकुल सर आपला, तर त्यामुळे लवकरच इथंही सुवर्ण काळ येईलच माझी अपेक्षा आहे अशी. आणि आता पुढे बघूया काय प्लॅन आहे, 29 ऑगस्टला कसं काय होत आहे.
2: बरं इकबाल सर, मला तिकडे कसे वाढाला त्याविषयी सांगा.
4: एक गंमत सांगतो मी सर, मी पहिले आमचे एक सर होते ते आर्मीमध्ये राहत होते आणि मी त्यांच्याकडे ट्युशनला जायचो. तिकडं वैद्य माहिती असेल तुम्हाला, वैद्य स्टेडियम, तिकडं ते काळी ऑफिसर्स खेळायचे हॉकी आणि ती अट्रॅक्ट होते की आकर्षित झालो तिकडं. ते पाहायला मी थांबायचो, संध्याकाळ 6 वाजता मी तिकडून घरी निघायचो आणि घरी डाट खायचो मी, काय काय लेट कशाला झालं तू काय झालं. तर ते असं मी ते अट्रॅक्ट झालो ते खेळत. आणि नंतर माझी एक स्टिक होती, ती आमच्या काळातली एकदम पुराणी स्टिक होती, ती ते पडलेली होती कुठेतरी, ती मी पाहिली आणि ती उचलली मी आणि शाळेत घेऊन गेलो होते.
2: कुठल्या शाळेत होतो?
4: मी कॉन्व्हेंटला होतो.
2: आणि
4: त्यापासून मी ते सुरू
2: तयार केली का तुम्ही?
4: हो, आम्ही टीम तयार केली. नंतर पर त्या 8वीत होतो मी तेव्हा ते आम्ही टीम तयार केली. नंतर गॉडविन सर आले, त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं थोडाफार.
2: असा खेळ तुमचा सुरू झाला 80 सालापासून.
4: हो.
2: आणि नंतर मग तुम्ही विद्यापीठ वगैरे खेळला?
4: हो, मी आपला नगर कॉलेजचा कॅप्टन राहिलो.
2: मग
4: हो, नंतर
2: 11वी 12वीला
4: नाही आम्ही सिनियर लो होतो. हा, 11th पास होते. ते काळी मी कर्णधार झालो हॉकीचा. नंतर 1982 मध्ये मी विद्यापीठ खेळली झांसी येते, तेव्हा तिथं ध्यानचंद यांची मिसेस ते ओपनिंगला आलते.
2: अरे बाप,
4: त्यांचं सांगती. हा, भेट घेतली आम्ही.
2: अरे बाप,
4: हो.
2: फोटो पण आहे ना म्हणे तुमचा?
4: हो, आहे ना फोटो माझ्याकडे.
2: बरोबर,
4: राईट.
2: त्याच्यानंतर कुठल्या स्पर्धा खेळलात तुम्ही?
4: राज्य स्पर्धा खेळलो कोल्हापूर इथे. तिथे आशिफ सर पण होते आमचे बरोबर, तर आम्ही दोघं खेळले. सांगती ते सिलेक्शन असतो ते स्टेट साठी, तर सगळं इंटर डिस्ट्रिक्ट येतो.
2: सांगा ना तुम्ही कसे खेळात कडे वाळाला?
3: सर, मला तर ते वारसाच आहे. माझे जे आजोबा आणि त्यांचे बंधू हे पोलीस मध्ये होते सर्व, आणि ते उत्कृष्ट हॉकी खेळायचे. म्हणजे मी देखील पाहिलं, खान सरांनी देखील पाहिलं त्यांना स्वतः खेळताना. मग हो, त्यांचे म्हणजे असे 5-6 बंधू, चुलत बंधू वगैरे होऊन एक संघच बनायचा सर. आणि पोलीस ग्राउंडवर फार सामने व्हायचे. त्यानंतर माझे वडील, माझे बंधू वगैरे सगळे हॉकी फुटबॉल म्हणजे खेळायचे. म्हणजे ते एक वारसाच आलेलं आहे मला. मग मी पण पोलीस ग्राउंड, हो सर, तिसरी पिढी आहे. मग मी पण तिकडे वळलो, मग ग्राउंडवर खेळायचो, मग शाळेत खेळलो. पण खरं मग मला नंतर ज्यावेळेस कॉलेजमध्ये आलो, मग तिथं जास्त मला चान्स भेटला खेळायला. मग जिल्ह्याकडून खेळलो, मग विद्यापीठ खेळलो.
2: अरे
3: हो, मग पुणे युनिव्हर्सिटी कडनं खेळलो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाकडनं खेळलो मी. हो, येस,
2: तिथं बीपीएड एमपीएड केलं.
3: तिथं बीपीएड एमपीएड
2: त्यांच्याकडनं खेळलं.
3: येस येस.
2: काय आपल्याला प्लेस वगैरे मिळाली का कुठली काही?
3: प्लेस सर, इकडे आम्हाला ऑल इंडियाला आम्ही क्वालिफाय झालो होतो जोधपूरला. हो, पण इकडे नाही, इकडे फक्त पार्टिसिपेंट झालं आमचं. हा, बेंगलोरला.
2: तुम्हाला काही संधी मिळाली का खेळायची तिथे?
3: हो सर, येस, मी सेंट्रल फॉरवर्ड होतो. आणि त्या काळी काय होतं की काही धनराज पिल्ले, मोहम्मद शाहिद वगैरे यांचा फार दबदबा होता, तर ते आम्ही ते सेम कॉपी करायचो. तर मग तसंच स्टिक वर्क वगैरे करायचो आम्ही. आणि आता तुम्हाला सांगतो की माझं भाग्य आहे की मी ज्यांच्या बरोबर बसलो ते माझे कोचच. त्यांच्याकडनं फार धडे घेतलेत आम्ही. इकबाल खान सर, नंतर आमचे सिनियर खेळाडू होते बघा, बलजीत सिंग, बलजीत सिंग सिद्धू. हे नगर कॉलेज सर एक हॉकी मध्ये फार महारत होते सर. म्हणजे लवकर कोणी यांना जिंकायचं नाही सर. विद्यापीठात देखील यांचा फार मोठा दबदबा होता आपल्या संघाचा. आणि त्यामध्ये महत्वाचा वाटा आपले फिजिकल डायरेक्टर डागवाले सरांचा होता. सगळ्याच खेळायला घेऊन चालायचे. पण हॉकीमध्ये वेगळंच होतं अहमदनगर महाविद्यालयाचं सर. हा, तर त्यामुळे आम्ही पण यांना बघून खेळायला लागलो 11वी 12वीत. आणि मग त्यानंतर मी पण कर्णधार पद भूषवलो. 4 ते 5 वर्ष मी कर्णधार.
2: मार्गदर्शकांनी कर्णधार भूषवलं. आता तुम्ही नंतर त्याच्यावर हे केलं?
3: हो, येस येस येस. हे माझं भाग्यच म्हणावा सर. सलग 5 वर्ष.
2: अरे बाप,
3: हो. ज्युनियर कॉलेज ते सिनियर कॉलेज.
2: अरे,
3: येस.
2: आणि कॉलेजची टीम विनर असेल पूर्ण?
3: हो सर, विनरच असायची. चांगला खेळ होता त्यावेळेस.
2: इकबाल सर, तुम्ही कुठल्या पोझिशनला खेळायचे?
4: मी सेंटर हाफ होतो सर.
2: तुमचा त्यावेळेसच्या पहिल्या विद्यापीठ स्पर्धांमध्ये काय परफॉर्म?
4: ते आम्ही झांसी विरुद्ध खेळलो, त्यामध्ये आम्ही 3-1 जिंकलो.
2: अरे वा.
4: नंतर आमचा सामना ग्वालियर संघाशी लागला, त्यामध्ये ते शिवाजी पवार म्हणून होते. ते ऑलिम्पियन वर्ल्ड कप जिंकलेले होते ते टीम मध्ये. 1975 साली आपण ते वर्ल्ड कप जिंकलेलं आहे. तेव्हा ते कोच होते ते ग्वालियर टीमचे. आणि कसं बसं ते जिंकले आमच्या संघाशी 1-0 जिंकलो.
2: टफ मॅच झाली.
4: हा, टफ मॅच झाली फार. नाही, हरलो आम्ही. ते क्वार्टर फायनल होतं. अगर जिंकले असतो तर सेमीफायनल मध्ये आम्हाला परमिश मिळाला.
2: तुम्हाला संधी मिळाली खेळायला?
4: हो, संधी मिळाली.
2: काही गोल वगैरे करताना
4: ते फार चान्स गेले माझे. मी एकटं होतो, गोलकीपर समोरच होतं, गडबडीत बाहेर मारून गेलो, त्यामुळे ते हरलो आम्ही.
2: आणि नंतर कुठली विद्यापीठ खेळला तुम्ही? झाशी खेळल्यानंतर?
4: नंतर मी उज्जैनला खेळलो सर.
2: ते तिथं काय?
4: तिकडे ते मी नाही खेळलो. आत सगळे पुण्याचे चांगली टीम होती, त्यामुळे थोडस
2: टीम स्ट्रॉंग होती का त्या? पुण्याचा
4: चांगलं होतं.
2: आता कोणाचं आहे?
4: आता ते कोल्हापूर आहे सर. चांगलं,
2: चांगली
4: हो, कोल्हापूरची चांगली टीम येतात.
2: मग तुम्ही नंतर कोचिंग कडे वळाल?
4: हो, नंतर मी 1989 मध्ये राऊरी पब्लिक स्कूल मध्ये जॉईन झालो ऍज अ शिक्षक म्हणून. एक आवड असली होती 1993 त्या काळी आम्ही महाराष्ट्र राज्य जिंकलो.
2: बर बर.
4: सब ज्युनियर नेहरू हॉकी म्हणून.
2: नेहरू हॉकी म्हणजे राऊरी पब्लिक स्कूल?
4: हो, राऊरी पब्लिक स्कूल जिंकले आणि ते दिल्लीत गेले.
2: अरे
4: नॅशनल साठी? हा, ते पहिला नॅशनल होता माझा ऍज अ कोच.
2: कोच म्हणून?
4: हो.
2: अरे वा वा.
4: नंतर आम्ही सलग 4 वर्ष गेलो तर.
2: म्हणजे त्याच नेहरू?
4: हो, नेहरूला दिल्लीला.
2: स्पेशल स्पर्धा असतात?
4: हा, स्पेशल शाळेसाठी. हा,
2: 15
4: Under 15 Under 15 पण असते आणि Under 17 पण असते.
2: बर बर बर.
4: तर आम्ही Under 15 मध्ये गेलो.
2: मग ते प्लेयर कोण कोण एवढे तुमचे चांगले, त्यांचे नावं सांगता येतील का?
4: हो, सांगता येईल सर. नवले होता एक, संगमनेरचा होता तो. राऊरी पब्लिक स्कूल म्हणजे ते रेसिडेन्शियल शाळा होती. ते सगळे आपले आजूबाजू नगरचे जिल्ह्याचे मुलं होते त्यात. नंतर ते घोरपडे, ते नंतर ते आर्मी मध्ये जॉईन झाला, ते लेफ्टनंट म्हणून रिटायर्ड झाला.
2: अरे वा.
4: हो, ते मग असे बरेच मुलं होते सर. ते चांगले होते, ते फार चांगले होते
2: सर. तुमचं सांगा कसं हे कोण कोण, तुम्ही तुमचे कारकीर्द सांगा. तुम्ही कोच मध्ये झालात?
3: हो सर, मी नगर कॉलेजचा विद्यार्थी. त्यांना शिक्षण झाल्यानंतर बीपीएड एमपीएड केल्यानंतर मलाही हॉकीची आवड होती. मग मी मुळा एज्युकेशन सोसायटीची मुळा पब्लिक स्कूल ही शाळा आहे गडाख साहेब, ते चालवत आहेत ना. तर त्यांचा एक फार मोठा सपोर्ट भेटला. त्या काळी अध्यक्ष म्हणून प्रशांत भाऊ गडाक हे पाहिजे आणि थोडा परिचय होताच माझा. मग त्यांनी मला तिथे फार साथ दिली, मी तिथे जॉईन झालो. त्यानंतर हॉकीसाठी सुवर्ण काळच आले. 2007 सगळ्यात पहिले मी राज्य इथेच नगर जिल्ह्यातच झाला होता. तर तिथं मग मी सेकंड पोझिशन मिळवली Under 17. त्यानंतर माझी कारकीर्द, दरवर्षी एक एक संघ माझा मुळा पब्लिक स्कूलला असताना राज्य स्पर्धा आणि राष्ट्रीय खेळाडू खेळायचेच. त्यानंतर मी सीबीएसई यश अकॅडमी म्हणून तीच आमची एक संस्था आहे, संस्थेची शाळा आहे तिथेच, तर तिथे जॉईन झालो. आणि तिथेही दरवर्षी मुळा एज्युकेशन सोसायटीचीच शाळा आहे ती, तिथेही दरवर्षी हॉकीचा म्हणजे सुवर्ण काळ समजा असं मी चालू केलेला आहे. बरेच वर्ष झाले, कमीत कमी 60 ते 70 राष्ट्रीय खेळाडू माझ्याकडे हातनं घडलेले आहेत. राज्य स्पर्धा तर दरवर्षीच खेळतो. 2 वर्षापूर्वी भोपाळ येथे राष्ट्रीय स्पर्धाही खेळून आलो Under 14 कोडगू म्हैसूर येथे. मी Under 14 सीबीएसई सगळ्यात पहिले जिंकलो बघा, South Zone 2. आणि त्यानंतर भोपाळ आम्ही नॅशनल स्पर्धा रिप्रेझेंट केल्या. हो, तिथं पार्टिसिपेट केलं. त्या एक फार मोठा अचीवमेंट आहे. नंतर Under 14, Under 17, Under 15 दरवर्षी स्टेटला आमचे संघ असतातच. त्याच मुळात मोलाचा वाटा आहे माझ्या मुळा एज्युकेशन सोसायटीचा. माझे सध्याचे जे उपाध्यक्ष आहेत उदयनदादा गडाख पाटील, ते फार साथ देत आहे सर. कारण की हॉकी हा थोडा महागडा खेळ झालेला आहे आजकाल. आधुनिकतेप्रमाणे त्यांना ते किट वगैरे, पूर्वी काय नसायचं एवढं प्रोटेक्टिव्ह, ते लागतंय सर. आणि ते सगळं उपलब्ध होत आहे, त्यामुळे मला एवढं अचीवमेंट करता येते सर. तर मी आभारी आहे त्या संस्थेचा, मान्य श्री गडाख साहेबांचा, की एवढं मोठं या हॉकीला त्यांनी चालना दिली तिथे. आणि आज जिल्ह्यात नाही, नॅशनल लेवलवर पण यश अकॅडमीचं एक नाव झालेलं आहे सर. हा, आणि सध्या मी सेक्रेटरी म्हणून पण हॉकीचं पाहत आहे. तर नॅचरली माझा ओढा जास्त तिकडे आहे. आणि माझं एक म्हणजे भाग्य, अजून एक भाग्य आहे की माझे जे कोच आहेत ते मला तिथे फार मदत करतात. एक मोठं भाग्य राहिलं म्हणजे आज एवढं मला, मी खुश होतो की मी सांगू शकत नाही. आजच सर कोचिंग घेत होते, मी लांब न पाहत होतो. मी म्हटलं त्यांना डिस्टर्ब नाही करायचं, म्हणजे एवढं मोठं मला. आजही, आज एवढं वय आहे सर त्यांचं, पण ग्राउंडला इतकं उत्कृष्ट आणि इतकी त्यांची हालचाल असते की तुम्हाला काय सांगू. तर त्यामुळं चांगलं चालू आहे सर. असं
2: सर इकबाल सर काय पद्धत आहे तुमची खेळाडूंचं मार्गदर्शन करण्याची?
4: काय नाही सर, ते फक्त स्किल्स वगैरेवर भर द्यायची, बेसिकवर भर द्यायची. त्यांना बेसिक आलं तर सगळं काही बरोबर होतील. माझं एक मानणं आहे ते बेसिक म्हणजे पुशिंग, हिटिंग, स्कूपिंग हे सगळे बेसिक्स आहे. ते स्टॉपिंग कशी व्हायला पाहिजे ते पद्धत शिकवतो मी त्यांना. ते झाल्यानंतर ते परिपक्व बनतात मुलं. काय काळजी करायची नाही ना.
2: मुलींची पण टीम आहे ना?
4: नाही मुलींची नाही आमची,
2: फक्त मुलांचीच टीम.
4: मुलांची टीम
2: नगरमध्ये आहे का?
3: मुलींची मुलींची टीम आहे.
4: कन्या आसिफ सर सांगतील तुम्हाला.
3: कन्या विद्या मंदिर आहे लोणीत, तिथं त्या मॅडम आहेत, फार त्यांच्या मार्गदर्शन चांगलं करतात. आणि दरवर्षी ते पण राज्याला 14-17 वर्षातील मुलींचं संघ घेऊन जातात राज्य स्पर्धेवर. मोठं म्हणजे कार्य आहे त्यांचं सर.
2: तुमच्या शाळेव्यतिरिक्त इतर शाळांचा पण परफॉर्मन्स बद्दल
3: सर तिथे बघा. आज तुम्हाला सांगतो की पूर्वी अशोक पब्लिक स्कूल होती, आता सध्या गौतम पब्लिक स्कूल आहे. आता सध्या अमृतवाहिनी शाळा ही पण पुढे येत आहे हॉकीमध्ये. त्यानंतर नगरमध्ये एक चालना झालेली सर, काही जुने खेळाडू जे आहेत रिटायर होऊन पुन्हा ते नगरमध्ये आले, जसे प्रवीण गोरुडे आहे, ज्येष्ठ खेळाडू आहे, संजय गायकवाड आहेत, ते पण सध्या कोचिंग सेंटर त्यांनी हळूहळू चालू केलेलं आहे. आपलं इकडे श्रीराम चौकाच्या पुढेच एक मैदान आहे, साई इंटरनॅशनल स्कूल बघा, तिथं त्यांनी ते कोचिंग सेंटर वगैरे चालू केलेलं आहे. म्हणजे आम्ही त्या जोमाने आम्ही सगळे मिळूनच कार्य करतो आहोत. हा तर मग पुन्हा आम्हाला एक प्रयत्न राहील आमचं की नगरमध्ये देखील हॉकी वाढीव करायची. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे सर.
2: बरोबर.
3: हो तर त्यामुळे ते आमचे प्रयत्न चालू आहे सर.
2: तर इक्विपमेंट कशी, कारण जसे जसे बदल होत चाललेले आहेत तर त्याचं कसं त्याचं हे आहे
3: सर? फारच पूर्वी आहे ना, पूर्वी सर लाकडी स्टिक्स, हॉकी स्टिक्स जे आहे ना तो वापरायचो. पण आता ते पूर्ण म्हणजे कालबाह्य झालं. फक्त ज्युनियर्स म्हणजे जे शिकताणी असतात बेसिक देताणी, तरच आम्ही 4th-5th-6th मुलांना ते वुडन स्टिक्स देतो. पण पुढील काळात ज्यावेळेस ते संघाची प्रॅक्टिस म्हणजे संघात येण्याजोगे असतात, U14, U17, U19 असे सगळं फायबर ग्लास स्टिक्स आले सर, भारीतल्या महागड्या असतात ते, कमीत कमी 1,000, 1,500, 3,000, 5,000 अशा किमतीचे आहे सर. तर त्याच स्टिक्स आता वापरल्या जातात. आता जे गोलकीपर किट आलंय सर हे पण फार महाग आहे. त्या हाय रिबाउंड आहेत सर, त्याची म्हणजे मेक वगैरे मेकिंग वगैरे फार वेगळी आहे. तर हॉकी गेम हा फार फास्ट झालेला सर, फार म्हणजे फार फास्ट, फारच दमाचा खेळ झालेला आहे. फुटबॉल पेक्षाही दमाचा खेळ झालेला आहे. त्यामुळे हे इक्विपमेंट्स फार गरजेचे आहे. त्यांना शिंगार्स असतात, हँड ग्लोव्ज असतात, फेस मास्क शॉर्ट कॉर्नर घेताना युज करतात. फास्ट झालेला खेळ त्यामुळे. टर्फवर,
2: टर्फचा आहे का काही प्रयत्न आपल्या इथं
3: सर? प्रयत्न आता जे अध्यक्ष आहेत, नूतन अध्यक्ष, त्यांचे प्रयत्न आहेत. ते म्हटले की जरूर आपण लवकरात लवकर प्रयत्न करू, कारण की टफ शिवाय काय नाही सर. जर हॉकी पुढे
2: काय खर्च येऊ शकतो सर?
3: 1-1.5 crore येत आहे सर.
2: बापरे. हो बर बर.
3: परत त्याला जागा लागते सर.
2: हो
3: हो.
2: ते मैदान इतकं त्याचे तरी आकार लागतो.
3: आकार लागतो सर 95 by
2: वाड्यापार्क होऊ शकत नाही का?
3: आता तिथे जागा नाही राहिली सर. होऊ शकते. हा तिथे आता सिंथेटिक ट्रॅक वगैरे
2: झाला. तिथे हॉकीचं नाही होऊ शकत का?
3: नाही, छोटा ग्राउंड मागे पुढे होऊ शकतोय जर तिथं प्रयत्न झाला.
2: क्रिकेटचं तर त्यांचं चाललेलं आहे, त्याच्याबरोबर हॉकीचंही
3: व्हायला पाहिजे सर. कोणी आता इनिशिएटिव्ह जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे खास, की एखादा सेंटर आपल्या नाही काहीतरी हाफ तरी अर्ध तरी ग्राउंड व्हायला पाहिजे, जेणेकरून सरावाला भेटेल इथे. येस, ते प्रयत्न पाहिजे. मी विनंती करेन त्यांना, जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्हा अधिकाऱ्यांनी खास विशेष लक्ष घातलं पाहिजे ह्या खेळाचा.
2: राष्ट्रीय खेळ आहे,
3: राष्ट्रीय खेळ आहे सर.
2: आणि एक खेळाडूंना एक वाव मिळेल चांगला,
3: फार वाव मिळेल सर. हा आपल्या नगरमध्ये जी हॉकी वाढली म्हणजे जो पहिले काळ होता नगर कॉलेजचा, फार हॉकी होती तिथे, तसा काळ यायला पाहिजे. बऱ्याचशा शाळांनी ह्याच्यासाठी पुढे यायला पाहिजे. आमच्याकडे काही कोचेस आहेत, आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. जर शिक्षक तिथले आम्हाला अप्रोच झाले तर जरूर आम्ही तिथे जाऊ, अर्धा एक एक तास तिथे देऊ. किंवा तिथले जे क्रीडा शिक्षक आहे त्यांना बेसिक टाकून देऊ, आम्ही त्यांना सांगून देऊ, दाखवून देऊ, जेणेकरून ते पुरं मुलांचा सराव घेतील आणि संघ तयार होतील.
2: सर आता सध्या पोझिशन काय इकबाल सर? हॉकीची प्रसार प्रचार कशा पद्धतीने चालू आहे, तुमचं काय मत आहे याविषयी? अप्रोच आहे का, खेळाडू तयार होत आहेत का?
4: हो हो सर, तयार होतात. ते आहे, इंटरेस्ट घेतात. ते निवासी शाळा असतात ना सर, जेथे मी आणि आसिफ सर काम करतात, तिथं ते मुलं फार इंटरेस्ट दाखवतात सर.
2: म्हणजे त्यांच्याकडे तुमचं लक्ष आहे?
4: हो.
2: म्हणजे ज्या शाळांमध्ये निवासी शाळा आहेत हो, तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे फुटबॉल संघ तयार होऊ शकतात, हॉकीचे संघ
4: हो,
2: म्हणजे एक टीम खेळासाठी उपयुक्त ही निवासी शाळा ठरतात.
4: बरोबर, राईट राईट.
2: आणि काय अजून नवीन काय सांगू इच्छिता सर?
4: नवीन आता सध्या तर ते वर्ल्ड कप चालू आहे, तुम्हाला माहितीच असेल हॉकी वर्ल्ड कप चालू आहे.
2: बरं, आता सर काय तुम्ही काय सांगू इच्छिता सर नवीन काही खेळाविषयी तुमच्या?
3: नवीन सध्या काय नाही, मी जसं म्हटलो की नवीन पिढी आपल्याला तयार करावं लागेल, जसं नगरमध्ये विशेष करून आज म्हणजे की मी म्हटलो ना तुम्हाला की बऱ्याचशा शाळा आहेत, पूर्वी सेंट सेवियर्स कॉन्व्हेंट, इव्हन भाऊसाहेब फिरोजमध्ये हॉकी असायची, पण आता नाहीये. ओके, तर आमचा संघटनेचा असा प्रयत्न राहील की जे आमचे 5-6 कोचेस आहेत, आम्ही जर तिथले शिक्षक क्रीडा शिक्षक इंटरेस्टेड असाल तर आम्ही तिथून जाऊन त्यांना बेसिक धडे देऊ, जेणेकरून तिथे हॉकी वाढीस लागेल. आमची तयारी आहे, पण तिथल्या क्रीडा शिक्षकांची जर तयारी राहिली तर फार छान. आम्ही पाहू राहिलो अशी कुठे जागा असेल तिथे आम्ही सेंटर चालू करू, जेणेकरून जे 10-12 वर्षाचे मुलं आहेत त्यांना विशेष आम्ही प्रशिक्षण चालू करू तिथे. हा, तर ते एक आहे आमचं धोरण सर, बघू आता कितपर्यंत यश येत.
2: बर सर, तुम्ही मला इकबाल सर सांगा की तुम्ही आता हॉकी खेळताय जवळजवळ 30-40 वर्ष झाले कंटिन्यू, तर तुम्हाला असं कधी अपयश आलंय परंतु तुम्ही त्याच्यावर मात केली असा काही अनुभव आहे का?
4: हो फार सर, फार अपेक्षा, फार अपेक्षा झाली. ते आम्ही भंडारा मध्ये खेळत होतो अंडर 15 राज्य स्पर्धा होते, आणि सेमी फायनल मध्ये ते आम्ही बॅडला हरलो.
2: बर,
4: कोल्हापूर संघतीच हरलो, ते टाई ब्रेकर मध्ये हरलो होतं. तेव्हा आमची टीम फार चांगली होती सर, ते फायनल मारायलाच पाहिजे होती, पण ते कधी कधी लक पण असतो, त्या काळी आमचा बॅड लक असेल म्हणून ते हरलो आम्ही. तेव्हा मला फार पश्चाताप झाला, ते इमोशनल झालो तो मी जरा, ते अनुभव एक आहे. हो, ते त्याच्यावर काय मग नंतर ते केलोच आम्ही, ते चलो और बनाये कुछ ना कुछ आगे की टीम. हा,
2: तुमचा काय सर अनुभव असा काही?
3: माझे असे फार अनुभव आहेत, पण एक कोल्हापूरच तिथं राज्य स्पर्धा अंडर 17 वर्षातील राज्य स्पर्धा होत्या, आणि माझा संघ तिथं खेळत होता. विशेष म्हणजे असं झालं की माझे वडील त्यावेळेस आयसीयू मध्ये होते साईदीप मध्ये, आणि मग तिथं लाईव्ह एक कोच होते आमचे अभित सर सध्या बुलढाण्यात, त्यांनी मला ते दाखवलं तिथनं, आणि मी आणि वडील ते दोघही आयसीयू मध्ये ते होते, तर ते सामना बघत होतो तिथनं. मला तो एक क्षण आजही आठवत आहे की माझ्या वडिलांना पण फार छान वाटलं ते, अरे म्हणे आपण बघत आहोत तिथले तुझे मुलं खेळतात, आणि तो संघ म्हणजे पहिला सामना आम्ही संभाजीनगरला 4-1 जिंकला होता. हो, आणि तिथे आम्ही सेमी फायनलला हरलो, तो एक जरा विशेष मला दुःख आहे, थोडं जरा होतंय तिथे झालं होतं, कारण की तिथं इतका सामना चांगला रंगात आला होता, पहिल्याच मिनिटाला माझ्या संघाने गोल केला होता, उत्कृष्ट होता, फार मोठा आणि फार चांगला संघ होता, तर तिथे एक जरा दुःख झालं होतं मला, आणि मी इथे बघतो तो सामना माझे वडील आयसीयू मध्ये असताना, म्हणजे यश अकॅडमीचा तो माझा अंडर 17 संघ होता बघा. हो, तर मला तिथे फार दुःख झालं होतं, तिथे थर्ड पोझिशन आली होती आमची, पण पहिल्या पोझिशनला थोडस जरा झालंय काही मॅचेस मध्ये, पण तिथे आम्ही ते टायटल घेऊ शकत होतो, एवढा चांगला संघ होता माझा.
2: सर, तुम्ही काय नवीन खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छिता इकबाल सर?
4: हा, नवीन खेळाडूंना हे सांगायचं इच्छितो सर, प्रॅक्टिस करावे, परिश्रम घेऊन काही होत नाही सर, परिश्रम घ्यायलाच पाहिजे, कारण काय तरी रेडीमेड काही मिळत नाही आपल्याला, ते परिश्रम घ्यावेच लागते, हार्डवर्क, यू हॅव टू डू हार्डवर्क अँड देन यू विल गेट द रिझल्ट.
2: सर, तुम्ही काय सांगू इच्छिता नवीन खेळाडूंना संदेश काय?
3: सर, संदेश हेच आहे का त्यांनी बाहेर पडावे, हॉकी सारखा खेळ आहे, ते कोणताही खेळ त्यांनी आत्मसात करावा, कारण की एक मी खास या माध्यमातून संदेश देईल राष्ट्रीय क्रीडा दिनी की जे आपले पूर्वी होतं की 4 की ग्राउंडला मुलं जायचे मुलं मुली, आज ते दिसत नाहीये सर, आणि फक्त एकच आहे, पालकांचं एकच आहे, 90% पडले तरी ते म्हणतात 95 का नाही पडले, 95 पडल्यावर ते म्हणतात 58 पडले पाहिजे होते. सर, त्यांनी हे विचार केला पाहिजे की जर फक्त मार्क्स झाले असते तर सचिन तेंडुलकर सारखा माणूस घडला नसता, मेजर ध्यानचंद घडले नसते, तर एक पालकांना माझी विनंती राहील की त्यांनी थोडं खेळाकडे पाल्यांना पाठवावं ग्राउंडला, फक्त मोबाईल आणि अभ्यास आणि टक्केवारी ह्याच्यावर न जाता त्यांचं होलसेल डेव्हलपमेंट, सर्वपरीने डेव्हलपमेंट, फिजिकल फिटनेस पाहिजे सर. आज राहिलं नाही सर, बघा तुम्हाला सांगतो की 10,000 स्टेप चढला एक छोटा मुलगा म्हणजे 12-14-15 वर्षाचा, तो थकतो सर, कारण की त्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी नाहीये, अजिबात नाहीये, मग ते देन वी कॅनॉट बिल्ड आवर यंग इंडिया.
2: बरोबर,
3: ते आहे. आज जपान सारखा देश आहे सर, त्यांनी एक म्हण होती पूर्वी, कॅच देम यंग. त्यांनी ते सगळं यंग मुलं स्पोर्ट्स कडे वळवली सर, त्यामुळे आज त्यांचा सक्सेस रेट स्पोर्ट्स मध्ये एवढा आहे. मग ते एक आहे सर की पालकांना विनंती आहे माझी ती.
2: बर, आज आपल्या समवेत इक्बाल खान सर होते, आसिफ शेख सर होते, ते दोघांनी आपल्याला वेळात वेळ काढून इथे आले, मेजर ध्यानचंद यांच्याविषयी माहिती दिली, त्याचबरोबर त्यांनी आपल्या खेळातील कारकिर्दीविषयी विवेचन केलं. दोघांनी आमच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आलात. धन्यवाद सर तुमचे.
3: धन्यवाद.
1: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव आसिफ शेख आणि ज्येष्ठ हॉकीपटू इक्बाल खान यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाल इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल है तो जीवन है. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिसं आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रसिकहो नमस्कार, रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते आहेत सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग यमन. ऐकूयात स्वर संजीवनी.

नमस्कार श्रोते हो, आजकालच्या जीवनात काळजा आणि ताणतणाव वाढत चालले आहेत. आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उत्तम आचार विचार, आहार, व्यायाम आणि जरूर असेल तर औषधोपचार यांची गरज तर आहेच, पण आरोग्य चांगले टिकवण्यासाठी एक अमूल्य ठेवा आपल्याकडे आहे, तो म्हणजे संगीत. संगीत ऐकले, गायले, वाजवले किंवा नुसते गुणगुणले तरी मनावर आणि शरीरावर चांगला परिणाम होतो हे सिद्ध झाले आहे. मात्र त्यासाठी नेमाने आणि एकाग्रचित्ताने संगीतमय झाले पाहिजे. याच विचाराने तुमच्यासाठी स्वरसंजीवनी हा कार्यक्रम घेऊन आलो आहोत. या स्वरसंजीवनी कार्यक्रमात आपले स्वागत. कृपया शांत वातावरणात कानाला हेडफोन लावून एकाग्रचित्ताने हा कार्यक्रम ऐकावा ही विनंती. नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग यमन. यमन राग ऐकल्याने उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर किंवा BP किंवा हायपरटेन्शन यापासून मुक्त व्हायला नक्कीच मदत होईल. सुरुवातीला आलाप गायन आणि नंतर शिवपंचाक्षर स्तोत्र गायन.

0: नमस्कार श्रोते हो, हा होता आजचा आपला स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळेला. तुम्हाला जर काही प्रश्न किंवा सूचना असतील तर कृपया मला ईमेल पाठवा. ईमेल ॲड्रेस आहे emailqrtune@gmail.com. emailqrtune@gmail.com. धन्यवाद.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होतात संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकलात राग यमन. गायक आणि सादरकर्ते होते सुहास जोशी. रसिक हो, स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहाला संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
2: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हम खडे दे साला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

नमस्कार, मी आमिर खान आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मचलती

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परम

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.9

0: राखीच्या या धाग्यात प्रेम तर आहेच, पण बहिणीच्या स्वप्नांचं रक्षण करण्याचा संदेश सुद्धा आहे. संकल्प करूयात तिचं शिक्षण, तिचा सन्मान आणि तिचं भविष्य जपण्याचा. बालविवाहाला ठाम नकार देऊन सुरक्षित बालविवाह मुक्त समाज घडवण्याचा. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या सुरक्षाबंध भावाच्या प्रतिज्ञेसाठी आपण सज्ज होऊयात.
1: मी आज रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी संकल्प करतो की मी माझ्या बहिणीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिचा बालविवाह होऊ देणार नाही. मी 18 वर्षाखालील मुलीशी विवाह करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला विवाह होत असल्यास त्याला विरोध करीन. मी माझ्या बहिणीच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि स्वप्नांचा आदर करीन. मुलींवरील अन्याय, छेडछाड आणि हिंसेकडे दुर्लक्ष करणार नाही. राखीचा हा धागा केवळ प्रेमाचा नाही, तर तिच्या सुरक्षित भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा बंध आहे. हीच माझ्या राखीची खरी शपथ.
0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: ए भाई,

संग्रहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुमच्या मुलांना हिंदीत लिहिणं आणि आपले विचार व्यक्त करणं आवडतं का?
1: तर त्यांच्यासाठी एक छान संधी आहे. स्नेहाल इंग्लिश मीडियम स्कूल अहिल्यानगर यांच्या वतीनं
0: स्वर्गीय श्री सदाशिव दत्तात्रय शुक्रे यांच्या पावन स्मृतीत आयोजित करण्यात येत आहे
1: जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धा 2026.
0: या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी 3 गट करण्यात आले आहेत. गट क, इयत्ता 5वी आणि 6वी. विषय पंछी हमारे मित्र, माँ की मदद करना, मेरा प्यारा रोबोट आणि जल हे तो जीवन हे. गट ख, इयत्ता 7वी आणि 8वी. विषय मैं पानी की एक बूंद हूँ, यदि मैं वैज्ञानिक होता और होती. अच्छी आदतें अच्छा जीवन आणि पृथ्वी को हमें बचाना है. गट ग, इयत्ता 9वी आणि 10वी. विषय देश के विकास में युवाओं का योगदान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लाभ और हानि. भारतीय संस्कृति का महत्व आणि मेरे जीवन का लक्ष्य.
1: तर उशीर कशासाठी? तुमच्या शाळेमध्ये निबंध लिहा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. निबंध जमा करण्याची शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट 2026.
0: स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. गट क मध्ये प्रथम बक्षीस 1100 रुपये, गट ख मध्ये 1500 रुपये आणि गट ग मध्ये 3000 रुपये. यासोबतच द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही बक्षिस आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.
1: तर मित्र हो, तुमची लेखणी उचला, तुमचे विचार शब्दांमध्ये सजवा आणि या स्पर्धेमध्ये उत्साहानं सहभागी व्हा.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहेत 91 56 34 30 43 किंवा 99 21 81 01 79.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।